0: वंदे मातरम।
1: वंदे मातरम सुजला।

सुप्रभात श्रोते हो, एफ एम बँडच्या 101.3 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारती न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 22/1948 अर्थात 13 जुलै 2026. आजच्या प्रातःकालीन प्रसारण सभेत मी श्वेता माळी सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. सकाळचे 5:56 झाली आहेत.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो, मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर हेमंत कुमार यांनी गायलेलं तुलसीदास यांचं गीत ऐकूयात. संगीत आहे प्रकाश घोष यांचं.

0: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:35 झाली आहेत.
1: दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
0: श्रोतेहो, आता ऐकूयात आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 कृषीवाणी यामध्ये आज सोयाबीन लागवड याविषयीची संजय पाटोळे यांनी सांगितलेली माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीत 6:55 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम 7:40 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 7:15 8:40 पायीवारी पंढरीची संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा लोणी काळभोर ते यवत आकाशवाणी वृत्तांत मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 9-10 या वेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:00 मिश्र संगीत. गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 10:30 मैफिले गझल 11:00

दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सायंकाळी 5 वाजता गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू 5:30 वाजता. 6:05 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:10 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज पंडित राजेंद्र प्रसन्ना यांनी बासरीवर वाजवलेला राग यमन आम्ही प्रसारित करू. संध्याछाया हा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम संध्याकाळी 6:30 वाजता. वृत्तविशेष 7:15 वाजता मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सायंकाळी 7:30 वाजता घरशिवार हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू.

रात्री 8:15 वाजता लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज रुक्मिणीबाई साहेबराव शिंदे यांनी गायलेल्या जात्यावरच्या ओव्या आम्ही प्रसारित करू. रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. रात्री 10 वाजता हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल. याशिवाय मराठी हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आम्ही आमच्या नियोजित वेळी सहक्षेपित करू. तेव्हा श्रोते हो, ही होती आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा.

0: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कृषीवाणी हा कार्यक्रम. तत्पूर्वी
1: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
0: श्रोते, कृषीवाणी या कार्यक्रमात आता ऐकूयात सोयाबीन लागवड याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन आहे संजय पाटोळे यांचं.
2: नमस्कार श्रोतो आणि शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, सोयाबीन या पिकाविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, सोयाबीनचे फायदे अनुभवाला आल्यानंतर या 10 ते 15 वर्षात सोयाबीनच्या क्षेत्रात प्रचंड वाढ झाली आहे. योग्य व्यवस्थापनात एकेरी 8 ते 12 क्विंटल उत्पादन आपल्याला सहज मिळू शकते, तेही केवळ 2.5 ते 3 महिन्याच्या कालावधीत. याशिवाय हवेतल्या नत्राचे स्थिरीकरण, पानाद्वारे सेंद्रिय पदार्थांची जमिनीत भर, त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. बहुविध पीक पद्धतीत अतिशय योग्य आंतरपीक म्हणून घेण्यासाठी उपयुक्त आहे. आहारिकदृष्ट्या उच्च प्रतीचे प्रथिने आणि तेलबिया म्हणूनही उपयुक्त अशा बहुविध उपयोगामुळे सोयाबीन लागवडीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. शेतकरी बंधूंनो, सोयाबीनची पेरणी मध्यम ते भारी, लालसर, गाळाची, अगर पोयट्याच्या जमिनीची चांगली पूर्व मशागत करून 20 ते 25 गाड्या शेणखत, कंपोस्ट खत घालून तयार केलेल्या भुसभुशीत जमिनीत करावी. त्या जमिनीचा सामू 6:30 ते 7:30 पर्यंत असावा. खरीपात पहिला पाऊस झाल्यानंतर 15 जून ते 15 जुलैपर्यंत पेरणी करावी. एकेरी 30 ते 35 किलो बियाणे पेरावे, म्हणजे एकेरी 2.5 ते 3 लाख सोयाबीनच्या झाडांची संख्या राहून अपेक्षित उत्पादन आपल्याला मिळू शकते. शेतकरी बंधूंनो, सोयाबीनची

0: पेरणी दुचाकी पावरणीने करावी. याचवेळी 1.5 गोण्या DAP अगर 1 गोणी युरिया 2 गोण्या सुपर फॉस्फेट पेरून द्यावं. पेरणी पूर्व पश्चिम दिशेने उताराला आडवी करावी. पेरणी 30x8 सेंटीमीटर अगर 45x5 सेंटीमीटर अंतरावर करावी. बी 4 सेंटीमीटर पेक्षा जास्त खोल पडणार नाही याची आपण काळजी घ्यावी. शेतकरी म्हणून पेरणीपूर्वी बियाणाला 3 ग्रॅम थायरम अगर 1 ग्रॅम कार्बनडायझिम प्रति किलो बियाणास चोळावे. त्यानंतर 4 ग्रॅम ट्रायकोडर्मा 1 किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी. त्यानंतर रायझोबियम जॉपोनिकम आणि PSB प्रत्येकी 250 ग्रॅमची 10 किलो बियाणास प्रक्रिया करावी. सावलीत वाळवावे आणि नंतर बियाणे पेरावे. सोयाबीनच्या पिकावर खोडमाशी, अळी, चक्रीभुंगा, केसाळ अळी आणि अतिशय नुकसान करणारी स्पोडोपेट्रा आदी किडींचा प्रादुर्भाव होतो. तांबेरा हा रोग सोयाबीनवर पडतो. खोडकिडा, उंटाळी, चक्रीभुंगा आणि केसाळ अळीच्या नियंत्रणासाठी 15 ग्रॅम ऍसिफेट अधिक 20 मिली किनॉलफॉस अधिक 20 मिली एंडोसल्फान 10 मिली पाण्यात मिसळून 10 दिवसाच्या अंतराने 2 फवारण्या कराव्यात. स्पोडोपेट्रा ही अळी पाने खाऊन फक्त जाळी शिल्लक ठेवते. जाळीदार पाण्याचे पुंजके गोळा करून जाळून टाकावेत. एकेरी 3 फेरोमन सापळे लावावेत. पक्ष्यांना बसण्यासाठी ठिकठिकाणी थांबे उभारावेत. अशा पद्धतीने सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन केल्यास या पिकापासून आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो.
1: सोयाबीन लागवड याविषयीची माहिती आताच आपण ऐकलीत. संकलन आणि निवेदन होतं संजय पाठोळे यांचं. कृषीवाणी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: 45 मिनिटं झाली आहेत. आरोग्यम धनसंपदा.
1: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोतांचं मी सुमेधा कुलकर्णी सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण त्वचेविषयीचे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
2: श्रोतेहो नमस्कार. आज आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात त्वचेविषयी होणारे आजार आणि त्यांची घ्यावयाची काळजी हे बघणार आहे. तर श्रोत्यांनो, आपण त्वचा म्हणजे एक साधं अवयव नाही समजायला पाहिजे. आपल्याला असं वाटतं की त्वचा म्हणजे काय, वरचं शरीराचं फक्त कातळ आहे. तर ते कातळ नसून ते एक अवयव आहे आपल्या शरीराचं. त्यामुळे त्याची जर काळजी घेतली तर आपण समोरच्याला निरोगी दिसू. त्यामुळे त्वचेतले आजार हे सांगायची गरज नसते, समोरचा तुम्हाला दाखवतो. त्यामुळे त्याची जास्त काळजी घेणं गरजेचं असतं. आजच्या काळात, आजच्या युगात माणूस म्हणा की बाई म्हणा, हे प्रत्येक जण प्रेझेंटेशनवर आलेला आहे. पहिल्या काळात फक्त शेती हा व्यवसाय होता. पण आज शेती हा व्यवसाय नसून आज आपण इंडस्ट्रियल एरियामध्ये किंवा बिझनेसमध्ये उतरलेलो आहे प्रत्येक माणूस, प्रत्येक बाई. त्यामुळे तुमचं आतून निरोगी राहणं जेवढं जरुरी असतं तेवढं तुमचे बाहेरून, म्हणजे तुमची त्वचा सतेज दिसणं, निस्तेज न दिसणं गरजेचं असतं. त्यामुळे श्रोत्यांनो, जितकी तुम्ही काळजी तुमच्या मधल्या शरीराची घेता, जसं तुमचं पोट बिघडू नये किंवा मग तुमचं हाडं ठिसूर होऊ नये, त्याच्यासाठी तुम्ही मल्टिपल मल्टीव्हिटॅमिन कॅल्शियम घेता, तशी तुमची त्वचा पण निरोगी राहण्यासाठी काय काय करायला पाहिजे, त्याचे आजार काय असतात, हे सगळं जाणून घेणं तुम

त्याच्यासाठी फार गरजेचं असतं. त्वचेचे विविध आजार असतात पण गैरसमज त्याच्यामध्ये भरपूर असतात. कोणी गजकरण म्हणतं, कोणी नायटा म्हणतं, तर कोणी अंजूत म्हणतं. पण तुम्ही अंजूताला गजकर्ण म्हणणे आणि गजकर्णाला अंजूत म्हणणे हे योग्य नसतं. तर जसं आपण बीपीच्या पेशंटला शुगरची गोळी देणं आणि शुगरच्या पेशंटला बीपीची गोळी घेणं जितकं हानिकारक असतं तितकं हानिकारक आजच्या वापरलेल्या ट्यूबबद्दल असतं. म्हणजे क्रीम्स ज्या बाजारात भरपूर मिळालेल्या आहेत तुम्हाला खाज येते. आमच्या त्वचेच्या आजारामध्ये प्रत्येक बिमारीला खाज आहे पण तो बिमारी कोणती, त्या खाजेसाठी कोणता क्रीम वापरावा हे आपल्याला जाणून घेणं फार गरजेचं आहे. आजकाल स्किन लाईट, मेलॅमेट, स्किन पॅन्ड्रम, डर्मी फाईव्ह असे बरेचसे क्रीम बाजारात आहेत पण ती क्रीम कोणती, कुठे, कधी वापरावी, त्याची वापरताना काळजी काय घ्यावी, ती कधी वापरावी हे सगळं डॉक्टर

0: म्हणजे क्रीम्स ज्या बाजारात भरपूर मिळालेल्या आहेत, तुम्हाला खाज येते. आमच्या त्वचेच्या आजारामध्ये प्रत्येक बिमारीला खाज आहे, पण तो बिमारी कोणती, त्या खाजेसाठी कोणता क्रीम वापरावा हे आपल्याला जाणून घेणं फार गरजेचं आहे. आजकाल स्किन लाईट, मेलॅमेट, स्किन पॅन्ड्रम, डर्मीफाईव्ह असे बरेचसे क्रीम बाजारात आहेत, पण ती क्रीम कोणती, कुठे, कधी वापरावी, त्याची वापरताना काळजी काय घ्यावी, ती कधी वापरावी हे सगळं डॉक्टर सांगणार, मेडिकलवाले नाही सांगणार. पण आपण असं म्हणतो की कशाला डॉक्टरकडे जायचं, त्यांची फीस द्यायची, त्यापेक्षा आपल्याला मेडिकलवाला सांगतोय ना, ते का नाही घ्यायचं असा विचार करून आपण मेडिकल सेल्फ परचेसिंग करतो. आणि या सेल्फ परचेसिंगमध्ये तुम्ही तुमच्या स्किनची जी सेन्सिटिव्हिटी असते, म्हणजे स्किन पातळ होणे, कोणते क्रीम तुम्हाला सहन न होणे, किंवा मग उन्हात गेल्यानंतर तुमची लाल होणे, पुरळ येणे, ह्या सगळ्या ज्या साईड इफेक्ट होतात ह्या सगळ्या या क्रीममुळे होतात. त्यामुळे श्रोत्यांनो, जेवढं होईल तेवढं तुम्ही कन्सल्ट करा. पहिले त्वचेचे आजार नव्हते कारण क्रीम्स ह्या मिळतच नव्हत्या, कारण लोकांना प्रेझेंटेशन हा माहीतच नव्हतं की आपण चांगलं दिसावं. पण आजचा जो भर झाला या गेल्या 5 वर्षात हा चांगल्या दिसण्यावर झाला, स्पेशली गोरेपणा. तो गोरेपणा हा कोणत्या क्रीमने येत नसतो, हा नैसर्गिक असतो. कुठल्याही क्रीमने गोरे तुम्ही होऊ शकत नाही हे तुमच्या मनाला सांगा. तुमचा कलर कसा आहे हे महत्वाचं नाही, तुमच्या स्किनमध्ये चमक किती आहे, कशी आहे हे तुम्हाला पाहणं गरजेचं असतं. म्हणून गोरं व्हायच्या नादी लागू नका. तर तुमची स्किन हेल्दी कशी दिसेल, तुमची स्किन शायनी कशी दिसेल ह्याच्याकडे लक्ष द्या. तुमची स्किन म्हणजे एक सगळ्यात मोठा अवयव आहे तुमच्या शरीरातला, तिला जपा. नमस्कार
1: श्रोतेहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमांतर्गत त्वचेविषयीचे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:05 सकाळचे 6:50 होत आहेत. परिसर.
1: नमस्कार श्रोतेहो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतिनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. श्रोतेहो, आजच्या भागात आपण पावसाळ्यातील सण उत्सव याविषयी माहिती करून घेणार आहोत. ही माहिती देत आहेत प्राध्यापक बापूराव आंधळे.
3: नमस्कार श्रोतेहो, आपल्याकडे सण उत्सव हे मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात. भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळे भारतातील सण उत्सव हे सुद्धा शेतीशी संबंधित असे आहेत. पावसाळा हा ऋतू तर सण उत्सवाचा ऋतूच आहे. मृग नक्षत्र आले की इथं पावसाला सुरुवात होते. पहिल्या पावसाच्या सरी बरसल्या की मातीचा सुगंध सर्वत्र दरवळतो. या मातीचा कपाळी टिळा लावून इथल्या वारकरी भगवी पताका खांद्यावर घेऊन बाहेर पडतो. आषाढी एकादशी निमित्त निघणाऱ्या दिंड्या पताका महाराष्ट्राच्या गावागावातून दिसू लागतात. करी मोठ्या भक्तिभावाने पायी चालत पंढरपूरला निघतात. ज्ञानोबा तुकारामाचा मुख्य गजर करतच पुढे आषाढी पौर्णिमा येते. आषाढी पौर्णिमा म्हणजेच गुरु पौर्णिमा. आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरुबद्दल आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक सण शाळा, महाविद्यालय आणि विविध स्तरांवर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याच आषाढ महिन्यामध्ये शेत शिवारात शेतकरी पेरणी आणि लावणीचे काम करतो आणि आपल्या शेतात नव्याने येणाऱ्या आषाढ पालवीची पूजा करतो. या निमित्ताने वेगवेगळ्या रान देवदेवतांची पूजा अर्चना करून येणाऱ्या पावसाळ्यात सुख समृद्धीचे दान मागितले जाते. मग येतो श्रावण महिना. भारतीय संस्कृतीमध्ये पवित्र असलेल्या श्रावण महिना म्हणजे रोज सण. श्रावण महिन्याच्या शुद्ध पंचमीला नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहाने महाराष्ट्रात साजरा केला जातो. या सणाला नागदेवतेची पूजा करून शेतकरी मित्राबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. तसेच नवीन लग्न झालेल्या मुली माहेरी येऊन आपल्या माहेरात भुलईचे गाणे गातात. झाडाला झोके बांधून ते खेळतात. या श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारी महादेवाची विशेष उपासना केली जाते. महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहून आणि पूजा करून सोमवारचे उपवास केले जातात. महाराष्ट्रातील 12 ज्योतिर्लिंग आणि महादेवाची ठिकठिकाणी असलेली मंदिरे भक्तांनी फुलून जातात. त्यानंतर येते ती नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन. या

0: विषयी कोळी बांधव मोठ्या उत्साहाने नाच गाणी गात समुद्राला सुवर्ण नारळ अर्पण करतात. तसेच महाराष्ट्रात घरोघरी बहीण भावाला राखी बांधते आणि आपल्या रक्षणाची ग्वाही घेते. रक्षाबंधन हा बहीण भावाच्या पवित्र नात्याचा एक उत्सव असतो. याच महिन्यात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गोकुळ अष्टमी म्हणजे श्रीकृष्ण जन्मदिवस साजरा केला जातो. या निमित्ताने दहीहंडी हा कार्यक्रम साजरा केला जातो. पुणे मुंबई यासारख्या मोठ्या शहरांमधून दहीहंडी पथके इमले रचून दहीहंडी फोडतात. त्यानंतर येतो बैलपोळा. श्रावण महिन्याच्या शेवटी आलेल्या अमावस्येला इथला शेतकरी मोठ्या उत्साहाने बैलपोळा सण साजरा करतो. पुरणपोळीचा नैवेद्य आपल्या शेतात राबणाऱ्या बैलाला भरवून त्याची पूजा व लग्न सोहळा साजरा करतो. बैल या मुक्या प्राण्याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. त्यानंतर गणेश उत्सव हा सण सुद्धा महाराष्ट्राच्या घरोघरी साजरा केला जातो. महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करणारा हा एक मोठा उत्सव आहे. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रात निसर्गाशी नाते जोडणारे हे सण उत्सव साजरे केले जातात. पाऊस, पीक पाणी, प्राणी, पक्षी, कीटक यांच्याशी नाते जोडणारे हे सण उत्सव माणसाच्या मनाला एक सकारात्मक ऊर्जा देतात. म्हणून शेवटी एक म्हणता येईल, सर्व सण उत्सव मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने साजरे करूया आणि महाराष्ट्राची महान संस्कृती जपूया. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर कार्यक्रमांतर्गत पावसाळ्यातील सण उत्सव याविषयीची माहिती ऐकलीत. माहिती देत होते प्राध्यापक बापूराव अंधळे. सादर करते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: पावसाळ्यातील सण उत्सव याबद्दलची माहिती आपण ऐकली परिसर या कार्यक्रमात. परिसर या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:10. श्रोते हो, 6:55 संस्कृत बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून
3: FM 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाली आहेत. श्रोते हो, प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शेवग्याच्या शेंगा या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि सुधीर फडके यांनी गायलेलं शांताराम आठवले यांचं गीत ऐकूयात. संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: लता मंगेशकर आणि सुधीर फडके यांनी गायलेलं शांताराम आठवले यांचं गीत आपण ऐकलत. संगीत होतं सुधीर फडके यांचं, तर चित्रपट होता शेवग्याच्या शेंगा.
1: बाबा, कॉलेजची फी जास्त आहे.
2: बेटा,
1: आठवतंय बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
2: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
3: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा, खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल,
1: कुठे
3: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह.
1: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क राहा.
0: कार्यक्रमात यानंतर मीना बिडकर यांचं गीत ऐकूयात सुधीर फडके यांच्या स्वरात. संगीत आहे कुमारसेन गुप्ते यांचं, तर चित्रपट आहे गावची इज्जत.

0: ची इज्जत या चित्रपटासाठी सुधीर फडके यांनी गायलेलं मीना बिडकर यांचं गीत आपण ऐकलत. संगीत होतं कुमार सेन गुप्ते यांचं.
1: चांदला बॅटरी सेंटरचा आषाढम सेल.
2: तसे सोलापुरात साड्यांचे सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चांदला बॅटरी सेंटरचा एकच आषाढम सेल 1 जुलै पासून. चांदला बॅटरी सेंटर सोलापूर.
0: कार्यक्रमात शेवटी मोलकरीण या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं गीत ऐकूयात. संगीत आहे वसंत देसाई यांचं.

बरं तर श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम संपला. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: प्रसारित करत आहोत, पण त्याआधी
1: दुःखाच्या कडक उन्हात हक्काचा आधार म्हणजे सावली, खचलेल्या प्रत्येक जीवासाठी प्रेमाची जणू माऊली. कोल्हापूर मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर या संस्थेचे संचालक किशोर देशपांडे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका.
2: गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
3: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाण पुलांचं बांधकाम पूर्ण करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत, लोकसभा अध्यक्षांचं प्रतिपादन. पिंपरी चिंचवड इथं कचरा डेपोत एकूण 9 जणांचा मृत्यू, बचाव कार्य थांबलं. आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळाकडून 5,500 विशेष बस सोडण्यात येणार. आणि लॉर्ड्स क्रिकेट कसोटी सामन्यावर भारतीय महिलांची मजबूत पकड. आता सविस्तर बातम्या. रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाण पुलांचं बांधकाम केलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नागपूर इथून महारेलद्वारे विकसित नागपूर, सांगली, सातारा, नाशिक, चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यातल्या 484 कोटी रुपयांच्या 9 महत्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. विक्रमी वेळेत आणि उत्कृष्ट दर्जा राखून ही सर्व कामं पूर्ण केल्याबद्दल त्यांनी महारेलचं अभिनंदन केलं. पुढील 3 वर्षात हे सर्व पूल उभारण्याचं आश्वासन महारेलनं दिल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. ते म्हणाले,
4: आपल्या देशामध्ये दरवर्षी रेल्वे फाटकाच्या मुळे 21,000 लोकांचा मृत्यू होतो आणि म्हणूनच आपण हा निर्णय केला की किमान महाराष्ट्र तरी रेल्वे फाटक मुक्त झाला पाहिजे. उड्डाण पूल बनवण्याकरता महारेलच्या माध्यमातून आम्ही हा निर्णय केला की राज्य सरकार कर्ज घेईल आणि हे सगळे उड्डाण पूल आम्ही पूर्ण करू, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये एकही रेल्वे फाटक वाचू नये, सगळीकडे रेल्वे फाटक मुक्त अशा प्रकारचं महाराष्ट्राचं चित्र आपल्याला तयार करायचंय.
3: या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल तसंच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी यांनी महारेलकडून सुरू असलेली पायाभूत सुविधा विकासाची कामं वेगानं आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण होत असल्याचं सांगितलं. दरम्यान नागपूर इथं महापालिकेतर्फे महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पाचं भूमिपूजन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. सफाई कर्मचाऱ्यांसह राज्यातल्या प्रत्येक घटकाच्या आर्थिक सामाजिक उन्नतीसाठी राज्य

0: सरकार वचनबद्ध असल्याचं ते यावेळी म्हणाले. महानगरांच्या वाढत्या गरजा व आव्हानं लक्षात घेता लवकरच लाडपागे समितीच्या शिफारशींनुसार सुमारे 500 लोकांना नियुक्तीचे आदेश दिले जात असल्याचं त्यांनी सांगितलं. गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. नाशिक इथं काल अशोका हेल्थ सिटी तसंच अशोका महिला आणि बालरुग्णालयाचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांचं आरोग्य जपण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात, त्याचा लाभ नागरिकांना होत असल्याचं बिर्ला म्हणाले. निरोगी आणि रोगमुक्त आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकानं योगासनं आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अंगीकार करणं अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यावेळी उपस्थित होते. पिंपरी चिंचवडमधल्या मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या 9 जणांचे मृतदेह सापडल्यानंतर तिथं सुरू बचाव कार्य काल थांबवण्यात आलं. गेल्या 8 तारखेला दुपारी 1:30 सुमारास इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळून ही दुर्घटना घडली होती. मृतांमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या एका व्यक्तीचा समावेश आहे. मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना पिंपरी चिंचवड महापालिकेकडून प्रत्येकी 10 लाख रुपये मदतनिधी देण्याबाबत तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी दिले. कतारचे माजी अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचं काल निधन झालं. ते 74 वर्षांचे होते. शेख हमद यांनी 18 वर्ष कतारचं नेतृत्व केलं आणि 2013 स्वेच्छेने आपल्या मुलाकडे सत्ता हस्तांतरित केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेख हमद यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत ते भारताचे खरे मित्र असल्याचं सांगितलं. त्यांच्या निधनाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी भारत सरकारनं आज 1 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून 5,500 विशेष बसेस सोडणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. आषाढी यात्रा नियोजनासाठी पंढरपूर इथल्या चंद्रभागा बस स्थानकात एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते काल बोलत होते. राज्यातल्या कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास तर महिलांना तिकीट दरात 50% सवलत दिली जाणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महिला आणि बालविकास विभाग आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगातर्फे महिला उन्नती वारी 2026 या विशेष उपक्रमाला काल पुणे जिल्ह्यात उरळी कांचन इथं सुरुवात झाली. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते डिजिटल जनजागृती चित्ररथाचं उद्घाटन करण्यात आलं. महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा तसंच वारीदरम्यान उपलब्ध आरोग्य तपासणी, हिरकणी कक्ष, महिला सक्षमीकरण केंद्र आणि इतर सुविधांचा जास्तीत जास्त उपयोग करावा असं आवाहन तटकरे यांनी केलं. या उपक्रमांतर्गत पालखी मार्गावर डिजिटल चित्ररथ आणि लोककलेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, सुरक्षा हक्क आणि शासकीय योजनांविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातून 4,000 सायकल्सची दिंडी काल पंढरपुरात पोहोचली. त्यानिमित्त पंढरपुरात सायकल संमेलन पार पडलं. यावेळी सायकलस्वारांनी वारकरी परंपरेप्रमाणे सायकलवरून नगर प्रदक्षिणा केली. भारतीय क्रीडा प्राधिकरणचे संचालक पांडुरंग साटे आणि आषाढी पंढरपूर सायकलवारी असोसिएशनचे अध्यक्ष उमेश परिचारक यांनी सायकल दिंडीचं उद्घाटन केलं. फिट इंडिया राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत या दिंडीमध्ये सायकलसारख्या व्यायामाचं महत्व पटवून देण्यात आलं. दरम्यान राज्यभरातून निघालेल्या पालख्या उत्साहात पंढरपूरच्या दिशेनं आगेकूच करत आहेत. वारकऱ्यांच्या हरिनामाच्या गजरानं आणि भक्तिमय वातावरणानं वारीचा उत्साह अधिक वाढला आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा काल सासवड इथं मुक्काम होता. माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी भाविक आणि वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी काल यवत मुक्कामी होती. श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी काल अहिल्यानगर इथं दाखल झाली. बेसिक ट्रेनिंग रेजिमेंट या लष्करी संस्थेतर्फे यावेळी वारकऱ्यांना फराळ तसंच पाण्याचं वाटप करण्यात आलं. पैठणच्या संत एकनाथ महाराजांची पालखी काल रायमोह इथं मुक्कामी होती.

0: कोलंबियात बुकारामांगा इथं झालेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 सहभागी पाचही भारतीय विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदकं जिंकली आहेत. विद्यार्थ्यांमध्ये मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन, इंदूरचा रिद्धेश बेंडाळे आणि नवी दिल्लीचा रुषित गर्ग, अहमदाबादचा स्वरित जोशी यांचा समावेश आहे. 85 देशातल्या 381 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. देशनिहाय पदक तालिकेत भारतीय संघ चीन, कझाकस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यासह संयुक्तपणे प्रथम स्थानावर राहिला. भारतानं आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये 5 सुवर्णपदकं जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे. महिला क्रिकेटमध्ये लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आपला दुसरा डाव 7-3 धावांवर घोषित केला. काल तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडच्या 6-130 धावा झाल्या होत्या. दुसऱ्या डावात भारताकडून यास्तिका भाटिया हिनं 113 धावा केल्या, तर सायली सातघरे, क्रांती गौड आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी 2 खेळाडू बाद केले. भारताकडे सध्या 327 धावांची आघाडी आहे. बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ तालुक्यात सिरसाळा इथं जलसंधारण, वृक्ष संवर्धन आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी जलवृक्ष समृद्धी अभियानाचा प्रारंभ झाला. या उपक्रमात जिल्हा प्रशासन आणि ग्लोबल विकास ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नातून विविध कामं हाती घेण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी नदी पुनरुज्जीवन तसंच तलावांच्या खोलीकरणाच्या कामांमुळे भविष्यात पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होईल असं यानिमित्त म्हटलं आहे. मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अभियानाला गती देण्यासाठी लातूर इथं नगरसेवक प्रवीण कस्तुरे यांच्या पुढाकारातून जनजागरण रथ तयार करण्यात आला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष अजित पाटील कभेकर यांच्या हस्ते या रथाचं उद्घाटन झालं. हा रथ विविध विभागांमध्ये फिरून मतदार यादी पुनरीक्षण, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि मतदार नोंदणीचं महत्व याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणार आहे. राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार पुढील काही दिवस महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी अपेक्षित असून मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाण पुलांचं बांधकाम पूर्ण करणार मुख्यमंत्र्यांची माहिती. गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवल्या पाहिजे लोकसभा अध्यक्षांचं प्रतिपादन. आणि आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळाकडून 5,500 विशेष बस सोडण्यात येणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 नमस्कार.
1: FM 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाली आहेत. श्रोतेहो, ऐकूयात काही जाहिरात आणि संदेश.
2: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95-95-24-25-59.
3: धाराशिव मर्दिनी नागरी सहकारी पतसंस्था समर्थ नगर धाराशिव.
4: आपल्या स्वप्नांना परिपूर्णतेकडे नेणारी धाराशिव शहरातील सर्वात जुनी पतसंस्था.
3: पतसंस्था क्षेत्रातलं विश्वासार्ह नाव म्हणजे धाराशिव मर्दिनी नागरी पतसंस्था.
4: दाम दुप्पट ठेव, मुदत ठेवीवर आकर्षक व्याज देणारी विश्वसनीय पतसंस्था.
3: तात्काळ सोने तारण कर्ज फक्त 9% व्याज दरानं, नियम व अटी लागू.
4: तसंच वाहन तारण कर्ज वार्षिक 12% व्याज दरानं. चला तर मग आजच आपल्या धाराशिव मर्दिनी नागरी पतसंस्थेला भेट देऊया. संपर्क 024-22-40-39.
5: VVP पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमा साठी प्रवेश सुरू.
6: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल.
5: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त. VVP पॉलिटेक्निक, सोरेगाव, सोलापूर.

0: संपर्क 83 798 64 555.
1: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या हजारो व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड. त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच्या घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय. आजच या श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
2: माननीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांच्या प्रेरणेतून आणि माननीय ऋतुराज सावंत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली JSPM पुणे संचलित BIT बार्शी इथे
1: BTech आणि पॉलिटेक्निकच्या CSC, सिव्हिल, मेकॅनिकल, ENTC तसेच BCA साठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
2: अद्ययावत लॅब, स्वतंत्र हॉस्टेल, बस सुविधा, संपूर्ण ग्रीन कॅम्पस, 2526 मध्ये रेकॉर्ड ब्रेक प्लेसमेंट.
1: संपर्क 16 वर्षांपासून बेटर एज्युकेशन बेस्ट प्लेसमेंट देणारे JSPM चे भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ताड सौंदाणे रोड, बार्शी. मोबाईल 90 490 76 781.
3: अरे ऐकलं का, भारताच्या नंबर वन SUV ने 1,00,000 हॅपी कस्टमर्सचा टप्पा पूर्ण केलाय.
4: वा क्या बात है, 1,00,000 नेक्सॉन्स, जबरदस्त.
3: आणि या आनंदामुळे टाटा मोटर्स करत आहे धमाकेदार सेलिब्रेशन. टाटा नेक्सॉन खरेदी करा, तुमचे लकी स्क्रॅच कार्ड स्क्रॅच करा आणि जिंका एक ब्रँड न्यू टाटा नेक्सॉन किंवा एक हार्डी डेविडसन बाईक.
4: अटी लागू.
1: बुकिंगसाठी विजिट पद्मजा मोटर्स, नांदेड रोड, कोळपा, लातूर आणि सोलापूर धुळे हायवे, MIDC, धाराशिव.

0: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
1: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:25 होत आहेत. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमाचा आढावा घेताना आपण त्याची संकल्पना, परिणाम, तंत्रज्ञानाचा वापर आणि गटशेतीचं महत्व जाणून घेतलं. मात्र आज शेतीसमोर उभं असलेलं सर्वात मोठं आव्हान म्हणजे हवामान बदल, अनिश्चित पर्जन्यमान आणि पाण्याची टंचाई. अशा परिस्थितीत जलसंधारण, पाणी अडवा आणि पाणी जिरवा, पीक नियोजन, शाश्वत शेती पद्धती आणि सामूहिक प्रयत्नांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही अल निनोमुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या सर्व कामांना प्राधान्य द्यावे असे आवाहन केले आहे. दुसरीकडे पाणी फाउंडेशन, जलसंधारण, ग्रामस्तरीय लोकसहभाग आणि गटशेती या तिन्ही गोष्टींना एकत्र आणत शेती समृद्धीचा व्यापक मार्ग उभा करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याच अनुषंगाने आजच्या भागात हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, जलसंधारण आणि गटशेतीचा परस्पर संबंध काय आहे, ग्रामीण तरुणांना शेतीकडे कसं आकर्षित करता येईल आणि पुढील 5 ते 7 वर्षांसाठी महाराष्ट्राच्या शेतीबाबत पाणी फाउंडेशनचं विजन काय आहे, त्या सगळ्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय

0: सत्यजित भटकळ सर. नमस्कार
1: नमस्कार
0: सर. दिलखुलास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
2: या फार्मर कप मध्ये ना महिला शेतकऱ्यांचा खूप वाढता उत्साह आहे, तर त्याच्या यशामागे नक्की काय महत्वाचे घटक आहेत आणि काही अनुभवही आम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील.
1: पहिली गोष्ट म्हणजे महिलांकडनं काम जास्तीत जास्त होण्याची नेहमी अपेक्षा असते, पण त्या कामाचं चीज होत नाही, त्याचा सन्मान मिळत नाही. आपण गृहित धरतो हे तर तिचं
2: कामच आहे,
1: पण तसं नाही. तर मला वाटतं फार्मर कप एक निमित्त ठरलेलं आहे की हे जे इतकं मोठं काम आहे की या महिला आपल्याला अन्न देतात, त्या अन्नदात्या महिलांना की फक्त स्वयंपाक नव्हे ते तयार करण्यापासून, म्हणजे धान्य तयार करण्यापासून त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याची योग्य दखल, त्याचा योग्य यथोचित सन्मान आणि त्यासाठी त्यांना पुढे जाण्यासाठी व्यवस्था ही फार्मर कपमध्ये होते. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शाळा काय 8वी 10वी 12वी नंतर सुटली किंवा त्याला काही विशेष महत्त्व नव्हतं. आता कुठे आम्ही पुन्हा शाळा किंवा कॉलेजमध्ये गेल्याचं आम्हाला फिलिंग येते की आम्हाला मोठमोठ्या केमिकल्सची नावं शिकवली जातात आणि या महिला इतक्या सुंदर क्लास घेऊ शकतात. आता म्हणजे तुम्हाला खूप आनंद होईल, तुम्ही फील्डवरनं एकदा मी तुम्हाला आमंत्रण देतो, तुम्ही या, तुम्हाला खूप आवडेल की त्या महिला इतक्या म्हणजे ताकदीने विषय समजून घेतात, इतरांना समजावतात. तर मला वाटतं की हा प्लॅटफॉर्म अनफॉर्च्युनेटली दुर्मिळ होता, तो मिळाल्यामुळे महिलांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात होता. दुसरं कारण असं आहे की आपला समाज एकंदर हा खूप, आपण म्हणू शकतो की आपण एकमेकांपासून खूप दुरावलेले आहोत समाज म्हणून. म्हणजे कुटुंब म्हणून आपण दुरावलेले आहोत, कुटुंब म्हणजे जे व्यापक कुटुंब होतं तेही तुटलेलं आहे, गाव समाजातलं कुटुंब ही ते तुटलेलं आहे. थोडं एक्झॅजरेशन होईल, पण ते जे
2: जीवनशैली
1: ती जीवनशैली अशी झाली आहे की माणूस जेवढा एकमेकांजवळ होता तेवढा तो आज राहिलेला नाही. वॉटर कप स्पर्धा फार्मर कप स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे की माणसाला एकमेकांबद्दल प्रेम तयार करतं, विश्वास तयार करतं. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शेती तर सुधारलीच पण मला नवीन मैत्रिणी मिळाल्या,
2: तिचा मानसिक विकासही होतो.
1: आणि अडीअडचणीला या महिला इतक्या ग्रेट गोष्टी करतात. म्हणजे मी तुम्हाला काही उदाहरणं देतो की एक महिला होती, म्हणजे मला नावं आता लगेच लक्षात येत नाहीत आणि कदाचित सर्वांसमोर नावं घेणं तेवढं औचित्य नसेलही, तर त्या महिलेचे आई वडील नव्हते. गावात जेव्हा धोंडे जेवणाचं वेळ आलं तेव्हा आता हे धोंडे जेवण कोण करणार, तर गटाने तिच्या नवऱ्याला जावई समजून ते धोंडे जेवण केलं आणि प्रेझेंट सकट इतकं प्रेमाने सगळं तिचं कौतुक झालं की तिला एक नवीन माहेर गटाच्या रूपात मिळालं. कुठे कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी गटाने एकत्र आणले आलेलं आहे, कुठे आम्ही बघितलंय की डिलिव्हरीसाठी गट एकत्र येतो, त्या महिलेची देखभाल करतो. म्हणजे इतक्या ठिकाणी महिलांनी डोळ्यात अश्रू आणून म्हटलंय की माहेरचं जे प्रेम नव्हतं ते प्रेम मला गटाच्या रूपात मिळालेलं आहे. तर खूप मोठा आधार एकमेकींचा ही विशेष गोष्ट. हा काही पाणी फाउंडेशनचा आहे का, शासनाचा आहे का, कॉर्पोरेटचा आहे का, तर अजिबात नाही. स्वतः त्या शेतकरी महिला एकमेकांना आधार देत आहेत आणि नवीन वाट स्वतःसाठी स्वतःच्या जिद्दीने स्वतःच्या ज्ञानाने आणि स्वतःच्या प्रेमाने त्या तयार करतात.
2: आयुष्य जगण्याचं एक आपण म्हणू शकतो की एक रोजचा नवीन दिवस, जे रोज रोजचाच होता पण एक नवीन दिवस आता त्या जगत असतील.
1: अगदी अगदी आणि त्याचं श्रेय पूर्णपणे त्यांचं आणि त्यांचंच आहे.
2: म्हणजे जी गोष्ट त्यांना मार्ग दाखवण्याचं काम,
1: कॅटलिस्ट. कॅटलिस्ट कसा असतो की तो स्वतः काहीच करत नाही, बाकी सगळं काम त्यांनीच केलेलं आहे. म्हणजे आम्हाला खूप अभिमान आहे आपल्या शेतकरी पुरुषांचाही आणि पण खास करून महिलांचा.
2: वा खूपच छान सर. या सगळ्यांमध्ये खरंच आता जसं तुम्ही सांगितलं की 1-to-1 क्लासेस होतात, तसं स्मार्ट शेती ॲप किंवा डिजिटल तंत्रज्ञान जी पूर्वी एक पारंपरिक शेती केली जात होती त्याला कुठेतरी एक छेद गेलेला आहे. AI तंत्रज्ञान आलेलं आहे, याचा सगळा कसा फायदा करून घेत आहेत?
1: महाराष्ट्र शासनाने AI तंत्रज्ञानामध्ये राष्ट्रीय पातळीवरती, कदाचित आंतरराष्ट्रीय पातळीवरती पुढाकार घेतलेला आहे. काही महिन्यांपूर्वी AI फॉर ॲग्री हे खूप मोठं एक कॉन्फरन्स महाराष्ट्र सरकारने ऑर्गनाईज केलं, जगभरातनं लोकं आली होती. त्यात विशेष गोष्ट अशी, तर महाराष्ट्र सरकारने महाविस्तार नावाचं AI एनेबल्ड ॲप तयार केलेलं आहे, ज्याच्यामध्ये AI मार्फत डेटा कॅप्चरही केला जातो आणि त्या आधारावरती शेतकऱ्यांना

0: ॲडवायझरीज दिल्या जातात आणि याच्यामध्ये त्यावेळचे जे सचिव सर होते रस्तोगी सर परिमल सर जे आता कृषी सचिव आहेत यांनी खूप पायनियरिंग काम केलं. त्यांच्या सोबतीला नंदन निलेकर्णीची टीम जी आहे त्यांनी खूप महत्त्वाचं काम केलं आणि आय फील की दिस इज द फ्युचर आणि हे खूप सुंदर काम आपल्या महाराष्ट्रात होत आहे. अर्थात त्याचा वापर आता आपण हार्डली सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही पण येणाऱ्या दिवसात हे नावारूपाला येईल आणि खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे अनेक गोष्टींमध्ये. म्हणजे ए आयचा वापर करून तुम्ही अनेक गोष्टी खूप छान प्रेडिक्ट करू शकता. उदाहरणार्थ एखादी कीड जर पसरतीये तर ती पसरणे येण्या अगोदर तुम्ही त्याला थांबवू शकता कारण तुम्हाला ए आय मार्फत अशा सूचना मिळू शकतील की ही कीड या भौगोलिक दिशेने पसरतीये. तसंच वेदरच्या बाबतीतील ॲडवायझरीज अनेक क्षेत्रामध्ये किंवा कोणतं पीक घ्यावं कशाचं प्रोडक्शन जास्त होतं आहे कुठे डिमांड कमी आहे कुठे जास्त आहे म्हणजे ए आयचे ॲप्लिकेशन अनंत आहेत आणि मला वाटतं निश्चित येणाऱ्या एक दोन वर्षात आपण त्याचा प्रत्यय आपण पाहत राहू. तर मला वाटतं ही अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्राने याच्यात खूप मोठा पुढाकार घेतलेला
1: आहे. सर खरं तर इतक्या अनेक गोष्टी तुम्ही आम्हाला सांगत आहात प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्या शिकताना किंवा ते शिकल्यावर त्याचा जो फायदा होत असेल त्याने खरंच म्हणजे एक वेगळी दिशा त्यांना मिळत आहे शेती करण्याची आणि मुळात जेव्हा आपल्याला फायदा दिसतो किंवा त्याचा रिझल्ट दिसतो तो खूप महत्वाचा असतो. पण सर यावर्षी आपण म्हणतो की अल निनोमुळे पावसाची शक्यता जरा कमी आहे मग अशा वेळेला त्यांनी कुठल्या उपाययोजना करणं फार गरजेचं आहे किंवा काय केलं पाहिजे?
0: एल निनो हे खूप मोठं संकट आहे. त्याचा एक प्रकारे दुष्परिणाम आपण म्हणजे ऑलरेडी आपण पाहत आहोत की पाऊस खूप उशिरा झाला. म्हणजे आता जुलै महिना सुरू झाला आणि तरी पेरण्या म्हणजे भात शेतीच्या जर सोडल्या तर महाराष्ट्रात हार्डली 10% सुद्धा झाले असतील की काय मला एक्झॅक्ट आकडेवारी नाही माहिती पण खूप कमी प्रमाणात पेरण्या झालेल्या आहेत. त्यामुळे पेरण्या जवळजवळ महिन्याभराने आपण म्हणू शकतो की ऑलरेडी उशीर झाला आहे. आणि पाऊस जरी आता पडला तरी त्यानंतर पावसामध्ये खंड पडणार साधारणपणे आपल्याला म्हणजे आणि तो खंड कधी पडणार हेही आपल्याला नक्की माहीत नाही पण तो पडणार याची दाट शक्यता आहे असं म्हणायला हरकत नाही. तर या सगळ्या कारणामुळे निश्चित त्याचा शेतीवर खूप भयंकर परिणाम पडणार आहे किंवा पडतो आहे. आणि मी म्हणेन की फक्त शेतीवर नव्हे तर एकंदर शहरी आणि ग्रामीण जीवनावरती प्रचंड परिणाम त्याचा दुष्परिणाम पडणार आहे. आता कितपत होईल हे आपण सांगू शकत नाही कारण जोपर्यंत पावसाळा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला ही पूर्ण चित्र हे आपल्या समोर नाहीये. तर आव्हानात्मक वर्ष आहे. या आव्हानांना तोंड देण्यासाठी मी म्हणेन की गट शेती हा एक महत्वाचं माध्यम आहे. त्यातनं सुटका होईल का तर नाही पण काही प्रमाणात आपण त्याचे दुष्परिणाम कमी करू शकतो का तर होय. तर शेतीतल्या काही अशा पद्धती आहेत प्रॅक्टिसेस आहेत की ज्याच्यामुळे आपण पाणी बऱ्यापैकी वाचवू शकतो की पाण्याची गरज आपण कमी करू शकतो. तर एक उदाहरण मी तुम्हाला देतो. एक उदाहरण आहे म्हणजे बीबीएफवर पेरणी करणे. एकतर बीबीएफ किंवा सरीवरंबा याच्यामुळे काय होतं की अतिवृष्टी जरी झाली तरी पाणी सऱ्यातनं निघून जातं आणि अतिवृष्टी नाही आहे दुष्काळ जरी असला तरी पाण्याच्या बाबतीत कमी ताण पडतो आपल्या पिकावर बेडवरती त्याची शेती केली असल्यामुळे. तर असे अनेक लहान मोठे प्रॅक्टिसेस आहेत की जे आपण आपल्या शेतीशाळामार्फत व्हिडिओ एसओपी कॉल मार्फत आपण शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचवत असतो.
1: ओके पण म्हणजे त्यातूनही मार्ग काही ना काहीतरी काढणं गरजेचं आहे.
0: हो निश्चितच. म्हणजे आपण त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी आहेत. म्हणजे एक म्हणजे तुम्ही कोणतं पीक घेता की दीर्घ पिरियडचं पीक जर तुम्ही घेतलं तर निश्चितच त्याला अधिक पाणी तुम्हाला लागणार आहे. 6 महिन्यांसाठी काही पिकं असतात ती मोसमी पिकं तुम्ही घ्यावीत का ते शेतकऱ्यांनी आपला विवेक वापरून ते ठरवावं. कारण कमी अवधीची सुद्धा पिकं आहेत तर ती कमी अवधीची पिकं घेतली तर ते बेटर आहे का हे एक सुचवत आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा ताण अधिक सहन करणारे वाणही असतात किंवा एखाद्या पिकामध्ये सुद्धा कमी कालावधीचे वाण असतात. उदाहरणार्थ सोयाबीन हे जे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं खरीफाचं पीक आहे त्याच्यामध्ये काही वाण आहेत की जे 120 दिवसात येतात पण काही वाण अशी आहेत की जे 100 दिवसात येतात. तर कमी पावसाच्या वर्षामध्ये मग ते 100 दिवसाचे वाण आपण घ्यावेत की नाही हे शेतकऱ्यांनी विचार करावा. तर असे सगळे लहान मोठे पर्याय आपण शेतकऱ्यांसमोर सतत आपण मांडत
1: असतो.

0: सर आता तुम्ही सांगितलं
1: त्यातनं सुटका होईल का एलनिनोज तर नाही, पण आपण काही प्रमाणात कमी करू शकतो का? तर निश्चित आपण कमी करू शकतो,
0: नक्कीच त्याच्यामध्येही अजून काही प्रयोग करून आपण त्याला तोंड देऊ शकतो.
2: सर शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, स्मार्ट शेती ऍप, कृत्रिम बुद्धिमत्ता, मार्गदर्शकांची भूमिका आणि विविध यंत्रणांमागील समन्वयातून शेती परिवर्तनाला मिळणारी गती याविषयी आपण अत्यंत सविस्तर आणि मोलाची माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजच्या भागातून आधुनिक शेती ही केवळ मेहनतीवर नाही तर ज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि सामूहिक कृतीवर आधारित असते हे स्पष्ट झालं. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:40 झाली आहेत. श्रोते हो, प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला

0: आशा भोसले यांच्या स्वरातील पारंपरिक गीत आत्ताचं पण ऐकलत. संगीत होतं वसंत प्रभू यांचं.
1: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के तहत लगभग 60 करोड़ लोग बने हैं 5 लाख रुपए के मुफ्त उपचार के हकदार। अब तक 12 करोड़ से भी ज्यादा मुफ्त उपचार किए जा चुके हैं, जिससे गरीब परिवारों के चिकित्सा खर्च में लगभग 2 लाख करोड़ रुपए की बचत हुई। आज ही आयुष्मान ऐप डाउनलोड कर आयुष्मान कार्ड बनाएं। ज्यादा जानकारी के लिए 1-4-5-5-5 पर कॉल करें।
1: दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी, श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर।
2: श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद। आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये। दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये। तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 0-24-72-22-60-62 या क्रमांकावर। हॅलो आपकी पसंद। कार्यक्रमात यानंतर सुधीर फडके यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत ऐकूयात। संगीतकार आहेत यशवंत देव।

0: वीवीपी पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमा साठी प्रवेश सुरू.
1: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल,
0: एनबीए मानांकन प्राप्त, एमएसबीटीई चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त. व्हीव्हीपी पॉलिटेक्निक, सोरेगाव, सोलापूर.
1: संपर्क 83 798 64 555.
2: दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध सारीज, साठी गल्ली, सोलापूर.

या गीताबरोबरच आजचा भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8 वाजत आहेत. समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

दिल एक मंदिर या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हसरत जयपूर यांचं गीत ऐकूयात. संगीतकार आहेत शंकर जयकिशन.

0: बात है जाने कहां गए।
1: शंकर जयकिशन यांच्या संगीत नियोजनातील हसरत जयपुरी यांचे गीत आपण ऐकलत। गायक कलाकार होते मुकेश आणि चित्रपट होता मेरा नाम जोकर।

कार्यक्रमात शेवटी दो बदन या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं शाकिल बदायूनी यांचं गीत ऐकूयात. संगीत आहे रवी यांचं.

बरं तर श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, त्यानंतर 8:40 पायीवारी पंढरीची संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा लोणी काळभोर ते यवत आकाशवाणी वृत्तांत मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर ठीक 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तेव्हा सुरुवातीला मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:15 झालेली आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, सविता मस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज इंटरपोल डिजिटल न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या समूहाच्या 11व्या बैठकीचं उद्घाटन. विकसित भारतासाठी नशामुक्त युवक या मोहिमेच्या पुढच्या टप्प्याला देशभरात सुरुवात. देशभरात व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम. उत्तर प्रदेश सरकारनं एकाच दिवसात विक्रमी 35,27,00,000 रोपं लावली. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या महिला क्रिकेट कसोटीमध्ये भारतीय संघ भक्कम स्थितीत. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावर जाणाऱ्या एका उच्चस्तरीय भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि शाश्वतता यावर लक्ष केंद्रित करून युरोपबरोबरची भारताची आर्थिक भागीदारी अधिक बळकट करणं हा या दौऱ्याचा उद्देश आहे. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात गोयल स्पेनला भेट देणार आहेत. स्पेन चेंबर ऑफ कॉमर्स आणि ICEX स्पेन ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट यांच्यासोबत एका व्यावसायिक गोलमेज परिषदेत ते सहभागी होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज गांधीनगर इथं इंटरपोल डिजिटल न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या समूहाच्या अर्थात इंटरपोल डिजिटल फॉरेन्सिक एक्सपर्ट ग्रुपच्या 11व्या बैठकीचं तसंच आंतरराष्ट्रीय तपासनीस गुन्हे तपास स्पर्धा आणि शिखर परिषदेचं उद्घाटन होणार आहे. भारत या परिषदेचं यजमानपद दुसऱ्यांदा भूषवत आहे. या परिषदेत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी आणि 47 देशातील कायदा अंमलबजावणी क्षेत्रातील प्रतिनिधींसह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आर्थिक गुन्ह्यांचा तपास, गुन्ह्याच्या ठिकाणाचं व्यवस्थापन, भारतातील पहिल्या उत्कृष्टता केंद्रांचं अनावरण आणि आशियातील पहिल्या स्वदेशी मोबाईल प्रयोगशाळेचं लोकार्पण शहा यांच्या हस्ते करण्यात येईल. विकसित भारतासाठी नशामुक्त युवक या मोहिमेच्या पुढच्या टप्प्याला देशभरात सुरुवात झाली आहे. युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या या उपक्रमात जिल्हा, राज्य आणि देशपातळीवर विविध स्पर्धांचं आयोजन केलं जाणार आहे. यासाठीची नोंदणी आजपासून माय भारत या पोर्टलवर सुरू होईल. जिल्हास्तरीय स्पर्धा 24-27 जुलै दरम्यान होणार आहेत. यातील विजेते पुढे राज्य पातळीवर सहभागी होतील. या स्पर्धांची राष्ट्रीय स्तरावरील अंतिम स्पर्धा राष्ट्रीय युवा महोत्सवादरम्यान 12-13 ऑगस्टला होणार आहे. नृत्य, संगीत, रील्स आणि लघुपट, नुक्कड नाटक आदी 5 विभागात या स्पर्धा होतील. काल देशभरात व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल गुजरातच्या गांधीनगरमध्ये वृक्षारोपण

मोहिमेचा शुभारंभ केला. या मोहिमेअंतर्गत गांधीनगरमध्ये 1,25,00,000 अधिक रोपं लावण्यात आली. उत्तर प्रदेशात एक पेड माँ के नाम या मोहिमेअंतर्गत काल एकाच दिवसात 35,27,00,000 रोपं लावून पर्यावरण संवर्धनात एक नवा विक्रम प्रस्थापित करण्यात आला. ही संख्या सरकारच्या 35 कोटींच्या उद्दिष्टापेक्षा 27,89,000 अधिक आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं गगनयान क्रू मॉड्यूल प्रणालीच्या 3 महत्वाच्या यशस्वी चाचण्या घेतल्या आहेत. अंतराळवीरांना पृथ्वीवर सुरक्षित उतरण्याच्या दृष्टीनं या तिन्ही चाचण्या महत्वाच्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 जुलैला आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून देश परदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग आहे. या कार्यक्रमासाठी नागरिक त्यांच्या कल्पना आणि सूचना नरेंद्र मोदी ऍप किंवा माय GOV ओपन फोरमच्या माध्यमातून 24 तारखेपर्यंत पाठवू शकतात. कतारचे नेते अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचं काल निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्याप्रति आदर व्यक्त करण्यासाठी आज देशभरात 1 दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेनं इराणविरुद्ध पुन्हा एकदा लष्करी हल्ले सुरू केले आहेत. होर्मुझची समुद्रधुनी ओलांडणाऱ्या व्यापारी जहाजांना आणि त्यावरील कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्याची इराणची क्षमता आणखी कमकुवत करणं हा या हल्ल्यांचा उद्देश असल्याचं US सेंट्रल कमांडनं समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. आखातात अगोदरच तणाव वाढलेला असताना पुन्हा नव्यानं हे हल्ले झाले आहेत. दरम्यान संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस आंतोनिओ गुटेरस यांनी इराण आणि अमेरिकेदरम्यान सुरू झालेल्या या लष्करी संघर्षाचे गंभीर स्वरूपाचे प्रादेशिक आणि जागतिक परिणाम होण्याची शक्यता असल्यानं त्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. भारतीय कर्मचारी असलेल्या GFS गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर ओमानच्या किनाऱ्यानजीक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जहाजावरील 11 भारतीय कर्मचाऱ्यांपैकी 10 जणांची सुटका करण्यात आली असून 1 कर्मचारी बेपत्ता आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या हल्ल्याचा निषेध केला असून या भागात व्यापारी जहाजांवर होणाऱ्या सततच्या हल्ल्यांच्या घटनांबद्दल मंत्रालयानं चिंता व्यक्त केली आहे. या भागात शांतता आणि स्थिरता परत यावी यासाठी राजनैतिक तोडगा काढण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. येमेनला जाणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी 2017 लागू करण्यात आलेल्या अधिसूचना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं काल मागे घेतल्या. येमेनमधील गृहयुद्ध आणि सशस्त्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं या अधिसूचना जारी करण्यात आल्या होत्या. केवळ आवश्यक असेल तरच येमेनला प्रवास करण्याचा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिला आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनचं नुकसान होतं या दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली असून आयात कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मोठी मदत होत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. या कार्यक्रमामुळे गेल्या 10 वर्षात सुमारे 1,90,000 कोटी रुपयांहून अधिक परकीय चलनाची बचत झाली असून शेतकऱ्यांना 1,60,000 कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त उत्पन्न मिळालं आहे. व्हिएतनाममधील फुकवॉक बेटाजवळ झालेल्या पर्यटकांच्या बोट दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या 15 भारतीयांचे मृतदेह हो ची मिन शहरात काल आणण्यात आले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे मृतदेह भारतात आणले जातील असं व्हिएतनाममधील भारतीय दूतावासानं समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. मृतांमध्ये 10 जण तामिळनाडूचे 3 जण आंध्र प्रदेशचे आणि 2 जण केरळचे होते. कोलंबियातील बुकारामंगा इथं नुकत्याच झालेल्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या 5 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. सुवर्णपदक विजेत्यांमध्ये पुण्याचा कनिष्क जैन, इंदूरचा रिद्धेश अनंत बेंडाले, नवी दिल्लीचा रुषित गर्ग, मुंबईचा श्रेष्ठ सुरैया आणि अहमदाबादचा स्वरित जोशी यांचा समावेश आहे. याबरोबरच या स्पर्धेत भारतानं रशिया, चीन, कझाकस्तान, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यासह संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत इटलीच्या जेनिक सिनर यानं सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावलं. काल झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात सिनरनं जर्मनीच्या अलेक्झांडर स्वेरेववर 6-7, 7-6, 6-3, 6-4 अशी मात केली. याच स्पर्धेच्या महिला

दुहेरीत चिनी फ्रेंच जोडीनं कॅनेडियन ब्राझील जोडीचा 6-3, 7-5 असा पराभव करून अजिंक्यपद पटकावलं. फिफा विश्वचषक स्पर्धेचे सर्व उपांत्यपूर्व सामने पार पडले असून उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट झालं आहे. या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना फ्रान्स आणि स्पेन यांच्यात बुधवारी 15 तारखेला खेळला जाईल. महिला क्रिकेटमध्ये लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडनं दुसऱ्या डावात 6 खेळाडूंच्या मोबदल्यात 130 धावा केल्या आहेत. इंग्लंडला विजयासाठी अद्याप 327 धावांची गरज आहे. तत्पूर्वी भारतानं दुसऱ्या डावात 7 खेळाडू गमावत 341 धावा केल्या आणि इंग्लंड समोर 457 धावांचं लक्ष ठेवलं. या ऐतिहासिक सामन्यात यस्तिका भाटियाच्या 113 धावांच्या जोरावर भारतानं मोठी धावसंख्या उभारली. हवामान. पुढील 2-3 दिवसात ईशान्य भारत, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे. तर पुढील 4-5 दिवसात पूर्व उत्तर प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज इंटरपोल डिजिटल न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या समूहाच्या 11व्या बैठकीचं उद्घाटन. विकसित भारतासाठी नशामुक्त युवक या मोहिमेच्या पुढच्या टप्प्याला देशभरात सुरुवात. देशभरात व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम. उत्तर प्रदेश सरकारनं एकाच दिवसात विक्रमी 35,27,00,000 रोपं लावली. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या महिला क्रिकेट कसोटीमध्ये भारतीय संघ भक्कम स्थितीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार. राष्ट्रीय मराठी

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 आणि 35 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम पायी वारी पंढरीची.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात आज ऐकूयात श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या लोणी काळभोर ते यवत प्रवासावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. कार्यक्रमासाठी निवेदन केलं आहे विकास जोशी यांनी, तर निर्मिती सहाय्य आहे आरती गाढवे यांचं. सादर करते गौरव शिंपी आणि धीरज केदारी.

रामकृष्ण हरी। श्रोते हो, आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग। संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी देहूहून पंढरपूरकडे निघते आणि या प्रवासातील प्रत्येक टप्पा वारकरी संप्रदायाच्या भक्ती, समता, सेवा आणि शिस्तीचा अनुभव देणारा असतो। लाखो वारकऱ्यांच्या मुखी अखंड नामघोष, हातात टाळ मृदुंग आणि हृदयात विठ्ठल भक्तीचा अखंड झरा घेऊन ही पालखी आपल्या पुढील मुक्कामाकडे वाटचाल करत असते। त्यापैकी लोणी काळभोर ते यवत हा टप्पा विशेष महत्वाचा मानला जातो। ग्रामीण भागातून होणारा हा प्रवास वारकरी आणि ग्रामस्थ यांच्यातील आत्मीयतेचं सुंदर दर्शन घडवतो। आजच्या आकाशवाणी वृत्तांत मध्ये आपण अनुभवणार आहोत लोणी काळभोर ते यवत या प्रवासातील भक्तिमय वातावरण, वारकऱ्यांचा उत्साह, सेवा, शिस्त आणि वारीची समृद्ध परंपरा। श्रोते हो, पहाटेच्या मंगल वातावरणात टाळ मृदुंग, वीणा आणि हरिनामाच्या गजरात पालखी पुण्याहून पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ होते।

ज्ञानोबा तुकाराम, पांडुरंग हरी या जयघोषांनी परिसर दुमदुमून जातो. भगव्या पताका वाऱ्यावर डोलत असतात आणि लाखो वारकरी एकाच लयीत एकाच भावनेनं विठुरायाच्या भेटीसाठी पुढे चालत असतात. लोणी काळभोर परिसरातून पुढे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ग्रामस्थ वारकऱ्यांच्या स्वागतासाठी उभे होते. पिण्याच्या पाण्याची

0: व्यवस्था, फराळ, वैद्यकीय सेवा, विश्रांतीची सोय अशा विविध प्रकारच्या सेवांमधून समाजातील सेवाभावाचं दर्शन घडतं. वारकरी ही शिस्त, स्वच्छता आणि परस्पर सहकार्य यांचं उत्तम उदाहरण घालून देतात. वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून सामाजिक एकात्मतेची आणि लोकसहभागाची चळवळ आहे हे या प्रवासातून प्रकर्षानं जाणवतं. या प्रवासादरम्यान पालखी कुंजीरवाडी फाटा, सोसायटी ग्राउंड उरळी कांचन, जावजी बुवाची वाडी या ठिकाणी विसावा घेत घेत यवतच्या दिशेनं मार्गक्रमण करत होती. श्रोते हो, संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं उरळी कांचन नगरीत आगमन होताच संपूर्ण परिसर ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषानं दुमदुमून गेला. ठिकठिकाणी रांगोळ्या, फुलांची उधळण आणि टाळ मृदुंगाच्या गजरात भाविक आणि ग्रामस्थांनी पालखीचं उत्स्फूर्त स्वागत केलं. दर्शनासाठी आणि स्वागतासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारच्या विसाव्याच्या वेळी आकाशवाणी पुणेचे प्रसारण अधिकारी गौरव शिंपी यांनी प्रशासनाच्या विविध विभागामार्फत करण्यात आलेल्या सुविधांबाबत जाणून घेतलं.
1: भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची. मी डॉक्टर सागर नाशिककर, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र उरळी कांचन. आमच्या उरळी कांचन गावामध्ये पालखीचा 2 तास विसावा असतो. वारकरी मंडळींना आणि ग्रामस्थांना आरोग्याच्या सर्व सेवा सुविधा आमच्याकडून 3 बूथच्या मार्फत पुरविल्या जातात. 2 अधिकारी आणि 52 कर्मचारी यांच्या मार्फत आम्ही आरोग्याच्या सेवा पुरवतो. तसंच पालखीमध्ये आलेल्या वारकरी भक्त मंडळींसाठी पाण्याची तहान भागवण्यासाठी जे टँकर्स असतात त्या टँकर्सच्या पाण्याची गुणवत्ता आम्ही तपासतो आणि जिथे आम्हाला ते चांगले वाटत नाही ते पाणी आम्ही शुद्ध करून घेतो. अशा प्रकारे आम्ही सर्व वारकऱ्यांना आरोग्याच्या आणि पिण्याच्या स्वच्छ पाण्यासाठी सेवा पुरवतो. वारकरी भक्त मंडळींमध्ये मुख्यतः सांध्यांचं दुखणं, पायाचं दुखणं यासाठी आम्ही त्यांना पेनकिलर जेल असेल किंवा पेनकिलर गोळ्या आणि जर त्यांना काही डिहायड्रेशन वगैरे त्रास झाला त्यासाठी क्षार संजीवनी तसंच इतर आनुषंगिक सर्व प्रकारचे औषधोपचार आम्ही करतो. आणि आमच्याकडे रुग्णवाहिका एक थांबून असते. जर कुठलेही गंभीर स्वरूपाचे रुग्ण आले तर खाजगी यांच्यामध्ये 10% बेड राखीव ठेवण्यासाठी आम्ही त्यांना आवाहन केलेलं असतं आणि इतर ठिकाणी देखील आम्ही ते तत्काळ संदर्भित करतो.
2: माझे नाव कमल दिलीप कांचन. माझी अंगणवाडी पांढरस्तर मध्ये गारुडी वस्ती म्हणून ठिकाण आहे, तिथे माझी अंगणवाडी भरते. पण आता हिरकणी कक्ष म्हणजे आयसीडीच हे आहे ना, त्यामुळे आम्ही पूर्णपणे सगळं लक्ष देऊन करतो. 2 दिवस झाले आम्ही याच्यासाठी इथंच आहे, सगळी व्यवस्था केली, त्यामुळे कोणाची जशी गैरसोय होणार नाही अशा पद्धतीने. यामध्ये इथे नाही का बाळकृष्ण कोपरा केलेला आहे, त्यामध्ये लाडू वगैरे असं मुलांना खायचं ठेवलेले आहे आणि इथं मुलांसाठी खेळणी. आता ही लहान लहान मुलं येतात मग त्यांना खेळावंसं वाटतं, हे आपले फुगे मुलांना त्याच्याकडे पाहून आकर्षण वाटतं, त्यामुळे ते पण सगळी व्यवस्था केलेली आहे. आणि म्हणजे काय खावं काय खाऊ नये हे पण फ्लेक्स वगैरे लावले. परत आम्ही प्रधानमंत्री मातृवंदना योजना हा फॉर्म भरतो आम्ही, म्हणजे नाही का डिलिव्हरी झाल्यानंतर त्या महिलेला 5000 रुपये मिळतात. ते पण काय डॉक्युमेंट लागतात ते सगळं आम्ही इथं फ्लेक्सद्वारे सांगतो आणि करून पण घेतो आम्ही. आमचे जवळजवळ 13-13 फॉर्म, 14-14 फॉर्म झालेले.
0: यावेळी आम्ही काही वारकऱ्यांशी संवाद साधला. अनेक वर्षांपासून वारी करणाऱ्या वारकऱ्यांनी पायी वारीचा आध्यात्मिक आनंद, विठ्ठल भक्तीची अनुभूती आणि वारी म्हणजे चालतं बोलतं संस्कार विद्यापीठ असल्याच्या भावना आमच्या जवळ व्यक्त केल्या. ऐकूया.
3: रामकृष्ण हरी, मी दिलीप मोरे, जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा विश्वस्त. जगद्गुरु तुकोबारांचा 341 पालख्या आज उरळी कांचन येथे दुपारच्या मुक्कामाला येत आहे. त्याचबरोबर सोहळ्याचं वैशिष्ट्य माझे या सोहळ्यामध्ये जवळजवळ 400 दिंड्या अधिकृत आहे, बऱ्याचशा दिंडा स्वयंभू आहे. या दिंड्यांना काही कमी पडलं त्या संस्थांमार्फत, इतर शासकीय प्रशासनामार्फत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत त्यांची योग्य प्रकारे दखल घेऊन पाणी, निवारा, सावली करत असतात. आणि एक मोठं जगातलं आश्चर्य आहे की एकही माणूस या टायमाला उपाशी राहत नाही किंवा उन्हाळा पावसाला कधी भेट नाही आणि त्याची वारी तो निरंतर करीत असतो. त्याला या वारीमध्ये विठ्ठलाला भेटायला जात असाल, पांडुरंग तुमच्या बरोबर असतो असं मनाभावेप्रमाणे तुम्ही हे वारी जर कराल तर तुम्हाला या योग्य फळ मिळतं. रामकृष्ण हरे.
4: मधुकरण देवे, आम्ही तुळजापूरचे. वारीच्या निमित्तानं पंढरपूरला वारी चालली आहे. आम्ही आपलं दर्शनासाठी रोडला आलेलो आहे, 2 तास झालो उभा आहे. वारीमध्ये लय वारी वाढतं, वारीमध्ये एवढा आनंद वाढतं ना अहो सगळंच आहे. इथं अहो नुसतं वारीत उभारलं तरी देव मिळ असं वाटतं, एवढं समाधान.

0: काही अडचण नाही.
1: माझं नाव श्रावणी सुदर्शन पवार. आपल्या होळी गावांमध्ये पालखी येते, खूप छान प्रसन्न वाटतं वातावरण. सगळेजण मनोभावाने देवाची पूजा करतात, सगळेजण दर्शन घेतात, खूप छान वाटतं.
2: श्रोते हो, वारी ही केवळ पंढरपूरकडे जाणारी पायी यात्रा नाही, तर ती संतांच्या विचारांचा, नामस्मरणाचा आणि समाज प्रबोधनाचा अखंड प्रवाह आहे. आजच्या तरुण पिढीपर्यंतही या परंपरेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवणारे अनेक युवा कीर्तनकार या वारकरी परंपरेला नवी ऊर्जा देत आहेत. अशाच एका युवा कीर्तनकार श्रेयस कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेऊयात वारीचं अध्यात्म, तिचं सामाजिक महत्व आणि आजच्या काळातील तिची प्रेरणा.
3: रामकृष्ण हरी. वारी

0: तिची प्रेरणा.
1: रामकृष्ण हरी. वारी कशाला म्हणायचं वारी, जी जन्म मरणा ते वारी, जी जन्म मरणापासून जीवाला मुक्त करते तिचं नाव वारी. एक प्रकारचं कायिक तपच या वारीमध्ये साधतं. आजूबाजूला असलेली प्रतिकूल परिस्थिती, सोयी सुविधा असोत नसोत, पण या सगळ्याकडे दुर्लक्ष करून एका विवक्षित ध्येयाकडे आपण आपल्या जीवनाची मार्गक्रमणा कशी करत राहायची हे आपल्याला वारीतून शिकायला मिळतं. आणि वैशिष्ट्य याचं असं आहे की हे चालणं एकट्याचं नाही आहे, ही सामूहिक उपासना आहे, ही सामुदायिक उपासना आहे आणि संतांच्या संगतीमध्ये केलेली उपासना आहे. खरं म्हणजे हा चमत्कारच म्हणायला पाहिजे, कारण या कोणालाही कोणीही निमंत्रण करत नाही, पण प्रत्येकाला एक भक्तीनं निर्माण होणारी ओढ असते. त्या भक्तीपोटी हजारो लोक या वारीमध्ये सहभागी होताना आपल्याला दिसतात. महाराज सांगतात, यारे यारे लहान थोर या ती भलते नारी नर. हे सगळं का? तर लागला टकळा पंढरीचा. जय जय राम कृष्ण हरी.
0: श्रोते हो, वारीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरणपूरक जीवनशैली आणि सामूहिक जबाबदारी. अनेक स्वयंसेवी संस्था अशा सेवांसाठी कार्यरत असतात. त्याच अनुषंगानं इंडो ॲथलेटिक्स सोसायटीच्या वतीनं सायकल वापरा, आरोग्य उत्तम करा असा संदेश देण्यासाठी देहू ते पंढरपूर असं सायकल वारीचं आयोजन करण्यात आलं होतं. या सायकल वारीमधील सहभागी रामदास चौधरी यांच्याशी आकाशवाणी पुणेचे कार्यक्रम अधिकारी धीरज केदारी यांनी संवाद साधून या उपक्रमाविषयी अधिक जाणून घेतला.
2: नमस्कार. हे आता 10वं वर्ष आहे ॲथलेटिक सोसायटीचं पुणे देहू ते पंढरपूर सायकल वारी. मी तर फार उत्साही आहे. खरं तर हा एक गती आणि शक्तीचा संगम आहे असं मला वाटतं, कारण विठुरायाच्या दर्शनाची ओढ सर्वांना पंढरपूरकडे घेऊन जाणार आहे. म्हणजे ती त्यांची भक्ती आणि स्वतःच्या पायातील ताकदीच्या जोरावर हे सायकल स्वार पंढरपूरपर्यंत पोहोचणार आहेत, म्हणजेच ती त्यांची शक्ती. अशा अर्थाने भक्ती आणि भक्तीचा हा सुरेख संगम आहे असं मला वाटतं. आणि ही वारी आज आता स्वच्छ पर्यावरण आणि निरोगी आरोग्य याचा संदेश देत ही वारी पंढरपूर पर्यंत जाणार आहे. सुरेख असा संदेश ती जगाला देत आहेत, त्याबद्दल मीही फार उत्साही आहे या वारीबद्दल. आणि या सायकल स्वारांच्या तोंडावरचा उत्साह पहा, कारण त्यांच्या घामाचा प्रत्येक थेंब हा निसर्गाची आणि त्यांच्या शरीराची भक्ती करणार आहे. या वारीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी 2500 जास्त सायकल स्वारांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. 300 जास्त महिला याच्यामध्ये सहभागी आहेत. तसेच 10 मुला मुलींपासून 80 आजोबापर्यंतचे लोक या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत. ही पर्यावरणपूरक अशी वारी आहे, आरोग्याचा फिटनेसचा मंत्र देत चाललेली आहे. त्याच्यामुळं पर्यावरण स्वच्छ राहतं, पोल्युशन होत नाही, फ्युएलची बचत होते आणि आपलं स्वतःचं आरोग्य फिट राहतं.
0: श्रोते हो, वारीमध्ये वारकऱ्यांचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी आदर फाउंडेशनच्या वतीनं वारकरी वैद्यकीय सेवा शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी आदर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष स्वानंद पाटील यांच्याशी आकाशवाणी पुणेचे कार्यक्रम अधिकारी धीरज केदारी यांनी संवाद साधला.
3: नमस्कार. जय हरी विठ्ठल. आदर फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे आज वारकरी आरोग्य सेवा शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. पुण्यात 3 आपले 200+ डॉक्टर्स आणि मेडिकल स्टुडंट्स कार्यरत आहेत. वारकऱ्यांना बेसिक ओपीडी, दंतचिकित्सा, फिजिओथेरपी आणि त्याचबरोबर आदर फाउंडेशनचा एक अनोखा उपक्रम म्हणजे आरोग्य विषयक जनजागृती. सर्वायकल कॅन्सर असेल, ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन असेल महिलांसाठी, मुखकर्करोग म्हणजेच ओरल कॅन्सर याबाबत जनजागृती, फिजिओथेरपी, अंगदुखी अशा अनेक बाबत आपण काम करत आहोत. आपण बघू शकतो आता आपले जे वारकरी आहेत, माऊली आहेत, यांना वारकरी आरोग्य सेवा शिबिरात आपले सगळे डॉक्टर सेवा देत आहेत. आपले वर्षभर अनेक उपक्रम सुरू असतात. संजीवनी बेसिक लाईफ सपोर्ट असेल, अनेक ग्रामीण भागात जाऊन आरोग्यविषयक काम असेल, असे आम्ही सगळे करत आहोत. मी स्वानंद पाटील, अध्यक्ष आदर फाउंडेशन, किंवा सर्वांचा ऋणी आहे. असाच तुम्ही सगळे आशीर्वाद आणि प्रेम देत राहा. धन्यवाद.
0: श्रोते हो, संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी केवळ अध्यात्माचा मार्गदर्शक नाही, तर आधुनिक उद्योजकतेसाठीही एक कालातीत

0: दिशादर्शक आहे. वारीत सहभागी होणाऱ्या युवकांसाठी, उद्योजकांसाठी ज्ञानेश्वरीची जीवनमूल्य प्राध्यापक हेमंत भागवत यांनी मांडली ती या शब्दात.
1: नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका महान ग्रंथाविषयी संवाद साधणार आहोत जो केवळ अध्यात्माचा मार्गदर्शक नाही तर आधुनिक उद्योजकतेसाठीही एक कालातीत दिशादर्शक आहे. हा ग्रंथ म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी. आज जगभरातील व्यवस्थापन शास्त्रात नेतृत्व, नवकल्पना, ग्राहक केंद्रितता, भावनिक बुद्धिमत्ता, नैतिक व्यवसाय आणि शाश्वत विकास यावर मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे. अनेक उद्योजक जागतिक व्यवस्थापन संस्थांकडून प्रेरणा घेतात, परंतु या सर्व तत्वांचे मूळ आपल्या भारतीय ज्ञान परंपरेत शेकडो वर्षापूर्वी सापडते. संत ज्ञानेश्वरांनी जी जीवनमूल्य अत्यंत सर्वसामान्यांना समजणाऱ्या भाषेत मांडले, पहिले तत्व निष्काम कर्मयोग. उद्योजकांना आपल्या कामावर प्रेम केलं पाहिजे, केवळ नफ्यावर नाही, जो गुणवत्तेवर भर देतो, ग्राहकांचा विश्वास जिंकतो आणि सातत्यानं प्रयत्न करत राहतो त्याच्याकडे यश आपोआप चालत येतो. पैसा हा यशाचा परिणाम असतो, परंतु विश्वास हा यशाचा पाया असतो. दुसरे तत्व ज्ञान सर्वांसाठी. संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचं ज्ञान संस्कृत मधून मराठीत आणून सामान्य माणसांपर्यंत पोहोचवलं. हा त्या काळातील सर्वात मोठा सामाजिक नवोपक्रम होता. आजच्या उद्योजकांसाठीही हा एक मोठा धडा आहे. उत्पादन कितीही उत्कृष्ट असलं तरी ते ग्राहकाला सहज समजलं नाही तर त्याचा उपयोग नाही. साधेपणातच मोठी ताकद असते. तत्व तिसरे नम्रता. व्यवसाय वाढला की अहंकार वाढण्याची शक्यता असते, पण खरा नेता तोच जो सतत शिकतो, ऐकतो आणि स्वतःला सुधारत राहतो. ग्राहक, कर्मचारी आणि सहकारी यांच्या मताचा आदर करणारा उद्योजकच दीर्घकाळ यशस्वी राहतो. तत्व चौथे, धर्म म्हणजे व्यवसायातील नैतिकता. धर्म म्हणजे केवळ पूजा किंवा कर्मकांड नव्हे. धर्म म्हणजे सत्य, न्याय, प्रामाणिकपणा आणि जबाबदारी. योग्य किंमत, दर्जेदार उत्पादन, पारदर्शक व्यवहार आणि ग्राहकांचा विश्वास यावर उभा राहिलेला व्यवसायच खऱ्या अर्थानं टिकाऊ ठरतो. जाहिराती ब्रँडची ओळख निर्माण करू शकतात, पण विश्वास निर्माण करतो तो फक्त प्रामाणिक. मित्रांनो, ज्ञानेश्वरी आपल्याला केवळ व्यवसाय करण्याची पद्धत शिकवत नाही, ती व्यवसाय करणारा सुसंस्कृत, संवेदनशील, नैतिक आणि दूरदृष्टी असलेला माणूस घडवतो.
0: श्रोते हो, यांच्या सोबतच प्रशासन आणि स्थानिक नागरिक, स्वच्छता, आरोग्यसेवा, वाहतूक नियोजन आणि आपत्कालीन सेवांसाठी कार्यरत होते. लाखो भाविकांच्या उपस्थितीतही शिस्तबद्ध व्यवस्थापन हे वारीचं वेगळेपण ठरतं. श्रोते हो, यवत हा पालखी सोहळ्यातील महत्वाचा मुक्काम. दिवसभराचा प्रवास पूर्ण करून पालखी यवत इथं पोहोचली. वारकऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था, दिंड्यांचं नियोजन, भजन, कीर्तन, हरिपाठ आणि सामूहिक नामस्मरण यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसानं भारावून गेला. सायंकाळी विविध दिंड्यांमधील अभंग, भारुड आणि कीर्तनांचे अनेक कार्यक्रम रंगले होते. संत तुकाराम महाराजांच्या अभंगामधून समाजाला समतेचा, सत्याचा, प्रामाणिकपणाचा आणि सदाचाराचा संदेश दिला जात होता. इथं श्रीमंत गरीब, जातपात, भाषा किंवा प्रदेश याचा कोणताही भेद राहिला नव्हता. प्रत्येकजण वारकरी म्हणून एकाच भावनेनं विठ्ठलाच्या नामात तल्लीन झाला होता. श्रोते हो, लोणी काळभोर ते यवत हा प्रवास म्हणजे केवळ पालखीचा मार्ग नाही तर तो भक्तीचा, संस्कारांचा आणि मानवतेचा प्रवास आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून दिलेला संदेश आजही प्रत्येक पावलावर अनुभवायला मिळतो. म्हणूनच वारी ही केवळ परंपरा नसून ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा आणि आध्यात्मिक वारशाचा अमूल्य ठेवा आहे. विठ्ठल नामाचा गजर, वारकऱ्यांचा उत्साह आणि सेवाभावाची परंपरा हीच या प्रवासाची खरी ओळख आहे. याच भक्तिभावासह आजच्या आकाशवाणी वृत्तांत मधून आम्ही आपला निरोप घेतो. तोपर्यंत नमस्कार आणि रामकृष्ण हरी.

0: पायी वारी या कार्यक्रमात श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या लोणी काळभोर ते यवत या प्रवासावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी निवेदन केलं होतं विकास जोशी यांनी, तर निर्मिती सहाय्य होतं आरती गाढवे यांचं. सादरकर्ते होते गौरव शिंपी आणि धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: चलते चलते इस फिल्म का ये गाना अभिजीत और अलका याग्निक की आवाजों में आपने सुना. चित्रलोक कार्यक्रम में अब वक्त हो गया है एक ब्रेक का.

FM 101.3 MHz वर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 10 वाजले आहेत. श्रोतेहो प्रसारित करत आहोत मिश्र संगीत कार्यक्रमाच्या सुरुवातीला.

0: तुमच्यातला बॅटरी सेंटरचा आशा ढम सेल.
1: तसेच सोलापुरात साड्यांचे सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चाटला बॅटरी सेंटरचा एकच आशा ढम सेल 1 जुलै पासून. चाटला बॅटरी सेंटर सोलापूर.
2: माननीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांच्या प्रेरणेतून आणि माननीय ऋतुराज सावंत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली JSPM पुणे संचलित BIT बार्शी इथे
3: BTech आणि पॉलिटेक्निकच्या CSC, सिव्हिल, मेकॅनिकल, ENTC तसेच BCA साठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
2: अद्ययावत लॅब, स्वतंत्र हॉस्टेल, बस सुविधा, संपूर्ण ग्रीन कॅम्पस, 2526 मध्ये रेकॉर्ड ब्रेक प्लेसमेंट.
3: संपर्क 16 वर्षांपासून बेटर एज्युकेशन बेस्ट प्लेसमेंट देणारे JSPM चे भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ताड सौंदर्य रोड, बार्शी. मोबाईल 90 490 76 781.

0: श्रोतेहो, आताच आपण लता मंगेशकर यांनी गायलेलं पी सावळा राम यांचं गीत ऐकलं. संगीत होतं वसंत प्रभू यांचं.
1: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या हजारो व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड. त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच्या घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय. आजच या श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
2: अरे ऐकलं का, भारताच्या नंबर वन एसयूव्ही ने 10 लाख हॅपी कस्टमर्सचा टप्पा पूर्ण केलाय.
3: वा क्या बात है, 10 लाख नेक्सॉन्स, जबरदस्त.
2: आणि या आनंदामुळे टाटा मोटर्स करत आहे धमाकेदार सेलिब्रेशन. टाटा नेक्सॉन खरेदी करा, तुमचे लकी स्क्रॅच कार्ड स्क्रॅच करा आणि जिंका एक ब्रँड न्यू टाटा नेक्सॉन किंवा एक हार्डी डेविडसन बाईक.
3: अटी लागू.
1: बुकिंगसाठी विजिट पद्मजा मोटर्स, नांदेड रोड, कोळपा, लातूर आणि सोलापूर धुळे हायवे, MIDC धाराशिव.
0: मिश्र संगीत कार्यक्रमात यानंतर गुलाम अली यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केलेली अहमद फराज यांची गझल ऐकूयात.

श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद। आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये। दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये। तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 0-24-72-22-60-62 या क्रमांकावर। हॅलो आपकी पसंद। श्रोते हो, मिश्र संगीत या कार्यक्रमात यानंतर पी सावळाराम यांचं गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात। संगीत आहे वसंत प्रभू यांचं।

हेमंत कुमार यांनी गायलेली गझल आत्ताच आपण ऐकलीत. मिश्र संगीत या कार्यक्रमात शेवटी संत ज्ञानेश्वर महाराज यांचं भक्तिगीत ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या आवाजात. संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

श्रोते हो, इतकं जगून झालं पण जगायला वेळच नाही, जगतो आहोत कशासाठी काहीच कसला मेळ नाही, अजूनही वेळ आहे थोडं तरी जगून घ्या, अजूनही वेळ आहे थोडं तरी जगून घ्या, सुंदर अशा जगण्याला डोळे भरून बघून घ्या। पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ, पुन्हा फुलूया आयुष्या

0: आजची संध्याकाळ घेऊन आलोय ज्येष्ठांसाठी कार्यक्रम खास संध्या छाया, जरूर ऐका आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून सोमवारी सायंकाळी 6:30 कार्यक्रम संध्या छाया।
1: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता। आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-29-81। तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा।
2: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत। सकाळचे 10:30 वाजले आहेत। श्रोते हो, आता वेळ आहे गीतांजली या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची। कार्यक्रमाच्या सुरुवातीला जगाच्या पाठीवर या चित्रपटासाठी गदी माडगुळकर यांचं गीत ऐकूयात। स्वर आणि संगीत आहे सुधीर फडके यांचा।

जगाच्या पाठीवर या चित्रपटासाठी सुधीर फडके यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतेव, हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमासाठी आपण फोन करू शकता आज दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये.

आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-60-62। तेव्हा या नंबरवरती फोन करा आणि आपल्या आवडतीचं गीत ऐका आज दुपारी 12 ते 1 या वेळेत।

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं, तर चित्रपट होता बोलकी बाहुली. गीतांजली या कार्यक्रमात यानंतर सुखाची सावली या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकूयात. संगीतकार आहेत दत्ता डावजेकर.

गीतांजली कार्यक्रमात शेवटी आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटासाठी सुधीर फडके यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत

0: बरं तर श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद. आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये. दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये. तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 024-72-22-60-62 या क्रमांकावर. हॅलो आपकी पसंद.
1: जमीन, मशागत, हवामान, पाऊस, पाणी, तंत्रज्ञान, तज्ञ.

0: आणि पशुधनाची निगराणी, काळजी, आरोग्याची यशोगाथा शेतकऱ्यांची ऐकायला विसरू नका. कृषी कार्यक्रम घर शिवार, कृषीवाणी आणि किसानवाणी
1: ऐकत रहा. आपलीच धाराशिव आकाशवाणी.
2: FM 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 11 वाजले आहेत. आता वेळ आहे मैफिल ए गझल या कार्यक्रमाची. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुलाम अली यांनी गायलेली गझल ऐकूयात. संगीत आहे रवी यांचं.

0: राज्यातला बॅटरी सेंटरचा आशा ढम सेल,
1: तसेच सोलापुरात साड्यांचे सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चाटला बॅटरी सेंटरचा एकच आशा ढम सेल 1 जुलै पासून चाटला बॅटरी सेंटर सोलापूर.

0: चित्रा सिंग यांनी गायलेली गझल आपण ऐकलीत. संगीत होतं जगजीत सिंह यांचं.
1: दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
0: कार्यक्रमात यानंतर भूपिंदर सिंग यांनी गायलेली गझल ऐकूयात. संगीत आहे खय्याम यांचं.

श्रोते हो, आत्ताच आपण जगदीश सिंह यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केलेली सुदर्शन फकीर यांची गझल ऐकली आहे. कार्यक्रमात यानंतर आशा भोसले यांनी गायलेली गुलजार यांची गझल ऐकूयात. संगीत आहे आर डी बर्मन यांचं.

बरोदर श्रोते हो, गुलाम अली यांनी गायलेल्या या गझलसोबतच आजचा मैफिले गझल हा कार्यक्रम संपला. श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद. आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये. दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये. तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 024-72-22-60-62 या क्रमांकावर. हॅलो आपकी पसंद. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 11:30 वाजले आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अंकुश या चित्रपटातील गीत.

आशा भोसले यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलत. संगीतकार होते रवी, तर चित्रपट होता काजल. बरं तर श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला.

श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद। आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये। दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये। तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 024-72-22-60-62 या क्रमांकावर। हॅलो आपकी पसंद। आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत। दुपारचे 12 वाजत आहेत। वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत। त्यानंतर ठीक 1 वाजता विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल। तेव्हा सुरुवातीला वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून।

0: ऐकणार आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.
1: श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत अत्तर क्षणांचा दरवळ. सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडीलकर यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.

रसिको संगीत, चित्रकला, विणकाम, बागकाम अशा कलेच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये ज्यांना रुची होती अशा अत्यंत कलासक्त गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींचा दरवळ आपण अनुभवतो आहोत. पुन्हा एकदा आपल्यासोबत आहे.

0: सुप्रसिद्ध निवेदिका मंगलाताई खाडीलकर. मंगलाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमचं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. आकाशवाणीवर येणं आणि श्रोत्यांशी संवाद साधणं हा तुमच्यासाठी सुद्धा अत्यंत आनंदाचा विषय.
1: कारण माझं बालपणच आकाशवाणीत गेलेलं आहे. खरं सांगायचं अगदी बालपणापासून हे आकाशवाणीचं अंगण देवानं मला दिलंय ते आतापर्यंत, त्यामुळे हा आनंद वेगळाच असतो.
0: बरोबर. आणि आज इथे सुमन सुगंध आम्ही अनुभवणार आहोत. मागच्या भागातही तुम्ही आमच्या बरोबर होतात. सुमनताईंचे अखेरचे दिवस, त्यावेळेलाही तुम्ही त्यांच्याकडे जात येत होतात. जरी बाहेर कार्यक्रम जाहीर त्यांचे थांबलेले होते, तुमचा म्हणजे संपर्क होता, तर कार्यक्रमांच्या निमित्ताने अधिक तुमचा स्नेह दृढ झाला.
1: हो, कारण कसं होतं की 85-86 पर्यंत त्यांनी कार्यक्रम केले, नंतर स्वतःहून त्या म्हणाल्या की नाही आता मला नाही वाटत. कारण सगळी गात्र जेव्हा आपली सक्षम असतात त्यावेळेला आपण मंचावर जावं असं मला वाटतं. आणि ते त्यांनी कमी केलं, आम्हीही त्यांच्या भावनेचा आदर केला. आणि त्यानंतर झाले जरी कार्यक्रम तरी त्या मंचावर नसायच्या, पण त्यांना सांगून. कारण त्यांचं आणि माझं एक असं नातं झालेलं होतं की सुमन सुगंध जिथं जिथं आपण सादर करतोय तिथं तिथं त्यांना सांगून, त्यांनाच तो कार्यक्रम आहे की आपण म्हणतो ना की ते देवाचंच असतं, तसं त्यांना समर्पित असलेला कार्यक्रम आहे. त्यांना सांगून काही ठिकाणी केले सुद्धा कार्यक्रम आणि तेही छानच झाले. पण सुमनताईंचं त्यात नसणं हे रसिकांना सुद्धा खूप असं खटकायचं, किंवा जरी मानलं तरी ती उणीव जाणवायची.
0: बरोबर.
1: जरी त्या कार्यक्रमात येत नसल्या तरी देखील त्यांचे जे बाकीचे छंद होते ते त्या हळूहळू आपल्या प्रकृतीनुसार त्या बाळगून होत्या. म्हणजे सातत्यानं त्यांना असं विणकाम करतानाच बघितलं. आल्यानंतर पहिल्यांदा त्यांना नमस्कार करायचा, हा एक नेहमीचा पडलेला पाळणा. तर त्या आपल्या आज या रंगाची लोकर, आज कोणासाठी काय तर अमेरिकेतल्या नातीसाठी शाल, मग कोणतरी भाजी आता आणखी कुठंतरी चालली आहे म्हणून तिच्यासाठी टोपी. मग एक दिवशी म्हटलं मी सुद्धा चालले हिमालयात, मला काय. तो म्हणाले वा, तुम्हाला पण करून देणार, कुठला रंग तुम्हाला आवडतो बघा. आणि स्कार्फ, टोपी, तुम्हाला मोबाईल ठेवायला मिळावा म्हणून एक पाऊच, असं सगळं सुंदर रंगसंगती असलेलं बनवून तयार ठेवायचे. हे अगदी आत्ता आत्तापर्यंत चाललेलं होतं. मी असं म्हणेन की 88-89 सुद्धा सुरू झालं तरी देखील त्या थोडं बहुत काही ना काहीतरी करतच होत्या. त्यांची जी आवडती गोष्ट होती ती म्हणजे रोजची पूजा.
0: बर.
1: ती पूजा अगदी साग्र संगीत करायची, म्हणजे प्रत्येक मूर्तीला. ती मूर्ती भारतातल्या प्रत्येक ठिकाणी त्या कार्यक्रमाला गेल्या असतील त्या काळात, 69-70 वगैरे तो काळ, प्रत्येक ठिकाणाहून कलाकुसरीची आणलेली ती मूर्ती, तिची प्राणप्रतिष्ठा करून ती त्यांच्या देवाऱ्यात आणि बसायच्या जिथं त्यांच्या दिवाणखान्यात तिथंही आसपास त्या मूर्ती आहेतच, म्हणजे वेगवेगळ्या.
0: सश्रद्ध होत्या अतिशय
1: अतिशय. ती पूजा त्यांची कमी झाली नंतर. ती पूजा बघण्याचा मला फार वेळा अनुभव नाही आला, पण एक दोन वेळा मी ती पाहिली आहे. तर ते असं सगळं ती फुलं हे करताना वाहताना त्या आपली स्वतःची गाणी गायच्या.
0: वा.
1: आणि भक्तिगीत होती
0: ना, देवपूजा आहे ना.
1: हो, ही देवपूजा त्यांना आवडायची. आणि मग ती त्यांची देवी सजली, मग त्याच्यात ते तोरण असं ते दिव्यांचं एकदा लावलं आणि तो फुलांचा चंदनाचा असा गंध सगळीकडे दरवळला की त्यांना छान वाटायचं. नाही, त्यांना मिळालेली सन्मान चिन्ह त्याच त्यांच्या देवघरातल्या, त्या मोठं होतं ते, त्यातल्या कपाटामध्ये अशी दाटी वाटीनं बसलेली. पण देव मात्र त्यांचे असे छान FSI असलेले, ऐस पैस बसलेले. आणि आपल्या खाली बसून नंतर मग चौरंगावर किंवा अशा स्टूलवर बसून अशा त्या पूजा करायच्या.
0: म्हणजे आपण स्तोत्र म्हणतो त्याच्याऐवजी स्वतः स्वतःच्या स्वरात ना ही पूजा त्या बांधत असत.
1: हो, अगदी. कधी चक्रवाक्य पक्षी गातायत, कधी ओंकार प्रधान रूप गणेशाचे गातायत, कधी भावगीतच गातायत, कधी विसरशील तू सारे ते पण गातायत, कधी चित्रपटात गायलेला अभंग तो गातायत, असा सगळा प्रकार असायचा.

0: त्यांच्या गाण्यामध्ये हा भक्तिभाव अतिशय ओतप्रोत असा आपल्याला जाणवतो. आणि सुमनताईंच्या स्नेहाचा भाव हा तुम्ही अनुभवलेला आहे, म्हणजे नंतरच्या काळातही.
1: हो, मी असं म्हणेन की स्वभाव मितभाषी होता. व्यवसायामध्ये खूप नाती त्यांनी आणली नाही, पण रोशन साहेबांचं कुटुंब किंवा चित्रगुप्त यांचं कुटुंब, मन्ना दाय यांचं कुटुंब, मुकेशजींचं कुटुंब, ह्या सगळ्यांशी त्यांचे अतिशय म्हणजे काय म्हणूया घरातल्यासारखे जिव्हाळ्याचे संबंध होते. इतकंच नव्हे तर बी एन शर्मा आणि कौशिक हे दोन रेकॉर्डिस्ट, तर त्यांच्याबरोबर इतकं काम केलेलं की त्यांच्याही बरोबर अतिशय जिव्हाळ्याचे संबंध, मैत्रीपूर्ण संबंध. आणि ही सगळी मंडळी यांनी लोणावळ्याला सुमन कल्याणपुरांचे पती नंदाजी यांनी कल्याणपूर कॉलनी बांधली.
0: अच्छा.
1: आणि तिथे प्लॉट्स पाडले. त्यांचे दोन प्लॉट्स होते, एक चित्रगुप्त, नंतर मुकेशजी, मन्नादा, रोशन साहेब, शर्मा, कौशिक यांचे बाकीचे बंगले.
0: म्हणजे सगळी संगीताची कॉलनी होती.
1: सगळी संगीताची कॉलनी. आणि या सगळ्यांचे बंगले उभे राहिले, बंगल्याच्या अवतीभोवती सुंदर जागा. आणि सगळी मंडळी आपल्या मुलाबाळांना घेऊन आदल्या दिवशी निघायची, म्हणजे त्यावेळेला रेकॉर्डिंग वगैरे सगळी संपवून ही सगळी कुटुंब निघायची आपापल्या गाड्या घेऊन. सुमनताईंनी असे छान प्रकार केलेले असायचे या सगळ्या मंडळींनी. सुमनताई तर आधी मुळामध्ये खाणं आणि खेळवणं या गोष्टी अतिशय आवडत्या, त्यामुळे भरपूर काहीतरी करून नेलेलं असायचं.
0: अच्छा.
1: तशाच इतरांच्याही, म्हणजे मिसेस शर्मा काय, चित्रगुप्तांच्या पत्नी काय, रोशन साहेबांची पत्नी काय, ह्या सगळ्यांनी असे सगळे भरपूर पदार्थ घ्यायचे, मध्ये जिथे वाटेल तिथे थांबायचं आणि मग आपापल्या बंगल्यांमध्ये जाऊन त्या बंगल्यांमधलं राहणं अनुभवायचं, त्याचा आनंद घ्यायचा. हे अनेक वर्ष त्यांनी केलेले आहे.
0: आणि एकत्र मैफलीही होत असतील.
1: एकत्र मैफली अनेक ठिकाणी कार्यक्रम व्हायचे. तलत साहेबांच्या बरोबर त्या काश्मीरला गेलेल्या आहेत, म्हणजे करण सिंगांचा जो शाही विवाह सोहळा होता त्याला सुमनताई, मधुबाला जव्हेरी, तलत महमूद ही मंडळी गेलेली आहेत. राज कपूर साहेबांनी कपूरथळा वगैरे मध्ये कार्यक्रम केलेले आहेत, त्याला रफी साहेब, मुकेशजी, त्या अशी सगळी मंडळी गेलेली आहेत.
0: वा.

0: म्हणजे परदेश दौरेच नुसते नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये त्या अनेक कार्यक्रमांच्या निमित्तानं गेलेले आहेत. तिथंच चौकस नजरेनं जे काही उत्तम असेल ते अनुभवायचं, विकत घ्यायचं, संग्रह करायचा आणि अडगळीत नाही टाकायची कुठलीही वस्तू. ती अतिशय सुंदर कलात्मक रीतीनं आपल्या घरामध्ये सजवायची.
1: ही सौंदर्य दृष्टी,
0: ही सौंदर्य दृष्टी.
1: आता विषय निघालाच आहे हिंदी चित्रपट सृष्टीतल्या अनेक नामांकित व्यक्तींचा तुम्ही उल्लेख केलात, तर सुमनताईंची हिंदी गाणी याविषयी आम्हाला सांगा.
0: सुमनताईंचा प्रवास जसा मघाशी आपण बोलता बोलता म्हणालो तसा की 1953 पासून सुरू झालाय मंगू दरवाजा, म्हणजे मोहम्मद शफी नाशाद यांच्यासारखे त्यांचे संगीतकार पहिल्यांदा, मग त्याच्यानंतर सुरेश तलवार आले, मग त्याच्यानंतर श्रीनाथ त्रिपाठी आले, हंसराज बहल आले, अशी सगळी माणसं. म्हणजे मी ही सगळी नावं घेत नाही आता, पण त्यानंतर मग एन दत्ता आले.
1: किती हिंदी गाणी असावीत
0: सगळी मिळून? 2000 तरी असली पाहिजे.
1: अच्छा. आणि सगळी अतिशय सुंदर,
0: अतिशय सुंदर. मोजकी जी त्यांच्याकडे आली ती त्यांनी गायलेली आहे. आता दत्ताराम, दत्तारामांनी 14-15 एन दत्तांनी त्यांच्याकडनं गाऊन घेतली. बघा ना, प्रत्येक गायकाबरोबर सुद्धा त्यांची गाणी आहेत. त्या असं म्हणाल्या की मी ब वर्गातला चित्रपट आहे की क वर्गातला चित्रपट आहे याचा नाही कधी विचार केला. या माणसाला संगीत उत्तम दिलेलं आहे, गाणं फार सुंदर आहे आणि आपल्याकडनं त्याला गाऊन घ्यायचंय, एवढाच निकष माझ्यासाठी सुंदर होता. माझ्या प्रकृती धर्माला साजेल असं गाणं आहे, ते गाणं मी गायले आणि त्या गाण्यातला मी आनंद घेतला. तेव्हा असे बरेच संगीतकार आहेत की ज्यांनी त्यांच्याकडनं गाऊन घेतलंय.
1: हा.
0: आणि मग त्यानंतर दत्ताराम सातत्यानं त्यांच्याकडनं गाऊन घ्यायला लागले. आणि ती गाणी फार सुंदर आहेत, म्हणजे परवरिश आहे, ब्लॅक कॅट आहे, कॉफी हाऊस आहे, खूपच चित्रपट आहेत की ज्यातली त्यांची गाणी ही लोकप्रिय होतच गेली. त्या स्वराचं मोहकपण आहे ते लोकांच्या लक्षात यायलाच लागलं. एस डी बर्मन, नौशाद साहेब यांनी त्यांच्याकडनं गाऊन घेतलं. आणि 63 पासून शंकर जयकिशन.

0: या गाण्यांच्या काही आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत का तुम्हाला? असं काही
1: सगळ्या आत्ता या क्षणाला मला आठवतील असं नाही, पण त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे.
0: बर,
1: संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं, आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला यापेक्षा असं थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारलाय. पण चाल तयार होताना अपवाद दशरथ पुजारी अशोक पत्की यांच्या गाण्यांचा, कमलाकर भागवत यांच्या गाण्यांचा. कमलाकर भागवत त्यांना असं म्हणायचं की आउटलाईन देतो तुम्हाला, आता तुम्ही तुम्हाला जे पाहिजे ते भरा, काय म्हणूया बांधे सूद अशा दशरथ पुजारींच्या चाली असायच्या. पण ते असं म्हणतात की त्या गाताना त्याच्यामध्ये असं काही वेगळेपण करायच्या की माझी चाल अधिक सौंदर्यवान होऊन माझ्यासमोर येते असं मला वाटायचं. आता कशी करू स्वागत आहे सुधीर फडकेंनी त्यांच्याकडनं गाऊन घेतलं, त्यावेळेला ते चक्क जेवून खाऊन दुपारच्या वेळेला त्यांच्याकडे चाल शिकायला गेल्या होत्या.
0: बरं,
1: आता जेवल्यानंतर कसं गाणार, त्यामुळे ज्यावेळेला बाबूजींचा तो अट्टहास असायचा टास्क मास्टर की आत्ता मी चाल शिकवली आहे तर ती तुम्ही गा बरं, त्या म्हणाले बाबूजी माफ करा पण दुपारी यायचं होतं त्यामुळे आधी जेवली, आत्ता कसं गाऊ, तुम्ही गाऊन दाखवा, मी रेकॉर्डिंगच्या वेळेला तुम्हाला बरोबर ऐकवते.
0: अच्छा,
1: दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग, वन टेक, ओके गाणं,
0: चमत्कार वाटावाच आहे
1: असं. इतकं त्या सहजतेनं गायलेले आहेत, किस्से सांगण्यापेक्षा म्हणजे तसं आता बहनाने भाई की कलाई पे
0: राखीचं गाणं,
1: राखीचं गाणं, तर ते राखीचं गाणं त्यात त्यांनी फक्त असं म्हटलं होतं की मी एक ओळ अशी थोडीशी गाऊ का, त्या म्हणाले याच्या पलीकडे माझ्याकडे किस्से नाहीत, किस्स्यांसाठी तुम्ही बोलघेवड असायला लागतं, तुम्ही थोडा आधी आणि नंतर तिथं बसलेला आहात, त्या सगळ्या निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही सहभागी आहात असा माझा स्वभाव नव्हता, त्यामुळे तुम्ही जसं विचारताय तसे ते किस्से माझ्याकडे नाही आहेत असं त्या म्हणायच्या. पण तरी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इतक्या छान आणि मधुर आहेत
0: खरं
1: की त्याच मला जास्त म्हणजे सांगाव्याशी वाटतात. किंवा माझ्याकडे अशी 5-6 पत्र आहेत त्यांच्या संदर्भात आलेली की मंगलातही आमच्या भावना तुम्ही पोहोचवा, मी आता इथे अमेरिकेमध्ये आलेलो आहे आणि माझा नातू अगदी लहान आहे पण मी पहिल्यापासून त्याच्या आजीनं गावं तशी मी अंगाई गातोय, सुमनताईंनी गायलेली निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आणि माझा नातू आता त्या अंगाईचा इतका वेडा झालेला आहे की तो खुणेनं सांगतो की गाणं आधी गा आजोबा मग मी झोपतो, अशा 2-3 आजोबांची आणि 3-4 राज्यांची मीच पत्र राखून ठेवलेली.
0: अच्छा,
1: किंवा अगदी परवा त्या गेल्यानंतर अशा काळे अगदी रडत होत्या आणि त्या म्हणाल्या की ज्या वेळेला निंबोणीच्या झाडामागे हे गाणं गाणाऱ्या गायिकेचा सहस्र चंद्र दर्शनाच्या सोहळ्यामध्ये मलाही सहभागी करून घेतलंय, त्यावेळेला मी आनंदून त्यांच्या शेजारी उभं राहताना असं म्हटलं होतं.

0: तुम्ही गाणं असं गायलात की माझ्या अंतरात जी आई आहे तिलाच तुम्ही स्वर दिलात, आणि मग जो अभिनय मी केलेला आहे पडद्यावरचा त्याला ते गाणंही तितकंच कारणीभूत आहे.
1: सुंदर आहे नाही हा अभिप्राय पण, आणि त्या खरं तर अगदी थोडा काळ त्या सिनेमामध्ये त्या दिसल्या आहेत, पण ह्या गाण्यामुळे मात्र अजरामर झाला.
0: अगदी अजरामर.

0: अनेक कलाकारांचा जिथे उल्लेख झाला, तसंच सुमनताईंच्या वडिलांविषयी सुद्धा तुम्ही आम्हाला थोडं सांगितलं होतं. सुमनताईंच्या आई आणि एकूण माहेर त्यांचं, याच्याविषयी थोडं, भावंड वगैरे.
1: हो, अगदी साधं सुधं मध्यमवर्गीय चित्रापूर सारस्वत घरातलं असं त्यांचं बालपण आहे. घरातली मोठी मुलगी, मगाशी म्हटलं तसं. आज त्यांच्याकडे जेवढ्या म्हणून कला आलेल्या आहेत ना, त्या सगळ्या त्यांच्या आईकडनं आलेल्या आहेत.
0: बरं,
1: त्या काळामध्ये त्यांची आई कुठून कुठून त्या दुपारच्या वेळामध्ये ते निटिंग, टॅटिंग, मग तो भरतकाम करणं, मग पॅचवर्क करणं, मग आज काय तर मुलांसाठी बॅगच बनवली, उद्या काय तर स्वेटरच विणला, हे जे सतत काम करत राहायचं आणि अत्यंत निगुतीनं स्वयंपाक करायचं. ते रेशनिंगचे दिवस होते, त्यामुळे भात खाऊ चित्रापूर समाजाला पुरेल असा तांदूळ रेशनवर मिळायचा नाही. मग पोळ्या करायला लागायच्या, मग त्या पोळी बरोबर चित्रापूर सारस्वत रांधप, म्हणजे तो स्वयंपाक संपूर्ण रांधायचा. त्यातलं जे थोडक्यात म्हणजे कोंड्याचा मांडा करत करत कसं मुलांना एक परिपूर्ण आहार देणं, हे कसं त्यांच्या आईकडनं त्यांना मिळालं.
0: बरं,
1: आणि भक्ती जी अशी आहे ना आतून, ती भक्ती त्यांना त्यांच्या वडिलांकडनं मिळालेली आहे. सश्रद्धा आई वडील दोघही, पण वडील नित्यानंद स्वामींचे असे अनुग्रहितच होते. म्हणजे एक काळ त्यांच्या जीवनात असा आलेला होता की आता सगळा संसार सोडावा आणि स्वामी मी तुमच्या मागोमाग येतो. त्यावेळेला त्यांना स्वामींनी सांगितलं की असं नाही, तुला मुलंबाळ आहेत, तुला त्यांच्या मागेच राहावं लागेल, संसार करावा लागेल. हे जे सगळं आहे ना ते आपल्या आई वडिलांकडनं घेऊन त्या पुढे आलेले आहेत
0: आणि त्याबद्दल कृतज्ञ भाव त्यांच्या मनामध्ये,
1: अत्यंत कृतज्ञ भाव. त्यामुळे विदेशी त्या गेल्या आणि आई इथं त्यांच्या आजारी होत्या आणि त्या गेल्या. बरं, आता त्या काळातली परिस्थिती अशी होती की पुढे लागलेले सगळे कार्यक्रम आहेत परदेशात, इतकी पैशाची गुंतवणूक आहे आणि आई इथं गेलेल्या आहेत, तर आता ह्यांना कसं सांगायचं. तर मग निर्णय असा घेतला गेला की ह्या इतक्या भावना प्रधान आहेत, इतक्या संवेदनशील आहेत की पुढचे कार्यक्रम त्यांच्याशी होणं शक्य नाही, त्यामुळे त्यांना सांगितलं गेलं नाही. ते कार्यक्रम दोन जे शेवटचे होते ते करून त्या आल्या, कारण त्यांना बघायलाच मिळालं नसतं. त्यांना ही गोष्ट त्यांच्या मनाला इतकी लागली की ते घालघाल पिंगा वाऱ्या सुरू झालं गाणं की त्यांना कायम करून यायचे. मी ते कधी अगदी 85

0: 86व्या वयापर्यंत हे डोळे असे भरलेले असायचे. माझ्या मनोगताची हळुवार भावगीत हे त्यांनी गायलेली व्याख्या आहे ना, अशाच त्या होत्या.
1: वा.

0: पद्मभूषण आणि लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या स्वरांचं, त्यांच्या गाण्यांचं गारूड आजही रसिक मनावर कायम आहे. सुमनताईंचा एक छान स्वभावचित्र, शब्दचित्र तुम्ही आज आमच्यासाठी रेखाटताय आणि त्यांनी गायलेली गाणी ही सुद्धा आपण सोबतीने ऐकतो आहोत. हिंदी मराठी या दोन्ही भाषांमध्ये त्यांनी गायलेली गाणी तर खरोखरच अजरामर अशी आहेत. आपल्याकडे इतरही भाषांमध्ये त्या गायलेल्या आहेत.
1: हो, म्हणजे जयदेवजींनी त्यांच्याकडून कन्नड चित्रपटासाठी गाऊन घेतलं होतं.
0: बर,
1: ते शब्दोच्चार मला तितके सांगता येणार नाहीत, पण त्याच्यानंतर तीच चाल त्यांनी बोलो बोलो कान्हा बोलो छलिया रुणा लैला यांच्याकडून तीच चाल त्यांनी गाऊन घेतली. कन्नड गाणं मूळ
0: अच्छा
1: 10 वर्षापूर्वी
0: ते
1: सुमनताईंनी गायलेलं आहे. मी जसं बोलताना म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारची आणि वेगवेगळ्या शैलीतली गाणी त्या गायल्या, तसं आपल्याकडे उर्दू भाषी लोकांमध्ये किंवा उत्तर प्रदेशच्या लोकशैलीमध्ये मुनाजात, नात हे भक्ती रसप्रधान पण लोकगीताचे प्रकार आहेत. अनेक एस एन त्रिपाठी, त्याच्यानंतर उषा खन्ना यांनी त्यांच्याकडून मुनाजात हा प्रकार गाऊन घेतलेला आहे. म्हणजे दादा नावाचा एक चित्रपट होता माहितीये, त्याच्यामध्ये अल्लाह तू करम करना मौला तू रहम करना हे जे गाणे हा मुनाजात प्रकार आहे.
0: अच्छा,
1: तर त्याच्यामध्ये मुनाजात म्हणजे काय, तर देवाला असे हात करून आळवणी असते देवाची की देवा तू आमच्यावर अनुग्रह कर, आमच्यावर कृपा कर, असा जो एक प्रकार आहे, तर तो त्यांनी इतक्या सुंदर रीतीनं गायलेलं, इतक्या शैलीत गायलेला आहे त्या की अजब वाटतं की हे कोणी शिकवलं त्यांना. पण केवळ संगीतकाराला काय अभिप्रेत आहे आणि चित्रपटातला प्रसंग काय आहे

0: याचा विचार करून त्या ते गायलेले आहेत आणि इतकं छान गायलेले की लोक पडद्यावरती हे गाणं सुरू झालं की पैसे फेकायचे. आणि मी असं ऐकलंय की हैदराबादचे नवाब हे गाणं म्हणजे त्यावेळेला चित्रपटचं ते रील चालू असायचं ना, तर थांबून थांबून ऐकायचे हा मुनाजात प्रकार. आणि तो अल्ला तू करम करना मौला तू रहम करना हे 11 वेळा ते गाणं थांबवून थांबवून ऐकत गेलेत ते. हे भावदर्शित्व हे त्यांच्या गाण्याची खूण आहे ना.
1: अगदी.
0: किंवा ठुमरी, तर त्यांच्या गुरुनं त्यांना जी ठुमरी शिकवलेली आहे तर त्या प्रकारे ती ठुमरी गायच्या, तर त्या ठुमरीसाठी किंवा गझलेसाठी गाण्यामध्ये आवश्यक अशी जी सौंदर्य तत्व आहेत, ठुमरीचं जे आळवणं आहे, त्या संयाला बोलवणं आहे किंवा त्याच्या आठवणीत त्या विरहामध्ये थोडस होरपळणं आहे आणि त्याची जी लाडीक तक्रार आहे, हे सगळं त्या अतिशय सहजतेनं दाखवायच्या. यादों के जो हजार दीप जलते है ना, तसं मला वाटायचं की शेवटच्या त्यांच्या काळामध्ये आम्ही त्यांना त्यांचीच गझल त्यांना ऐकवणं, त्यांचीच ठुमरी त्यांना ऐकवणं, त्यावेळेला असं वाटायचं की अशी कितीतरी गाणी आता त्यांना आठवत असतील. आता राजस्थानी, ब्याह के गीत,
1: अच्छा
0: गुजराती, चार वेळा त्यांना सर्वोत्तम पार्श्वगायिकेचा पुरस्कार आहे. तर त्यातली जी गाणी आहेत जैसल तोरल वगैरे त्या चित्रपटातली, ती गाणी आजही लोक वेडे होऊन ऐकतात आणि अनेक आजच्या पिढीतल्या गायिका ते गायचा प्रयत्न करतात. झेर तो पिधा जाणी जाणी हा एक आणखी चित्रपट आहे त्याची गाणी मिळत नाहीये. गुजराती गायलेले आहेत मुकेशजीं बरोबर, खूप भूपिंदरजीं बरोबर गायलेले आहेत, जगजीत सिंगजीं बरोबर गायलेले आहेत. त्याच्यानंतर बंगाली पूजा गीत, मन्नादा तर खूपच कारण ते बंगालीच, हेमंदा पूजा गीत करायचे, त्याच्यानंतर सलील चौधरी, ही सगळी मंडळी त्यांच्या त्या पूजा गीतांमध्ये यांचा आवाज हा अत्यंत आवश्यक असायचा. रॉबिन बॅनर्जी यांचं नाव घ्यायलाच हवं, सुमित्रा लाहिरी यांनी बंगाली गाणी त्यांच्याकडनं गाऊन घेतली आहेत, हिंदी गाणी गाऊन घेतली आहेत. एकदा सुमित्रा लाहिरींनी आपणच केलेली चाल, कोण आल्यात, सुमन कल्याणपूर नाम की एक गायिका आहे आता त्या बंगालच्या, त्यांना इथलं त्यांचं मोठेपण ऐकीव, काय गातील याचं हे नाही
1: माहिती,
0: पण आता हा बंगाली उच्चार कसे असतील काय, इथपासून बंगाली संगीतकाराला काळजी असणं हे स्वाभाविक आहे. ह्या माईक समोर बसल्या किंवा उभ्या राहिल्या आणि पहिली ओळ गुणगुणायला लागल्या आणि सुमित्रा लाहिरी शेजारच्या खुर्चीवर बसल्या, त्या म्हणाल्या हा आवाज, ह्या आवाजातला इतका गोडवा. तेव्हा रॉबिन बॅनर्जी त्यांना म्हणाले आगे आगे सुनो क्या होता है, हे पण सुमनताईंचं मोठेपण आहे ना.

0: हिंदी, मराठी, उर्दू, बंगाली असं सगळं त्या गायल्या.
1: हो,
0: आणखीनही काही भाषा
1: म्हणजे कन्नड पण गायल्या. आता मी उल्लेख केला तसंच बंगाली, ओडिसी, आसामी, छत्तीसगढी, भोजपुरी किंवा मगधी, मैथिली,
0: अच्छा,
1: या सगळ्या भाषांमध्ये त्या अगदी सहज गायल्यात. राजस्थानी आणि त्या त्या काय म्हणूया, भाषेचा लहजा, त्या भाषेमध्ये गाणं श्रोत्यांना आपलंच वाटावं म्हणून ते जे उच्चार आहे, त्या भाषेची, त्या उच्चारातली वैशिष्ट्य ही त्यांनी फार सुंदरपणे आपल्या गाण्यामध्ये सहजतेनं दाखवली.
0: आणि ते सगळं समजून घेऊन
1: पंजाबी गायल्यात त्या, गुरुमुखी गायलेल्या आहेत. पंजाबीमध्ये सुद्धा त्यांना पुरस्कार आहे, गुजरातीत आहे. पहिला भोजपुरी चित्रपट जो आहे त्यात त्या गायलेल्या आहेत आणि भोजपुरीमधला सुद्धा पुरस्कार सर्वोत्तम पार्श्वगायिकेचा त्यांना आहे. छत्तीसगढी एक लोकशैली आहे लोकगीतांची, त्याच्यामध्ये एक असा रसरशीतपणा, थोडा एक रस्टिक फ्लेवर ज्याला म्हणतो तो असतो. त्यांचा आवाज कोमल असून देखील त्यांनी त्या सगळ्या गीतांमध्ये जिथे जिथे गरज आहे तिथं तिथं तो आवाज किंचितसा असा भरदार करत पण त्या गायलेल्या आहेत.
0: वा, म्हणजे

0: त्या गाण्याची जशी गरज आहे त्यानुसार सूर आपला
1: आणि त्या भाषेची वैशिष्ट्ये आत्मसात करून. खरं म्हणजे प्रत्येक गायिकेला म्हणजे जी इतक्या बखूबी इतक्या सुंदर रीतीनं गाऊ शकते त्या प्रत्येकीलाच आपल्याला अभिवादन करायला पाहिजे. सुमनताईंना तर म्हणजे वेळच नसायचा, तेवढ्या मर्यादित वेळेमध्ये त्या ते इतकं छान गाऊन गेलेले आहेत.
0: खरे
1: भोजपुरी चित्रपटातली अनेक गीत त्यांनी एस एन त्रिपाठी, गुलाम मोहम्मद, चित्रगुप्त, बाबू सिंग, त्यानंतर रॉबिन चॅटर्जी यासारख्या संगीतकारांकडे आणि तिथपासून ते अगदी नदीम श्रवण यांच्यापर्यंत त्यांनी गायलेली आहेत. आणि त्यातली गीतं अतिशय प्रसिद्ध आहेत. सांगायचा मुद्दा असा की ही सगळी गीतं उत्खननातून जेवढी आपल्या हाती लागली तेवढी त्या पुस्तकामध्ये मला समाविष्ट करता आली. पण आता कसं झालंय की माध्यमांचा विस्फोट, सुमनताईंविषयीचं प्रेम, त्याला पुन्हा एक मिळालेला नवा उजाळा, त्यामुळे अनेक राज्यातली मंडळी आपोआपच जोडली गेली. सुमन कल्याणपूर फॅन्स क्लब निर्माण झाले आणि तुमच्याकडे ते गाणं आहे का अशी विचारणा व्हायला लागली आणि ती वेगवेगळ्या भाषांमधली गाणी यायला लागली.
0: आता ती संग्रहित होत आहेत.
1: त्यामुळे आता आपल्याकडे ऐवज खूप जमलाय. याच्यानंतरच्या आवृत्तीमध्ये त्यातल्या अनेक गीतांचा समावेश करण्याचा मी प्रयत्न करीन.
0: सुमन सुगंध पुस्तकाच्या सुमनताईंचे पती नंदाजी यांनी या पुस्तकासाठी खरं तर त्यांना तयार केलं असं म्हणावं लागेल.
1: हो, अगदी खरंय. आणि कसं आहे की अनेकांना माहिती आहे पण तरी देखील श्रोत्यांसाठी सांगते की नंदाजींच्या थोरल्या भगिनी म्हणजे कलावती आई.
0: अच्छा.
1: आणि ते अनेकांच्या श्रद्धेचं स्थान आहे. बेळगावमध्ये तर त्यांचं आणि त्यांच्या भक्तगणांनी म्हणजे मंदिर वगैरे सुद्धा आहे.
0: कृष्णभक्ती
1: त्यांची. अशा घरातले नंदाजी, त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या बोलण्याला एक वेगळं वजन होतं आणि त्यामुळे ते बोलल्यानंतरच त्या पुस्तकाचं त्याची कार्यवाही सुरू झाली आणि सुमनताईंनी पण ते ऐकलं. किंबहुना अनेक वेगवेगळ्या विषयांवर जी आपली भावगीतं सुमनताईंनी गायलेली आहेत ती गीतं निवडताना सुद्धा नंदाजी कटाक्षानं त्या मीटिंगमध्ये किंवा त्या बैठकीत असत आणि आपलं म्हणणं मांडत. असावे घर ते अपुले छान, सुमनताईंचं नेहमीचं स्वप्न, मी माझं घर,
0: ही प्राथमिकता.
1: आणि जसं घर त्यांना हवं होतं ना तसं घर नंदाजींनी त्यांना बांधून दिलं कल्याणपूर कॉलनीमध्ये. आमच्याकडे देव कडगीचं झाड आहे, आमच्याकडे अमक आहे, आमच्याकडे निरपणस लागतात झाडांना, आमच्याकडे मी असं असं लावलं होतं. त्या त्या दोन दिवसामध्ये त्या त्या बंगल्यातलं जीवन जगून घ्यायच्या
0: आणि हा सगळा आनंद त्यांनी उपभोगला आणि तुम्हाला सांगितला सुद्धा.
1: हो.
0: सुमनताईंची लेख चारुताई यांच्याशी सुद्धा तुमचा संपर्क आला.
1: हो, आणि आजही आहे. चारुल आपल्या आईसारखीच अत्यंत मितभाषी. आणि काय झालं की आईच्या आजारपणामध्ये तीच त्यांच्या सोबत आणि अगदी पहिल्यापासून आई आणि मुलीचं नातं हे अगदी मैत्रिणीसारखं. किंबहुना कार्यक्रमाला त्यांना तयार करणं हे सुद्धा सगळी जबाबदारी चारुलची असायची. त्यामुळे आई हेच तिचं जग. आणि म्हणतो ना जुही की कली मेरी लाडली या गाण्यासारखंच दिलेक मंदिर मधल्या त्यांचं दोघींचं नातं असायचं. म्हणजे अनेकदा मला त्या नात्याकडे वेगवेगळ्या रंगातून बघण्याची संधी मिळाली चरित्र लेखिका या नाते की विदेश दौरे, चारुलची सुट्टी असायची, हे सगळं कुटुंब तिथं जायचं तेव्हा मिळालेली आपली रूम ही चांगली आहे की नाही हे बघण्याचं काम चटपटीत चारुलचं असायचं. म्हणजे ती शाळकरी मुलगी पण सगळं चालू आहे की नाही, पाणी अमकत अमकत सगळं व्यवस्थित आहे की नाही, एसी चालतोय की नाही, हे सगळं त्या लेकीनं जाऊन बघायचं.
0: बर.
1: कार्यक्रमाच्या आधीच्या तयारीमध्ये आपल्या वडिलांच्या बरोबर हात धरून धरून चारुल स्टेजवर असायची. पण आपल्या आईचं गाणं ऐकण्यामध्ये तिनं स्वतःला आपण गावं पुन्हा एकदा म्हणजे ती महत्वाकांक्षाच तिच्याकडे नव्हती. पण चारुल आणि तिची आई मिळून दोघींनी अनेक पोर्ट्रेट्स, अनेक निसर्ग चित्र ही बनवलेली आहेत,
0: रंगवलेली आहेत,
1: तयार केलेली आहेत. त्यांच्या फ्रेम्स आहेत, मुलांना शिकवलेलं आहे. चारुलनी आतापर्यंत वर्कशॉप्स घेतलेली आहेत आणि दोघीही सुग्रण. आईच्या हाताखाली शिकायचं पण कधी कधी एअरपोर्टवर सुमनताईंना असं काहीतरी पटकन हवंसं वाटायचं. आई अगं आता बोर्डिंग सुरू होईल, नाही पण आपण घेऊया का, मला आता कॉफी घ्यावीशी वाटते, असं म्हटल्यानंतर या नात्याचे इतके विविध रंग आहेत ना की मी आईची भावे आई असा सुद्धा अनुभव अनेकदा यायचा. म्हणजे एखाद्या लहान मुलीनं बागडावं तशा एअरपोर्टवर सुमनताई म्हणजे व्हील चेअरवर बसलेल्या आहेत बरं का, पण त्यांना दिसतंय सगळं. म्हणजे आता कुणीतरी विचित्र वागत असेल तर त्याच्याकडे बघून

0: खुदूखुदू हसायचं. आणि तो कसा कॉफी पितोय, आपण आता कॉफी पिऊन होईल का आपली, अगं आई आता बोर्डिंग आहे ग, पण होईल ग असं म्हणायचं. आणि आईचा हा हट्ट लेकीनी पुरवायचा.
1: किती गोड आहे हे,
0: किती गोड आहे. किंवा बघ ग लोक ओळखायला लागली आहेत आणि माझे केस बघ कसे. नको ग काळजी करू आई, असं म्हणत आपल्या पर्स मधनं फणी काढून आपल्या आईचे केस तेवढ्यातल्या तेवढ्यात सावरणारी अशी पण चारुल मी बघितलेली आहे. किंवा तासन तास आपल्या आईचा हात हातात घेऊन सगळं छान होणार आहे, आवाज कार्यक्रमाला अतिशय छान लागणार आहे तुझा, आई तू उगीच काळजी करतेस असं म्हणणारी चारुल आठवते. किंवा कार्यक्रमामध्ये आईला बोलताना आणि गाताना बघून एकीकडे काळजी करणारी की बघा तुम्हाला माहिती आहे ना त्यांची तब्येत बरी नाही असं नजरेनं मला सांगणारी चारुल पण मला आठवते. आणि काही नाही होत ग असं मी तिला धीर देते. आणि 40 मिनिटं आमची मुलाखत चालू आहे सुमनताईंची आणि शेवटी त्या गाण्याची तिन्ही गडवी गातायत. अशा वेळेला डोळे भरून आलेली चारुलही मी बघितली.
1: आई इतकी ती सुद्धा संवेदनशील नाही का,
0: अतिशय.
1: आणि म्हणून आज सुद्धा आपण या आठवणी सांगण्यासाठी चारुताईंना आग्रह केला होता तुम्ही या, पण त्यांना ते शक्य नाही झालंय.
0: काय झालंय की त्या आजारपणामध्ये ती खंबीरपणे उभी राहिली आणि सारखं आईला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत की तू आता कोणाचीही काळजी करू नकोस, तू अशांतपणे गेलीस तरी चालेल हे वाक्य म्हणेपर्यंत आणि नंतरचे सगळे संस्कार करेपर्यंत ती त्यांच्या धीराने उभी राहिली. आणि आता ते सगळं बळ हातापायातलं गेल्यासारखं झालंय, नाही तर आकाशवाणीचं निमंत्रण तिनं स्वीकारच असतं.
1: पुन्हा कधीतरी योग येईल
0: नक्कीच.

0: सुमंतेंच्या गाण्याला सर्वसामान्य रसिकांची जशी दाद मिळाली तशीच थोरा मोठ्यांचीही शाबासकी मिळालेली.
1: अगदी, म्हणजे त्यावेळेला त्या सुमन हेमाडी होत्या आणि आकाशवाणीमध्ये बी डी अंभईकरांसारखे ज्येष्ठ संगीतकार संगीत साधक होते आणि त्यांनी दत्तगुरूंची आपली पारंपरिक आरती आहे धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायांची, तर ते गायला त्यांना बोलावलं. त्यांच्याबरोबर जयवंत कुलकर्णींचा आणि स्वतः बी डी अंभईकरांचा आवाज आहे आणि अतिशय द्रुतगतीतली ती आरती, आपलं अत्यंत गोड आरती आणि सुमंताईंनी गायली ही इतकी छान आहे सगळ्यांनीच. पु ल देशपांडे त्याच्या ध्वनिमुद्रणाला होते.
0: बर, वा.
1: आणि आता संपती आरती आणि अजून लाल दिवा आहे तो असताना काही कुणी प्रवेश करत नाही पण पुलांना राहवलंच नाही, ते असे आत आले आणि बी डी अंभईकरांना मिठी मारून म्हणाले आता ही आरती सगळ्या महाराष्ट्राच्या मनामध्ये कायमची राहणार, इतकी अप्रतिम चाल, ही चाल कधीही कोणी विसरणार नाही.
0: आणि त्याच्यामध्ये सुमंताईंचा स्वर,
1: त्याच्यामध्ये सुमंताईंचा आवाज आणि बी डी अंभईकरांनी ही आठवण स्वतः लिहिली आहे.
0: अच्छा, वा. खरोखरच म्हणजे ही मंडळी काळाच्या पडद्याआड गेली तरी सुद्धा त्यांच्या कलाकृतीच्या माध्यमातून, त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून चिरस्मरणीय अशा तऱ्हेची ठरतात, नाही का?
1: अशीच आहे
0: सुमंताईंचा सूरही असाच.
1: हो, आणि भावनेची परिपूर्ती करणारा असा तो सूर असल्यामुळे त्या गळ्यातून आलेलं प्रत्येक गाणं हे पुन्हा पुन्हा ऐकावं आणि पुन्हा पुन्हा त्या गाण्यात रमावं. खरं सांगू का, मला नेहमी असं वाटतं की गाण्याची श्रवण असतात, आपण पहिल्यांदा गाणं ऐकतो आणि पहिल्या श्रवणात ते गाणं आपल्याला आकर्षित करून घेतं, मग तो सूर, ती चाल, ते शब्द, हे सगळ्यामध्ये आपण गुरफटत जातो आणि नंतर त्या गाण्याबरोबर आपलं जे नातं तयार होतं ना, ती त्याच्या अमरत्वाची खूण असते,
0: ते सोबत राहतं,
1: ते सोबत राहतं. आता इथं मला सुमंताईंच्या बद्दल सांगावंसं वाटतं की त्या भावनेला 100% दिलेला जो न्याय असतो ना, तिथं कुठेतरी गाताना तो सुमन स्वर आहे आणि त्यातली जी नायिका आहे ती कुठेतरी आपण होऊन जातो आणि तिथं ती अदलाबदल होते आणि ते गाणं संपूर्णपणे आपलं होऊन जातं. म्हणून या भावसंगीताची जी त्रिवेणी आपल्याला, आपण फार भाग्यवान आहोत, तर ही जी त्रिवेणी आहे त्या त्रिवेणीनं आपलं जगच समृद्ध केलं.
0: खरे,
1: संस्कृतीच्या ज्या पाऊल खुणा आपण मानतो आणि त्या गाण्यातनं आपण ऐकतो, त्यातून त्या आपल्याला आपल्याशा वाटतात, त्या सगळ्या पाऊल खुणा या त्रिवेणीनं आपल्याला दिलेल्या आहेत. मी असं म्हणेन की दोन वैभवशाली सुवर्ण नगरींच्या मध्ये एक टुमदार अशी महानगरी वसली, तिचं नाव सुमन कल्याणपूर आहे.
0: फार सुंदर.
1: आता कुणाचं महत्व जास्त आणि कुणाचं महत्व कमी, असे दळीदरी विचार आपण न करता देवानी जे दिलंय त्याचा आनंदानं उपभोग घ्यावा असं मला नेहमी वाटतं.
0: वा, खूप छान. हाच भाव प्रत्येक रसिकाच्या मनामध्ये आहे.
1: अगदी.
0: आज मंगलाताई खाडीलकर तुम्ही इथे आलात आणि सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींचा, अत्तर क्षणांचा दरवळ आम्हालाही तुमच्याकडून अनुभवता आला. खूप बरं वाटलं.
1: एकच वाक्य बोलू का?
0: जरूर.
1: सुमनताई आपल्या नेहमी मुलाखतीमध्ये आनंद मनी माईना हे गाणं गायच्या आणि छान वातावरण निर्माण व्हायचं. रायगडचा राजबंदी, डी पी कोळगावकरांचं संगीत ते.

आणि आणखी एक गाण्यानं त्या सांगता करायच्या. लोकांची इच्छा असायची की अजहुना आहे बालमा सावन बिता जाय हे त्यांनी गावं, ते त्या गायच्या. पण त्याच्या बरोबर रहे ना रहे हम महका करेंगे हे जे रफी साहेबां बरोबर त्यांनी द्वंद्वगीत गायलंय ना, त्या द्वंद्वगीताच्या ओळी त्या म्हणायच्या की माझ्या आयुष्याचं तत्वज्ञान आहे. देवानी नाव सुमनच त्यांचं ठेवलं. सुमनाचा हा गंध रहे ना रहे हम महका करेंगे.

0: श्रोते हो, अत्तर क्षणांचा दरवळ, सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडीलकर यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकला. याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.
1: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

सुमन कल्याणपुरी यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार वसंत देसाई. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. थोड्याच वेळात 1 वाजता.

0: तो साथियों, मुझे लगता है ये गीत भी आप ही की लिस्ट में से होगा। बहुत सारे लोगों ने इस गीत को भी सही पहचान लिया था। हमारे एक साथी ने लिखा है कि सुरीला सफ़र कार्यक्रम वास्तव में सुरीला महसूस हो रहा है आज की इबारत।
1: नमस्कार, मैं शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। स्वदेश निर्मित 4 अद्ययावत युद्धनौका गेल्या 1 महिन्याभरात नौदलाच्या ताफ्यात दाखल। अयोध्या मंदिर अपहार प्रकरण, तसंच श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा। बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक। इराणचं अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर। प्रसिद्ध अभिनेता सॅम नील यांचं निधन। आणि देशाच्या विविध भागात झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू। आता बातम्या विस्तारानं। भारतीय नौदलात स्वदेशी आरेखन आणि निर्मिती असलेल्या 4 अद्ययावत फ्रिगेट युद्धनौका गेल्या 1 महिन्यात सामील करण्यात आल्याचं सरकारनं म्हटलं आहे। यातल्या INS दुणगिरी, INS 21 जून रोजी सामील झाल्या होत्या, तर INS महेंद्रगिरी 11 जुलै रोजी सामील करण्यात आली होती। या युद्धनौका प्रोजेक्ट 17A अंतर्गत भारतात निर्माण करण्यात आल्या असून हवाई हल्ले, जमिनीवरून तसंच पाणबुडीवरून आलेले हल्ले रोखण्याची क्षमता त्यांच्यात आहे। या प्रकल्पात 7 युद्धनौका बांधण्याचं नौदलाचं नियोजन आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं इंटरपोल डिजिटल फॉरेन्सिक्स एक्सपर्ट ग्रुपच्या 11व्या बैठकीचं, तसंच आंतरराष्ट्रीय गुन्हे अन्वेषण स्पर्धा आणि शिखर परिषदेचं उद्घाटन होणार आहे। भारत या परिषदेचं यजमानपद दुसऱ्यांदा भूषवत आहे। या परिषदेत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री संघवी आणि 47 देशातल्या पोलीस आणि इतर सुरक्षा क्षेत्रातल्या प्रतिनिधींसह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत। या कार्यक्रमादरम्यान कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आर्थिक गुन्ह्यांचा तपास, घटनास्थळांवरचं व्यवस्थापन, देशातल्या विविध उत्कृष्टता केंद्राचं अनावरण आणि आशियातल्या पहिल्या स्वदेशी मोबाईल

मोबाईल प्रयोगशाळेचं लोकार्पण यांच्या हस्ते करण्यात येईल. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचं अपहार झाल्याचा आरोप करून त्याची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारकडून जबाब मागितला आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासालाही न्यायालयानं नोटीस बजावली आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं आहे. उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहार प्रकरणी उघडकीला आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून इथून चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. बद्रीनाथ मंदिरात 2 जुलै रोजी दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून संशयित आरोपींचा शोध सुरू केला होता. संशयिताला अखेर डेहराडूनमधून ताब्यात घेण्यात आलं असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर नोंदींची तपासणी सुरू केली आहे. राष्ट्रीय आरोग्य संशोधन धोरणाच्या मसुदा निर्मितीसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सूचना मागवल्या आहेत. देशाच्या आरोग्य संशोधन प्रणालीला योग्य रूप आणि बळकटी देण्यासाठी या धोरणाची निर्मिती केली जात आहे. नागरिकांच्या आरोग्य सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वासू, सर्वसमावेशक, स्वावलंबी आणि प्रभावी व्यवस्थेच्या निर्मितीत हे धोरण सहाय्यक ठरेल. विविध हितसंबंधींनी दिलेल्या सूचनांचा आणि शिफारशींचा समावेश करून हे धोरण तयार केलं जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी 27 जुलैपर्यंत आपल्या सूचना सादर कराव्यात असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. काही केंद्रीय मंत्रालयातर्फे डॉक्टर्स आणि इतर व्यावसायिकांसाठी इंटर्नशिप मिळवून देणारा गुगल फॉर्म इंटरनेटवर फिरत आहे, परंतु त्यातला दावा पूर्णतः खोटा आणि चुकीचा आहे असं पत्र सूचना कार्यालयाच्या सत्यशोधन विभागाने म्हटलं आहे. अशा प्रकारची कोणतीही इंटर्नशिप कोणत्याही मंत्रालयानं देऊ केलेली नाही असं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद लिंकवर अथवा मंचावर क्लिक करू नये आणि व्यक्तिगत माहिती सामायिक करू नये. तसंच खात्रीशीर माहितीसाठी नेहमी अधिकृत सरकारी संकेतस्थळाला भेट द्यावी असं कार्यालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. जॉर्डन, बहारीन आणि कुवेतमधल्या अमेरिकन लष्करी तळांवर झालेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांची जबाबदारी इराणच्या IRGC ने घेतली आहे. अमेरिकेने इराणच्या लष्करी तळांवर काल केलेल्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरादाखल हे हल्ले केल्याचं इराणनं म्हटलं आहे. हुरमुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेने आणखी हल्ले केल्यास त्यालाही प्रत्युत्तर दिलं जाईल असं इराणनं म्हटलं आहे. हुरमुझच्या सामुद्रधुनीचं रक्षण करण्यासाठी आणि तिथली वाहतूक सुरळीत होण्यासाठी आपण हल्ले केल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे. दरम्यान GFS गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर ओमानच्या किनाऱ्यानजीक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जहाजावरील 11 भारतीय कर्मचाऱ्यांपैकी 10 जणांची सुटका करण्यात आली असून एक कर्मचारी बेपत्ता आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या हल्ल्याचा निषेध केला असून या भागात व्यापारी जहाजांवर होणाऱ्या सततच्या हल्ल्यांच्या घटनांबद्दल मंत्रालयानं चिंता व्यक्त केली असून या भागात शांतता आणि स्थैर्य यासाठी राजनैतिक तोडगा काढण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. कतारचे नेते अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचं काल निधन झालं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी थानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आज देशभरात एक दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर काल सकाळी चंद्रकोट इथल्या एका लंगरसमोर 2 बसेस आणि एका कारची टक्कर होऊन किमान 18 जण जखमी झाले. यात बहुतांश अमरनाथ यात्रेकरूंचा समावेश आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रामबन इथल्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आल्याचंही या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
एका बसचा ब्रेक निकामी झाल्यामुळे हा

अपघात झाला. सांगली जिल्ह्यात रंगनाथ महाराज यांच्या दिंडीतल्या एका ट्रकनं बेलसर टोल नाक्याजवळ कसबे दिग्राज दिंडीतल्या वारकऱ्यांना जोरदार धडक दिल्यानं 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला आणि 7 जण जखमी झाले. पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी ही माहिती दिली. थायलंडची राजधानी बँकॉक इथं काल रात्री एका पबला भीषण आग लागल्यामुळे 27 जणांचा मृत्यू झाला आणि अन्य 63 जण जखमी झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची सखोल चौकशीचे आदेश बँकॉकचे गव्हर्नर चार्ड चार्ट स्टिंटीपुंत यांनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. बाहेर निघण्याचा मार्ग अरुंद असल्यामुळे जास्त जीवितहानी झाल्याचं या अधिकाऱ्यानं सांगितलं. प्रधानमंत्री अनुतीन चारनवीराकुल यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. व्हिएतनाम इथं झालेल्या बोट दुर्घटनेतले 15 मृतदेह आज रात्री भारतात आणले जातील अशी माहिती व्हिएतनाम इथल्या भारतीय दूतावासानं आज दिली. व्हिएतनाम एअरलाइन्सच्या विमानानं हे मृतदेह 9:30 सुमाराला मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणले जाणार आहेत. या अपघातात अन्य 16 जणांना वाचवण्यात यश आलं होतं. त्या सगळ्यांना प्रथमोपचारानंतर या आधीच भारतात आणलं आहे. तसंच एका गंभीर जखमी पर्यटकावर व्हिएतनाममध्ये उपचार सुरू आहेत. सुप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट अभिनेते सॅम नील यांचं आज ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. ज्युरासिक पार्क, द पियानो अशा चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी ते ओळखले जात होते. 2023 त्यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर ते कर्करोगमुक्त झाले होते. मात्र अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्यांचं निधन झालं. भारतीय महिला क्रिकेट संघ लंडनमधल्या लॉर्ड्स मैदानावर ऐतिहासिक कसोटी विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. काल सामन्याच्या दिवस अखेर भारतानं इंग्लंडसमोर 457 धावांचं लक्ष ठेवलं होतं. जपानच्या टोकियो इथे उद्यापासून सुरू होणाऱ्या जपान ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अव्वल पुरुष दुहेरी जोडी सात्विक राज रानकी रेड्डी आणि चिराग शेट्टी हे भारताचं नेतृत्व करतील. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वदेश निर्मित 4 अद्ययावत युद्धनौका गेल्या 1 महिन्याभरात नौदलाच्या ताफ्यात दाखल. अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा. बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक. इराणचं अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर. प्रसिद्ध अभिनेता सॅम नील यांचं निधन. आणि देशाच्या विविध भागात झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती. भारताच्या 2026 ब्रिक्स अध्यक्षते अंतर्गत नागपूर येथे सुरू असलेल्या ब्रिक्स बैठकींच्या मालिकेतील महत्वाचा टप्पा आज पार पडला. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली तिसरी ब्रिक्स वाहतूक मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत भारतासह ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीच्या वाहतूक मंत्र्यांनी सहभाग घेतला. 2 दिवस चाललेल्या या बैठकीत पर्यायी जैव इंधन, प्रदूषणमुक्त तंत्रज्ञान, वाहतुकीचे विकार्बनीकरण आणि शाश्वत वाहतूक व्यवस्थेच्या उभारणीवर सखोल चर्चा करण्यात आली. यापूर्वी झालेल्या ब्रिक्स परिवहन कार्यगटाच्या बैठकीतील शिफारशींवरही मंत्रीस्तरावर विचारविनिमय करण्यात आला. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलमार्गावरील वाहतूक कार्बन न्यूट्रल करण्याची सदस्य राष्ट्रांमध्ये व्यापक सहमती निर्माण होत आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि नवकल्पनांच्या देवाणघेवाणीद्वारे अधिक जोडलेले लवचिक आणि पर्यावरणपूरक वाहतूक काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र 2026 स्वीकारण्यात आले. या घोषणापत्राद्वारे स्वच्छ ऊर्जा, हरित वाहतूक, आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, नाविन्य आणि संस्थात्मक सहकार्याला अधिक चालना देण्याचा निर्धार सदस्य देशांनी व्यक्त केला. भारत

0: भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेची लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी ही संकल्पना या बैठकीच्या केंद्रस्थानी होती. जागतिक स्तरावर बदलत असलेल्या वाहतूक व्यवस्थेला पर्यावरणपूरक आणि अधिक सक्षम बनविण्यासाठी सदस्य राष्ट्रांमध्ये समन्वय वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला. रशिया आणि ब्राझीलमध्ये झालेल्या पूर्वीच्या बैठकीनंतर नागपुरात झालेली ही बैठक परिवहन क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने महत्वाची मानली जात आहे. देशाच्या मध्यवर्ती स्थानामुळे नागपूरला मिळालेले हे यजमानपद शहराच्या आंतरराष्ट्रीय ओळखीमध्येही मोलाची भर घालणारे ठरले आहे. देशातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक परिस्थितीच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि फॉरवर्ड ब्लॉक यांच्या संयुक्त विद्यमाने नागपुरातील व्हेरायटी चौकात आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने महागाई नियंत्रणात आणावी, बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारे निर्णय घ्यावेत अशी मागणी आंदोलकांनी केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेवर टीका केली आहे. जाहीर केलेली कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी अपुरी असून प्रत्यक्ष लाभ कधी मिळणार याबाबत सरकारने स्पष्टता द्यावी अशी मागणी त्यांनी केली. खरीप हंगाम सुरू असताना अनेक शेतकरी पीक कर्जापासून वंचित असल्याचाही त्यांनी आरोप केला. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषित करण्यात आल्याबद्दल शेतकरी आणि व्यापारी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. या निर्णयामुळे कृषी व्यापाराला चालना मिळून देशभरातील कृषी मालाच्या देवाणघेवाणीला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून वर्षभरात 5 लाख रोपट्यांचे वृक्षारोपण करण्याच्या मोहिमेला आज प्रारंभ झाला. एक पेड माँ के नाम या अभियानांतर्गत महापौर नीता ठाकरे यांच्या हस्ते सुयोगनगर येथील उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. शहराच्या हरित क्षेत्रात वाढ करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. याचबरोबर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने गणेशपेठ बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन केले. वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि शेतकरी प्रश्नांकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. सुधारणा आणि पुनर्वसन हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या महाराष्ट्र कारागृह विभागाचा संवेदनशील चेहरा नागपूर मध्यवर्ती कारागृहात पाहायला मिळाला. दीर्घकाळापासून पॅरोल किंवा रजा न मिळाल्यामुळे कुटुंबांपासून दूर असलेल्या कैद्यांना त्यांच्या मुलांसोबत भेट घडवून आणण्यासाठी विशेष गळाभेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 166 कैद्यांची त्यांच्या 283 मुलांशी भेट घडवून आणण्यात आली. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती, वाचक स्वर स्वाती सोनपेटकर.
1: जीवन करता रहता है, जीवन एक प्रयोगशाला है. यहाँ चंदन सी शीतलता है और अग्नि सी दाह भी. जीवन का पूरा सच केवल एक है. इसका पूरा संसार बहुत रहस्यमय है. परिस्थिति कोई भी हो, हमें बस जीते जाना है. और लीजिए इसी के साथ सुनवाते हैं मौसम फिल्म का गीत, भूपेंद्र की आवाज में, गुलजार के बोल, मदन मोहन का संगीत. और इससे पहले जो गीत आपने सुना उसका शब्द था मन. और पहचानिए कि इस अगले गीत का शब्द कौन सा है.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा. बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदानप्राप्त 6 वसतिगृहं बंद असल्याचं कॅगचं निरीक्षण. आणि पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं. उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहार प्रकरण उघडकीला आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून उठून चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. बद्रीनाथ मंदिरात 2 जुलै रोजी दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून संशयित आरोपींचा शोध सुरू केला होता. संशयिताला अखेर डेहराडूनमधून ताब्यात घेण्यात आलं असून पोलिसांनी CCTV फुटेज आणि इतर नोंदींची तपासणी सुरू केली आहे. आसाममधल्या 27 जणांना परदेशी घोषित करणारे परदेशी नागरिक न्यायाधिकरणाचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं हा महत्वाचा निर्णय दिला. तांत्रिक त्रुटी आणि किरकोळ विसंगतीच्या आधारावर आपल्याला परदेशी घोषित करण्यात आल्याचा युक्तिवाद करत या 27 नागरिकांनी न्यायालयात दाद मागितली होती. सर्वोच्च न्यायालयानं गुवाहाटी उच्च न्यायालय आणि परदेशी नागरिक न्यायाधिकरणाचे जुने आदेश बाजूला सारून या प्रकरणांची पुन्हा सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच तोपर्यंत याचिकाकर्त्यांवर कोणतीही सक्तीची किंवा कठोर कारवाई न करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. राष्ट्रीय आरोग्य संशोधन धोरणाच्या मसुदा निर्मितीसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सूचना मागवल्या आहेत. देशाच्या आरोग्य संशोधन प्रणालीला योग्य रूप आणि बळकटी देण्यासाठी या धोरणाची निर्मिती केली जात आहे. नागरिकांच्या आरोग्य सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वासू, सर्वसमावेशक, स्वावलंबी आणि प्रभावी व्यवस्थेच्या निर्मितीत हे धोरण सहाय्यक ठरेल. विविध हितसंबंधींनी दिलेल्या सूचनांचा आणि शिफारसींचा समावेश करून हे धोरण तयार केलं जाणार

0: आहे, त्यामुळे इच्छुकांनी 27 जुलैपर्यंत आपल्या सूचना सादर कराव्यात असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं गगनयान मोहिमेशी संबंधित क्रू मॉड्यूल प्रणालीच्या 3 महत्वाच्या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. पहिल्या चाचणीत क्रू मॉड्यूल ऑपरेटिंग प्रणालीची कार्यक्षमता तपासण्यात आली. समुद्रात गेल्यानंतरची ही प्रणाली पुन्हा सरळ स्थितीत येण्यास यशस्वी ठरली. दुसऱ्या चाचणीत क्रू मॉड्यूल आणि अंतराळवीर यांना परस्परांपासून विभक्त करणारी यंत्रणा यशस्वीपणे कार्यरत असल्याचं सिद्ध झालं. तर तिसऱ्या चाचणीत क्रू मॉड्यूलची संरचनात्मक प्रणाली अपेक्षेनुसार कार्यरत असल्याचं निष्पन्न झालं. या यशस्वी चाचण्यांमुळे भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेच्या तयारीला आणखी बळ मिळाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांविरोधात दिल्लीमध्ये JNU आणि जंतर मंतर परिसरात कॉक्रोच जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर पाठिंबा दिला. कोणत्याही राजकीय झेंड्याविना राजकीय मतभेद दूर सारून सर्वच राजकीय पक्षांनी तसंच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं. नीट परीक्षा पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि पीडित विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई मिळावी ही आंदोलकांची मागणी योग्य असल्याचं ठाकरे म्हणाले. येत्या 20 जुलै रोजी आंदोलकांच्या संसद मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना महाराष्ट्रातही आंदोलन करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु बंद असलेल्या राज्यातल्या 6 वसतिगृहांना गेली 4 वर्ष सरकारी अनुदान मिळत राहिल्याचं नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कॅगच्या अहवालात म्हटलं आहे. यातली 4 वसतिगृह जालना जिल्ह्यात असून 1 लातूर आणि 1 बुलढाणा जिल्ह्यात असल्याचं अहवालात म्हटलं आहे. या वसतिगृहांची अवस्था अतिशय वाईट असून गेली 4 वर्ष त्यात एकही विद्यार्थी राहत नाही. तरीही राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून या वसतिगृहांना 1.5 कोटी रुपयांहून अधिक अनुदान दिलं गेलं असल्याचं निरीक्षण अहवालात नोंदवलं आहे. इतर वसतिगृहांची परिस्थितीही वाईटच असून विद्यार्थ्यांना प्राथमिक सोयीसुविधाही मिळत नसल्याचं अहवालात म्हटलं आहे. राज्यातल्या 49 सरकारी वसतिगृहांमध्ये पर्यवेक्षक नाही, तर मुलींसाठी असलेल्या 5 वसतिगृहांमध्ये पुरुष पर्यवेक्षक नेमले गेल्याचं निरीक्षण कॅगनं नोंदवलं आहे. 2020 सालापर्यंत 200 वसतिगृह बांधण्याचं सरकारचं उद्दिष्ट पुरेसा निधी मंजूर झाला असूनही पूर्ण झालेलं नाही. पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकने धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4 वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा ट्रक नांदेड जिल्ह्यातल्या एका दिंडीचा होता. ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. मृत महिला सांगली जिल्ह्यातल्या कसबे डिग्रज गावच्या रहिवासी होत्या. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना चालणाऱ्या वारकऱ्यांची काळजी घ्यावी असं आवाहन पवार यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृत वारकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मृताच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून पंढरीच्या वारीमध्ये संपूर्ण सुरक्षितता आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. या विद्यार्थ्यांचं यश भारताच्या अनंत युवाशक्तीचं प्रतीक असल्याचं प्रधानमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया आणि पुण्याचा कनिष्क जैन या विद्यार्थ्यांसह 5 जणांनी कोलंबियात बुकारामांगा इथं झालेल्या या स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदकं पटकावली. भंडारा जिल्ह्यात बावनथडी धरण प्रकल्पग्रस्त आदिवासींनी 2 महिन्यांपूर्वी कालव्यात उतरून केलेल्या आंदोलन प्रकरणात पोलिसांनी आता 9 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. धरणातल्या गावांचं पुनर्वसन करण्यात आलं आहे. मात्र प्रकल्पग्रस्त आदिवासी आणि शेतकऱ्यांनी त्यांना मिळालेल्या तुटपुंज्या मदतीविरोधात हे आंदोलन केलं होतं. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत इटलीच्या जेन्निक सिनर यानं सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावलं. काल झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात सिनरने जर्मनीच्या अलेक्झांडर स्वेरेववर 6-7, 7-6, 6-3 आणि 6-4 अशी मात केली. याच स्पर्धेच्या महिला दुहेरीत चिनी फ्रेंच जोडीनं कॅनेडियन ब्राझील जोडीचा 6-3, 7-5 असा पराभव करून अजिंक्यपद पटकावलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा. बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदानप्राप्त 6 वसतिगृह बंद असल्याचं कॅगचं निरीक्षण. आणि पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: रक्की बरक्की हुई की नहीं बहन, या अभी तक वही 75 पर कलम घिस रहे हैं?
2: रूप कुमारी के बदन में आग सी लग गई. उफ़ रे दिमाग, गोया उसका शौहर लाठ ही तो है. अकड़ कर बोली,
3: हाँ तरक्की क्यों नहीं हुई, अब 100 के ग्रेड में है.
2: रूप कुमारी खामोश हो गई. अब यह हकीकत उसकी सारी तलखियों के साथ तस्लीम करनी पड़ेगी कि राम दुलारी उससे ज्यादा खुशनसीब है. उसे बहाने से राम दुलारी के घर जाकर असलियत की छानबीन करनी पड़ेगी.
4: रूप कुमारी क्या राम दुलारी की असलियत जान सकेगी? छानबीन कैसे करेगी? असलियत क्या है जानने के लिए सुनिए अत्यंत रोचक कहानी दो बहने की दूसरी कड़ी.
3: मगर क्या सचमुच इस ख्याल से मुझे तस्कीन होगी? यहां कौन ईमानदार है? वही जिसे बेईमानी का मौका नहीं है और न ही इतनी हिम्मत है कि वो मौका पैदा कर ले. मेरे शौहर 75 रुपए माहवार पाते हैं, मगर क्या 10-20 रुपए ऊपर से मिल जाएं तो वो खुश होकर न लेंगे? उनकी ईमानदारी और उसूल परवरी उस वक्त तक है जब तक मौका नहीं मिलता. जिस दिन मौका मिला, सारी उसूल परवरी धरी रह जाएगी और तब तक मुझ में इतनी अखलाकी कुव्वत है कि मैं अपने शौहर को नाजायज आमदनी से रोक दूं. रोकना तो दरकिनार, मैं खुश होऊंगी. शायद मैं अपने शौहर की पीठ ठोकूं. अभी उनके दफ्तर से वापसी के वक्त मन मारे बैठी रहती हूं, तब दरवाजे पर खड़ी होकर उनका इंतजार करूंगी और जू ही वो घर आएंगे उनकी जेबों की तलाशी न लूंगी.
2: आंगन में गाना बजाना हो रहा था. राम दुलारी उमंग के साथ गा रही थी और रूप कुमारी वहीं बरामदे में उदास बैठी थी. न जाने क्यों उसके सर में दर्द होने लगा. कोई गाए कोई नाचे, उसे कोई सरोकार नहीं. वो बदनसीब है, रोने के लिए पैदा की गई है. 9 बजे रात के मेहमान रुखसत होने लगे. रूप कुमारी भी उठी, यक्का मंगवाने जा रही थी कि राम दुलारी ने कहा,
1: इक्का मंगवा कर क्या करोगी बहन, मुझे लेने के लिए अभी कार आती होगी. 2-4 दिन मेरे यहाँ रह लेना, फिर चली जाना. मैं जीजाजी को कहला भेजूंगी.
2: रूप कुमारी का आखिरी हरवा भी बेकार हो गया. राम दुलारी के घर जाकर दरियाफ्त हाल की ख्वाहिश यकायक फना हो गई. अब वो अपने घर जाएगी और मुंह ढाप कर पड़ रहेगी. इन फटे हालों क्यों किसी के घर जाए. बोली,
3: अभी तो मुझे फुर्सत नहीं है, फिर कभी आऊंगी. हाँ अभी नहीं.
1: बहन क्या रात भर भी न ठहरोगी?
3: नहीं, वो मेरे सर में जोर का दर्द हो रहा है, फिर कभी.
1: अच्छा तो बताओ फिर कब आओगी? मैं कार भेज दूंगी।

क्षेपित केले आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सायंकाळचे 5 वाजले आहेत. गीतगुंजन हा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया गीत गाता चल. या चित्रपटासाठी रवींद्र जैन यांनी यांचं गीत आणि संगीत असलेलं आशा भोसले, मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील हे गीत

शागिर्द या चित्रपटातील मजरूह सुलतानपुरी यांचे गीत आपण ऐकलं. लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल. गीतगुंजन हा हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये आता ऐकूया. सफर या चित्रपटातील इंदिवर यांचं गीत किशोर कुमार यांनी गायलेलं, कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं.

अनाडी या चित्रपटासाठी शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये. कार्यक्रमामध्ये आता ऐकूया आप आए बहार आई या चित्रपटातील आनंद बक्षी यांचं गीत. मोहम्मद रफी लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाली.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलत मर्यादा या चित्रपटासाठी मुकेश यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. या गीताबरोबरच आजचा गीतगुंजन हा कार्यक्रम इथेच संपला. आकाशवाणी धाराशिव केंद्र सायंकाळचे 5:30 वाजत आहेत. युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत आणि 6:30 वाजता हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू.

0: मंडळी, कवितांच्या विश्वात आपण सगळेच नेहमी रमतो, नेहमी घडतो, कारण कोणत्याही कवीने लिहिलेली कविता ही कुठल्या ना कुठल्या स्टेजवर आपल्याला रिलेट होत असते. शब्द त्यांचे असतात, पण तो अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला असतो, त्यामुळे कविता ही आपल्याला खूप जवळची वाटते. आज काव्यवचन या कार्यक्रमात अशीच एक काव्यविश्वात रमणारी श्रद्धा माटेल आज आपल्यासोबत गप्पा मारायला आली आहे आणि ती तिच्या कविताही आपल्यासमोर सादर करणार आहे. वेलकम टू अवर शो श्रद्धा.
1: थँक्यू मैथिली.
0: श्रद्धा, मी जसं म्हणाले की कविता हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे आणि कविता म्हटल्यानंतर आपण सगळेच अगदी भावनिक होतो, खूप पर्सनल टच असतो. तर मग आज कार्यक्रमात तू सुरुवात कुठल्या कवितेने करशील?
1: मी एक कविता लिहिलेली ज्यातून आपण एखादा आयुष्यात येणारा असा पर्व असतो किंवा एखादा टर्निंग पॉइंट असतो म्हणतो आपण आयुष्याचा, त्यात नकळतपणे आपण एक वेगळ्या वळणावर जातो आणि ते वळण खूप अनपेक्षितपणे आलेलं असतं. तर त्या संदर्भातली कविता मी सादर करणार आहे सर्वप्रथम.
0: बर.
1: तर त्या कवितेचं शीर्षक आहे नवे पर्व.
0: वाह वाह.
1: काव्य लिहिता लिहिता, काव्य लिहिता लिहिता जाणवू लागले नव्याने सर्व. काव्य लिहिता लिहिता जाणवू लागले नव्याने सर्व. नयनी दिसू लागले हे जग वेगळे, नयनी दिसू लागले हे जग वेगळे. सुरू होई एक अनोखे पर्व.
0: वाह वाह.
1: स्पर्शात शहारे नवीन बहाणे, स्पर्शात शहारे नवीन बहाणे. करू लागले मज तारुण्याचे इशारे. आंबट गोड चवींचे ना वाटे अप्रूप, आंबट गोड चवींचे ना वाटे अप्रूप. एक पदार्थ बेचवही, एक पदार्थ बेचवही वाटे अनुरूप. ऐकू येई कानी साथ दूरवरची, जीना दिली होती कोणी माझ्यासाठी. ऐकू येई कानी साथ दूरवरची, जीना दिली होती कोणी माझ्यासाठी. हा कस्तुरी मृगाचा सुगंध का छळू लागला, हा कस्तुरी मृगाचा सुगंध का छळू लागला. हा तारुण्याचा बहाणा का बहरू लागला, का बहरू लागला.
0: वा वा वा, खरच खरच खूप सुरेख कविता लिहिली आहेस. काय बोलणार, आता शब्दच नाहीयेत. कार्यक्रमाची सुरुवातच इतकी सुंदर होणार असेल तर पुढे महफिल अजून रंगणार आहे यात शंकाच नाही.
1: हो, आणि खर तर या कवितेच असं आहे की आपले जे पंचेंद्रिय आहेत त्यातून आपण एखाद्या टर्निंग पॉइंट मध्ये जेव्हा जातो तेव्हा ते काय फील करतायत, तेव्हा ते काय बघतायत, तेव्हा त्यांना काय स्पर्श होतोय सांगण्याचा प्रयत्न केला.
0: वा वा वा वा. श्रद्धा, आता कविता जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सगळ्यात पहिले ज्या दोन गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात त्या म्हणजे एक तर कागद आणि दुसरी म्हणजे लेखणी. तर मग ह्या दोघांचं एक नातं असतं.
1: हो.
0: आणि त्या अनुषंगाने मला माहितीये की तू एक कविता लिहिली आहेस, तर मग ती कविता ऐकायला नक्कीच आवडेल.
1: हो, खरं तर कागद आणि लेखणीचा जोपर्यंत मेळ बसत नाही तोपर्यंत कवितेला बहर येत नाही. आणि आज आपण कितीही ऍडव्हान्स झालो, कितीही प्रगती केली, तरी जोपर्यंत ती कविता कागदावर उमटत नाही, त्या लेखणीचा स्पर्श कागदाला होत नाही, तोपर्यंत ती कविता बहरत नाही असं मला वाटतं.

0: बरोबर.
1: तर त्या अनुषंगाने एक कविता लिहिली आहे, तर अशी ही तुमच्यासमोर सादर करते कागद आणि लेखणी.
0: नक्कीच.
1: कागद गेला विसरून लेखणीची माया, कागद गेला विसरून लेखणीची माया, लाल शाहीने त्याच्या पांढऱ्या पाठीवर गिरवत बोथट झालेली माझी एक कडा. त्याच्यावर दिसले दुसऱ्या लेखणीचे शब्द जे सलतात मनाला, तरीही मी टेकलोय एका बाजूला सुन्न होऊन. कागद पाहतोय लांबून माझी ती जीर्ण अवस्था, कधी काही लिहिलेल्या बंडखोरींच्या शब्दांचा मी शिल्पकार होतो. आत्ता मात्र खिन्नतेने पाहतोय माझ्या वाचून कागदाचे हरवलेले अस्तित्व. पुन्हा घेईन का जन्म शब्दांनी आयुष्य कोरण्यासाठी, की होईन कागद माझ्या शाईने परत उमगण्यासाठी.
0: वा वा वा वा, खरंच खरंच खूप सुरेख. म्हणजे तुझ्या कवितांचं कौतुक करावं तितकंच थोडं आहे. आणि कागदाचं आणि लेखणीचं असंच नातं असतं.
1: हो,
0: हे नातं लेखक किंवा कवीशिवाय आणखी जास्त कोणाला समजणार.
1: हो.

कोणी म्हणतं आंबट गोड खाऊ नका, कोणी म्हणतं घराबाहेर बसा, कोणी म्हणतं घराबाहेर बसा, आणि कोणी म्हणतं दुखणं खुपणं

0: कोणी म्हणतं आंबट गोड खाऊ नका, कोणी म्हणतं घराबाहेर बसा, कोणी म्हणतं घराबाहेर बसा आणि कोणी म्हणतं दुखणं खुपणं एकट्यातच सोसा. नाही विचारत कोणी दिला दुखतंय का गं पोटात, नाही विचारत कोणी दिला दुखतंय का गं पोटात. रात्रीच्या गर्द अंधारात, रात्रीच्या गर्द अंधारात झोप लागली का गं एकट्यात. केली जर देवपूजा तर लागेल का शाप, केली जर देवपूजा तर लागेल का शाप. तुळशीला पाणी देऊन हातून कसे घडेल पाप, तुळशीला पाणी देऊन हातून कसे घडेल पाप. अपवित्र कसा असेल हा मासिक पाळीचा काळ, अपवित्र कसा असेल हा मासिक पाळीचा काळ. हे चक्र आहे म्हणूनच तर पुढे होईल तिला बाळ.
1: वाह वाह.
0: तिच्या त्या दिवसांमध्ये सुद्धा, तिच्या त्या दिवसांमध्ये सुद्धा बागडू द्या ना तिला अंगणातून, तिच्या त्या दिवसांमध्ये सुद्धा बागडू द्या ना तिला अंगणातून. हातात हात घेऊनी तिचा बाहेर पडूया या अंधश्रद्धेच्या रिंगणातून. अशी ही पाळी तिची, अशी ही पाळी तिची आहे निसर्गाचं देणे. नाही सोसणार बंधनं कोणती, नाही सोसणार बंधने कोणती, ठामपणे ती म्हणे, ठामपणे ती म्हणे.
1: सुंदर, खरंच खूप सुंदर. म्हणजे आत्ता ह्या कवितेवर मला शांता शेळकेंची जी खांब नावाची कविता आहे स्त्रियांना डेडिकेटेड, ती आठवली की त्यात त्या म्हणतात की देहाचाच खांब करून बाई अवघं घर तोलते.

0: आता इतक्या छान कविता श्रद्धा तू सादर करतेच आहेस, पण आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना तू कोणती कविता सादर करशील आपल्या श्रोत्यांसाठी?
1: मी आज ठरवलेलं की काहीतरी वेगळे विषय प्रेक्षकांसमोर आणायचे की ज्यातून कदाचित आपण सामाजिक किंवा बऱ्याच अशा गोष्टींना हात लावू शकतो जिथे खरंच प्रबोधनाची गरज आज सुद्धा आहे, तर त्यातलाच एक विषय आहे.

0: की आपल्या इथे असलेली किंवा परंपरागत चालत आलेली वर्णव्यवस्था, कोणीतरी जास्त सुंदर दिसतंय, कोणीतरी जास्त ठेंगणं दिसतंय, कोणीतरी जास्त सौंदर्यवान आहे, रूपवान आहे, तर त्याच्या चेहऱ्याकडे बघून त्याची पारख केली जाते. तर हे न बघता फक्त त्याचा रंग कसा आहे, तो दिसतो कसा, तो आपल्याला कसा दिसतोय, यावरून आपण त्याची पारख करतो. त्याच्यामध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी कुठे ना कुठे त्यावर बंधनं येतात, आणि ही आजच्या समाजाची स्थिती आहे. तर ती माझ्या शेवटच्या कवितेतून मांडण्याचा मी प्रयत्न करेन.
1: नक्कीच नक्कीच.
0: तर कविता अशी आहे, रंगभेदाला भेदताना.
1: वा.
0: तू आणि मी, तू आणि मी आहोत माणसं खरी, तू आणि मी आहोत माणसं खरी, पण सौंदर्याच्या दिखाव्यात मात्र तू रूपवान परी. मी माझा चेहरा सुद्धा लपवून राहतेय, मी माझा चेहरा सुद्धा लपवून राहतेय, सांगू कोणाला व्यथा. मी माझा चेहरा सुद्धा लपवून राहतेय, सांगू कोणाला व्यथा. रूप कुरूप माझे, रूप कुरूप माझे, माझी निराळीच कथा. शृंगार केला साजेसा तरी चमक राहूनी जाते, शृंगार केला साजेसा तरी चमक राहूनी जाते, मी तुझ्या पुढे सावली होऊनी राहते. पण रात्रीच्या मिट्टा अंधारातच तर मिळते चंद्राला तेज, पण रात्रीच्या मिट्टा अंधारातच तर मिळते चंद्राला तेज, तरी सावळा रंग माझा हरतो तुमच्या स्पर्धेत. कधी माझ्या रंगांमधला आपलेपणा उमजेल का, कधी माझ्या रंगामधला आपलेपणा उमजेल का. कधी कृष्ण अनश्वेत, कधी कृष्ण अनश्वेत, हा भेद मिटेल का.
1: वा वा.
0: मिळेल सन्मान दोघांना हा रंग भेद भेदताना, मिळेल सन्मान दोघांना हा रंग भेद भेदताना. अवघा रंगची एक व्हावा माणुसकीचा रंग लावताना, माणुसकीचा रंग लावताना.
1: कमाल कमाल, खरच खूप सुंदर. इतकं छान कसं ग लिहितेस, किती कौतुक करावं तितकं कमीच आहे अगं तुझं. खूप खूप छान विषयांना तू हात घातलास आणि खूप सुंदर काव्य आज तू सादर केलीस. श्रद्धा, तू आज इथे आलीस आणि सगळ्यांशी गप्पा मारल्यास, इतक्या सुरेख कविता सादर केल्यास, त्यासाठी खरंच तुझे मनापासून आभार.
0: धन्यवाद. खरं तर तुला भेटून आणि या कार्यक्रमात येऊन मला सुद्धा खूप आनंद झालाय. आणि असं आमच्यासाठीचा हा जो प्लॅटफॉर्म आहे की युवक युवती असतील त्यांना नवीन त्यांच्या ज्या कविता आहेत त्या सादर करता येतात, आणि त्याच्या एक बाहेर सुद्धा आम्हाला एक आमचं स्वतःचं एक वेगळं व्यक्तिमत्व सादर होतं. तर त्यासाठी मी खरंच खूप आभारी आहे तुमची.
1: मोस्ट वेलकम, मोस्ट वेलकम. मंडळी, काव्याची ही मैफिल तर खूप सुंदर रंगली, पण कार्यक्रमात आता थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजतायत. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

साडेसात वाजता शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम घर शिवार आम्ही प्रसारित करू. लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम रात्री 7:15 वाजता, यामध्ये रुक्मिणीबाई साहेबराव शिंदे यांनी जात्यावर गायलेल्या ओव्या आपण ऐकू शकाल. रात्री 9 वाजता विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील आणि रात्री 10 वाजता हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकू शकाल. फोनद्वारे श्रोत्यांशी संवाद साधला आहे स्वर्णमाला कांबळे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. ही होती आजच्या उर्वरित कार्यक्रमाविषयीची रूपरेषा. श्रोते आता ऐकूयात उद्या दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमाविषयीची रूपरेषा. उद्या सकाळी ठीक 5:50 आमची पहिली प्रसारण सभा सुरू होईल. ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येतील.

सकाळी 6:55 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमाची वेळ राहील 7:40 आणि 8:40. 8:15 लकलक चंदेरी हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद घ्याल. 9:00 वेद भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 10:00 दिव्य स्वातंत्र्य भारताचे हा कार्यक्रम प्रसारित करू. 10:30 गीतांजली मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. मिश्र संगीताची वेळ राहील 11:00. 11:30 गीतवहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान 1:00 ते 5:00 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 1:40 नाशिक जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:00. यामध्ये गीतगुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 5:30 युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल 6:05. 6:10 मैफिले गझल हा कार्यक्रम प्रसारित करू. 6:30 स्वयंसिद्धा हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी प्रसारित होईल 7:30. लोकरंग लोकसंगीताचा कार्यक्रम रात्री 8:15. यामध्ये शिवशक्ती आराधी मंडळ मस्सा खंडेश्वरी तालुका कळंब यांनी गायलेली देवीची गाणी आपण ऐकू शकाल. रात्री 9:00 वेद भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू आणि रात्री 10:00 मराठी पत्रगीत हा कार्यक्रम प्रसारित करू. श्रोतेहो, ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमाविषयीची रूपरेषा. यासह हिंदी, इंग्रजी आणि मराठीतील बातमीपत्र आम्ही नियोजित वेळी सहक्षेपित करू.

आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सायंकाळचे 6:10 झाली आहेत. श्रोते आता प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये ऐकूयात पंडित राजेंद्र प्रसन्ना यांनी बासरीवर वाजवलेला राग यमन.

0: पंडित राजेंद्र प्रसन्न यांनी बासरीवर वाजवलेला राग यमन आत्ताच आपण ऐकलात. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम इथे संपला. आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. सायंकाळचे 6:30 वाजले आहेत. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत सुगम संगीत हा कार्यक्रम.
1: सांगून सांगून थकलो.
2: काय झालं?
1: नवी किटबॅग पाहिजे.
2: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
1: करेक्ट.
2: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक, मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल ना मंजूर. निघूया. घे आली नवी किटबॅग.
3: RBI सांगते,
4: आधी आपली बँक, मग RBI ओम्बुड्समन.
5: धाराशिव मर्दिनी नागरी सहकारी पतसंस्था समर्थनगर धाराशिव.

0: स्वप्नांना परिपूर्णतेकडे नेणारी धाराशिव शहरातील सर्वात जुनी पतसंस्था।
1: पतसंस्था क्षेत्रातलं विश्वासार्ह नाव म्हणजे धारासूर मर्दिनी नागरी पतसंस्था।
0: दाम दुप्पट ठेव, मुदत ठेवीवर आकर्षक व्याज देणारी विश्वसनीय पतसंस्था।
1: तात्काळ सोने तारण कर्ज फक्त 9% व्याज दरानं, नियम व अटी लागू।
0: तसंच वाहन तारण कर्ज वार्षिक 12% व्याज दरानं। चला तर मग आजच आपल्या धारासूर मर्दिनी नागरी पतसंस्थेला भेट देऊया। संपर्क 0-24-72-22-40-39।
2: श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया प्रभाकर पंडित यांनी संगीतबद्ध केलेली संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना सुरेश वाडकर यांच्या आवाजामध्ये।

दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी, श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर।

0: आशा भोसले यांच्या स्वरातील गंगाधर महामरे यांचे गीत आपण ऐकलत. यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेला.
1: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद. आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये. दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये. तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 0-24-72-22-60-62 या क्रमांकावर. हॅलो आपकी पसंद.

ग दि माडगुळकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये संगीतकार होते श्रीनिवास खळे. श्रोते हो कार्यक्रमात ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना सुधीर फडके यांच्या आवाजामध्ये.

श्रोतेहो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं वसंत निनावे यांची गीतरचना लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये. संगीतकार होते श्रीनिवास खळे. याबरोबरच आजचा सुगम संगीत हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. आकाशवाणी धाराशिव केंद्र, सायंकाळचे 6:57 होत आहेत. ठीक 7 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान जाहिरात संदेश

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7 वाजतायत. प्रादेशिक बातम्या.
1: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
2: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
1: झालं सगळं. झालं बजेट तयार?
2: हो.
1: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
2: नको. मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
1: आणखी एक?
2: नाही. आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
3: आली आहे मोठी.
2: आता जाग बाई.
4: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
5: आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अयोध्या मंदिर दान अपहार प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. राज्यातली मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदानप्राप्त 6 वसतिगृह बंद असल्याचं कॅगचं निरीक्षण. इतर वसतिगृहांची परिस्थितीही खराब. स्पर्धा परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात काँग्रेस जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा. पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी. आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु बंद असलेल्या राज्यातल्या 6 वसतिगृहांना गेली 4 वर्ष सरकारी अनुदान मात्र मिळत असल्याचं कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या अहवालात म्हटलं आहे. यातील 4 वसतिगृह जालना जिल्ह्यात असून 1 लातूर आणि 1 बुलढाणा जिल्ह्यातला आहे. या वसतिगृहांची अवस्था अतिशय वाईट असून गेली 4 वर्ष त्यात एकही विद्यार्थी राहत नाही. तरीही राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून या वसतिगृहांना 1.5 कोटी रुपयांहून अधिक

अनुदान दिलं गेलं असल्याचं निरीक्षण अहवालात नोंदवलं आहे. इतर वसतिगृहांची परिस्थिती वाईट असून विद्यार्थ्यांना प्राथमिक सोयी सुविधाही मिळत नसल्याचं अहवालात म्हटलं आहे. राज्यातल्या 49 सरकारी वसतिगृहांमध्ये पर्यवेक्षक नाहीत, तर मुलींसाठी असलेल्या 5 वसतिगृहांमध्ये पुरुष पर्यवेक्षक नेमल्या गेल्याचं निरीक्षणही कॅगनं नोंदवलं आहे. 2020 सालापर्यंत 200 वसतिगृह बांधण्याचं सरकारचं उद्दिष्ट पुरेसा निधी मंजूर झाला असूनही पूर्ण झालेलं नाही. स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराच्या विरोधात दिल्लीत JNU आणि जंतरमंतर परिसरात कॉक्रोच जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर पाठिंबा दिला. कोणत्याही राजकीय झेंड्याविना राजकीय मतभेद दूर सारून सर्वच राजकीय पक्षांनी तसंच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं. नीट परीक्षा पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि पीडित विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई मिळावी ही आंदोलकांची मागणी योग्य असल्याचं ठाकरे म्हणाले. येत्या 20 जुलै रोजी आंदोलकांच्या संसद मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना महाराष्ट्रातही आंदोलन करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज त्यांच्या वर्षा निवासस्थानी 3 महत्वाच्या बैठका झाल्या. एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आगारांच्या पुनर्विकासाला सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून गती देण्यासाठी आवश्यक धोरणात्मक प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा असे निर्देश त्यांनी परिवहन विभागाच्या बैठकीत दिले. प्रत्येक आगाराची व्यावसायिक क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र नियोजन करायला हवं असं ते म्हणाले. कामगारांसंबंधी विविध कायद्यांमध्ये कामगार विभागाच्या माध्यमातून सुधारणा करण्यात येत आहेत. या सुधारणांमधून व्यापक कामगार हित जपण्याला प्राधान्य द्यावं असं मुख्यमंत्र्यांनी कामगार कायद्यांच्या सुधारणा सादरीकरण बैठकीत सांगितलं. नगरविकास विभागाच्या आढावा बैठकीत अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर सविस्तर चर्चा झाली. शहरी विकासात सृजनशील बदल घडवून आणण्यासाठी शहरांना विकासाचं केंद्र मानून त्यांच्या प्रगतीतले अडथळे दूर करण्यासाठी अर्बन चॅलेंज फंडच्या माध्यमातून विकास करण्यात यावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. अहिल्यानगर शहरात आज ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथ या दोन भावंडांच्या दिंड्यांची भेट झाली. त्यानंतर आज सकाळी या दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. या प्रमुख दिंड्यांबरोबर गावागावातून येणाऱ्या संत नामदेव महाराज, संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्यासह विविध दिंड्या शहरामध्ये दाखल होत आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकनं धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4 वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा ट्रक नांदेड जिल्ह्यातल्या एका दिंडीचा होता. ट्रक चालकाला ताब्यात घेतलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृत महिला सांगली जिल्ह्यातल्या कसबे डिग्रज गावच्या रहिवाशी होत्या. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना चालणाऱ्या वारकऱ्यांची काळजी घ्यावी असं आवाहन पवार यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून पंढरीच्या वारीमध्ये संपूर्ण सुरक्षितता आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय मिळवला. विजयासाठी भारतानं दिलेल्या 457 धावांच्या आव्हानापुढे यजमान इंग्लंडचा दुसरा डाव आज चौथ्या दिवशी 186 धावात आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 बळी घेतले, तर सायली सातघरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारतानं पहिल्या डावात 285 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडचा पहिला डाव 170 धावात गुंडाळला होता. त्यात गोलंदाज क्रांती गौडनं 5 बळी घेतले होते. काल 7 बाद 341 धावांवर आपला दुसरा

0: पडाव घोषित केल्यामुळे भारताची सामन्यातली एकूण आघाडी 456 झाली होती. यात यष्टीरक्षक फलंदाज यास्तिका भाटियाच्या 113 धावांचा मोलाचा वाटा होता. यास्तिका ही लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकवणारी पहिली महिला ठरली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम इन्क्युबेशन फाउंडेशनमधील बिलियन कार्बन या स्टार्टअपच्या संस्थापिका अंकिता विजयवर्गीय यांना जागतिक स्तरावरचा प्रतिष्ठेचा बेअर फाउंडेशनचा महिला उद्योजक पुरस्कार जाहीर झाला आहे. बिलियन कार्बन हे हवामान बदल, सेंद्रिय कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणारे अग्रगण्य भारतीय क्लायमेट टेक स्टार्टअप आहे. विजयवर्गीय अभियांत्रिकी पदवीधर असून त्यांनी लंडन बिझनेस स्कूलमधून MBA पूर्ण केला आहे. त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील यशस्वी कारकीर्द सोडून हवामान बदलाच्या समस्येवर परिणामकारक उपाय विकसित करण्यासाठी उद्योजकतेचा मार्ग स्वीकारला आहे. टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणात भिवंडी न्यायालयानं आज आणखी 2 आरोपींना 24 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणातले सर्व 12 आरोपी आता न्यायालयीन कोठडीत असून टीईटी पेपर फुटीत सामील असलेले इतर संभाव्य आरोपी संपूर्ण जाळं आणि कटाचा पोलीस तपास करत आहेत. सुप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट अभिनेते सॅम नील यांचं आज ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. ज्युरासिक पार्क, द पियानो अशा चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी ते ओळखले जात होते. 2023 त्यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर ते कर्करोगमुक्त झाले होते. मात्र अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्यांचं निधन झालं. बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या जातेगाव इथं स्थानिक गुन्हे शाखेनं सुमारे 8 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अयोध्या मंदिर दान अपहार प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. राज्यातली मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदानप्राप्त 6 वसतिगृहं बंद असल्याचं कॅगचं निरीक्षण. इतर वसतिगृहांची परिस्थितीही खराब. स्पर्धा परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात काँग्रेस जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा. पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी. आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज
2: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकता आहात.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता वृत्तविशेष.
1: श्रोतेहो नमस्कार. वृत्तविशेष या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पावसाळ्यात कॅच द रेन या अभियानात नागरिकांना सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. जाणून घेऊयात पावसाळ्यातील पाणी संवर्धनावर आधारित माहिती. नेहमीची येतो मग पावसाळा असं आपल्याकडे नेहमीच म्हटलं जातं. पावसाळा आला की काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी पाऊस नाही अशी स्थिती राज्यात पाहायला मिळते. त्यासाठीच पावसाच्या पाण्याचं संवर्धन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग अतिशय महत्वाचं ठरतं. म्हणूनच कॅच द रेन या अभियानातून जलसंवर्धनाचा संकल्प करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मोदी यांनी म्हटलं आहे की पाणी आहे म्हणून आपण आहोत. या अभियानाअंतर्गत पावसाच्या पाण्याचा एक एक थेंब आपल्याला सर्वांना मिळून वाचवायचा आहे असा विशेष आग्रह मोदी यांनी धरला आहे. याच निमित्तानं पावसाच्या पाण्याचं संवर्धन करून बारीपाडा क्षेत्रामधील नागरिकांच्या जीवनमानात अमूलाग्र बदल करणारे बारीपाडा पॅटर्नचे जनक पद्मश्री चैत्राम पवार यांनी पावसाच्या पाण्याचं महत्व विशद केलं आहे. पावसाच्या पाण्याचं जतन करण्याचं महत्व काय आहे आणि त्यासाठी बारीपाडा इथं नेमकं काय काम केलं याविषयी ते म्हणाले.
2: जो पाऊस पडतो एकदा पावसाळा संपला की आपण पाणी आणणार कुठे, कारण पाणी हे निसर्गाने दिलेली खूप मोठी देण आहे. आणि पावसाच्या पिरियड मध्ये आपण अडवू

0: तुलनेने. पावसाळा संपल्यावर आपण म्हणूया की हिवाळा सुरू झाला की जे वाहते झरे त्यांना छोटे छोटे बांध बांध जेवढं आपल्या आपल्या ताकदीनुसार जेवढं करता तेवढं आपण केलं पाहिजे. सरकार त्याच्या पद्धतीने करेल. कारण एखाद्या वनक्षेत्रामध्ये सिमेंट बांध बांधायचा असेल तर खूप बायोडायव्हर्सिटी नष्ट होते. त्यामुळे छोटे छोटे बांध बांधून माती काय पाण्याचा स्पीड कमी करणं हे तर आपण सहज करू शकतो. जेणेकरून वनसंपदा पण नष्ट होणार नाही, जैवविधता पण नष्ट होणार नाही आणि जमिनीत जेवढं पाणी आपण मुरू शकू तेवढं चांगलं जाईल. त्यामुळे पावसाळ्यातच हे काम करायला लागेल आपल्या आणि जसं आपण नाही करू शकत. त्यामुळे मला असं वाटतं की जो कॅचमेंट एरिया असतो एखादा उदाहरण बारीपाड्यासाठी की बारीपाड्याच्या खाली 5-6 गाव आहे, हे 5-6 गाव आम्ही काय येऊन तिथे श्रमदान करू नये. तिथलं पाणी जमिनीत सर्क्युलेशन आपल्याला मिळतंय हे लोकांना आता कळायला लागलं. आधी कदाचित तिथलं काम केल्यानंतर आपल्याला काय मिळेल अशी जी अपेक्षा ती आता शिक्षणाचं प्रमाण वाढलंय, वैचारिक शिक्षण पुढे येत आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या येत आहेत ना त्याच्यावर मला असं वाटतं की ज्या परिसरामध्ये वनक्षेत्र आहे तिथे 2-3-4 गावांनी एकत्र मिळतात आणि आपण म्हणतो की संकुलमध्ये क्लस्टरमध्ये काम उभं राहिलं पाहिजे की जे काम सुरू केलेलं आहे. आम्हाला जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत वनवासी कल्याणाश्रमाचे आमचे 3-4 कार्यकर्ते आहेत त्यांचं नाव मला वाटतं घ्यायला अडचण नाही. गिरीशजी कुबेर म्हणत की जे सध्या कॅम्पाचे सदस्य आहेत, संजयजी कुलकर्णी जे डॉक्टर आनंद फाटक आहेत, अशी खूप मोठी टीम आहे. ह्या टीमने आम्हाला सातत्याने हे लक्षात आणून दिलं की हे आपलं काम आपण केलं पाहिजे आणि ते आम्ही करतो. पावसाळा आणि हिवाळ्या दोन पिरियड जोपर्यंत जंगलात मध्ये पाणी वाहत असतं झऱ्यांना तोपर्यंत आपण ते थांबवलं पाहिजे. मग त्याच्यासाठी काही नैसर्गिक पद्धती पण आहेत. म्हणजे आमच्या जंगलामध्ये खेकडा खूप मोठ्या प्रमाणात असतो, पहिला पाऊस पडला की बाहेर निघतो. आमच्या जंगलात जे खेकड्यांचा पांढरा कलर आहे तो थोडा तो उन्हाळ्यामध्ये बीळ करतो 3-4-5-6 फूट खाली. म्हणजे पडलं आधी पडणारा जे पाऊस होतो पहिला पाऊस तो त्या बिळांमध्ये जातो म्हणजे तो कळत न कळत 3-4-5 फूट जमिनीचा तो परकलेट होतो. त्यामुळे आपण बायोडायव्हर्सिटीचा पण त्याला विचार करून पावसाळ्यामधलं पाणी पावसाळ्यातच अडवलं पाहिजे, उन्हाळ्यात शक्य नाही. असं पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी वारंवार असं म्हणेन की याला लोकसहभाग वाढवला तर हे शाश्वत होईल. ह्या सगळ्यांचा आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल आणि शेवटी कमी पाण्यावर येणारी पीक पद्धती हे पण आपल्याला विचार घ्यायला लागेल. आणि ह्या सगळ्यांचं व्हॅल्यू ऍडिशनल करून इथलं जीवनमान उंचवण्यासाठीच काय करताय स्थानिक संसाधनांवर आधारित असा हा जलला जोडलेला आपला विषय. जलला जंगल असेल तर जल आणि जल असेल तर शेती म्हणजे माणूस, हे सगळं चक्र आहे. चक्र सातत्याने ठेवण्यासाठी आपल्याला पावसाळ्यातच हे काम करायला लागेल. खूप पाऊस त्यावेळेस नको करूया, पण हिवाळा सुरू झाला ज्यास पाऊस कमी होतो आणि वाहून जाणारे जरे गडगड वाहतात त्यास आपण काम केलं पाहिजे असं वाटतं.
1: जल, जंगल, जमीन आणि जीवन यावर त्यांनी मुख्यतः काम केलं आहे. ते एकमेकांशी कसे निगडीत आहेत आणि बारीपाडा पॅटर्न नेमका काय आहे याविषयी त्यांनी सांगितलं.
0: आमचं बारीपाडा आहे छोटस गाव, 3 जिल्ह्यांच्या सीमेवर आहे, धुळे, नाशिक आणि गुजरात मधला डांग जिल्हा. आम्ही साधारण 1991 काम सुरू केलं, पण काम सुरू करताना आम्ही 5,000 वृक्ष लागवड करून आमचं काम थांबलं. आम्हाला दिशा नव्हती कारण गावाची स्थिती खूप वाईट होती. व्यसनाचं प्रमाण खूप होतं, आरोग्याची कुठली सुविधा नाही, शिक्षणाची कुठली सुविधा नाही आणि पाणी पण नव्हतं, शेती पण विकसित. अशा याच्यात ह्या गावाने कसं पुढे यावं असा एक प्रश्न होता. आणि त्या काळामध्ये आम्हाला वनवासी कल्याणाश्रमाची भेट झाली आणि वनवासी कल्याणाश्रमाच्या प्रेरणेतून आम्ही काम सुरू केलं. काम करताना लक्षात आलं की लोक सहभाग घ्यायला लागेल आणि जोपर्यंत लोकांचा सहभाग वाढत नाही तोपर्यंत आपण कुठलंही काम करू शकत नाही असा विचार करून आम्ही शेजारचे जे वन आहे ते वन सांभाळायला सुरुवात केली. कारण वन हे जंगलाशी, जंगल हे जलशी निगडीत आहे. जंगल असेल तर जल आहे आणि जल असेल तर शेती आणि शेती असेल तर माणूस. हे माणूस विस्थापन जे होतं ते थांबवायचं असेल तर आपल्याला काम करायला लागणार असा म्हणत विचार घेऊन आम्ही टीम वर्क आहे. कल्याणाश्रम आणि गावाची पूर्ण टीम एकत्र येऊन आपण काय करू शकतो, सरकार करेल तेव्हा करेल, म्हणून आम्ही 1991 हा विषय सुरू केला. आम्ही वनासंदर्भात काही नियम केलेत की वॉचमॅन गावात असला पाहिजे, त्याला मानधन गावाने दिलं पाहिजे, तर राखणदार गावाने केलं पाहिजे, सरपंच किंवा नाही हे गावाने ठरवायचं, असे नियम केले. कारण ते नियम गावकरी पाळायला लागले. लक्षात आलं की वन तर हळू वाढतं, त्याच्यामुळे ते पानझडीचं जंगल असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये सगळा पाला खाली पडतो झाडांचा. आणि लक्षात आलं की जो पाला खाली पडतो तो पावसाळ्यामध्ये पहिले दुसरे जे पाऊस पडतात ते पूर्ण अडवले जातात नैसर्गिकरित्या. पाण्याचा लगदा असतो तेव्हा जमिनीत पाणी त्या मातीमध्ये पण मुरतो आणि आपोआप नैसर्गिक छोटा पानांचा असा बांध बांधला जातो, पाणी अडवलं जातं. हे लक्षात आल्यावर आम्ही काय करू शकतो आणखी, तर आम्ही वन विभाग, कृषी विभाग आणि महसूल विभाग जिल्ह्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांची पण मदत घ्यायचं ठरलं की आपण काय करू शकतो सगळ्यांना बरोबर घेऊन. आणि आम्ही पहिला एक बांध बांधला त्याला आम्हाला सोबत होते पीएच वन रेंज ऑफिसर होते त्यांनाही बरोबर घेतलं, कारण वन क्षेत्रामध्ये काम करायचं तर वन विभागाला बरोबर घेतलं पाहिजे. पण वन विभागाकडनं योजना न घेता आपण लोकांचा अनुभव लोकांचा सहभाग घेऊन काय करू शकतो म्हणून आम्ही छोटछोटी बांध बांधायला सुरुवात केली. ते बांध बांधताना आमच्याकडे एक जलतज्ञ आम्हाला भेटले संभाजीनगरला असतात ते डॉक्टर माधव.

0: गाव जिथे यांनी बारीकाला भेट दिले आणि लक्षात आलं की आपण पाणीमध्ये जे काम करतात छोटे छोटे बांध जो बांधतो आपण त्या बांधामध्ये पहिल्या बांधाचा माथा ते पुढच्याचा पायथा हे तंत्र त्याने आम्हाला सांगितलं आणि ते गावकऱ्यांना नाही पटले कारण हे खूप सोपं आहे आणि आपण करू शकतो म्हणजे याला कुठल्याही आर्थिक पाठबळ न मागता गावाला समजून सांगितलं आणि त्यातून आम्ही काम सुरू केलं. बांध बांधण्यासाठी आमच्याकडे खूप विजिटर येतात, मग NSW चे विद्यार्थी आहेत, BSW चे विद्यार्थी आहेत, NSS कॅम्पचे विद्यार्थी आमच्या जग त्यांचा सहयोग मिळाला, शेजारचे कॉलेजचे विद्यार्थी यायला लागलेत, IIT चे विद्यार्थी आमच्याकडे यायला लागलेत, 30 मधनं विद्यार्थी यायला लागलेत. या सगळ्यांचा आम्ही योग्य उपयोग करून हे बांध कसे जास्तीत जास्त बांधता येतील आणि पाणी अडवता येईल असा एक प्रयत्न आमचा सातत्याने सुरू झाला 1991 पासून. आणि याला विशेष म्हणजे आम्ही गावातले जे लहान पोरं आहेत त्यांनाही बरोबर घेतलं, दिवाळीच्या सुट्टीत आलेत की आपण बांध बांधायचे श्रमदानातनं, वनभोजन करायचं आणि तोपर्यंत बांध बांधायचे, यातनं पण आम्ही बांधांची निर्मिती केली. बघता बघता आम्ही 700 पेक्षा जास्त बांध हे श्रमदानातनं बांधले. पाणी साठवलं जात नाही पण पाण्याचा स्पीड कमी जे पडणार आहे नैसर्गिकरित्या ते जमिनीत मुरत हे मुरायला लागलं. मग लोकांच्या लक्षात यायला लागलं की अरे बांध बांधायचं, ते चांगला परिणाम आपल्याला दिसायला लागला. लक्षात आले की जंगल वाढायला लागलं, पाणी जमिनीत मुरायला लागलं, जे पाणी वाहून जातं ते थांबवण्यासाठी काय करतात मग आम्ही श्रमदान बांध सुरू केले. मग वन विभागाने पण त्याच्यात काम करायला सुरुवात केली. महसूल म्हणजे जे कृषी क्षेत्र तिथे कृषी विभागाने पण सुरू केलं. महसूला सगळ्यांनी मिळून बारीपाड्यामध्ये काम केलं, म्हणजे सिमेंटचे बांध आहेत ते कृषी विभागाने केले, जंगलामध्ये जे मोठे बांध आहेत ते वन विभागाने केले, पण जे छोटे छोटे काम आहेत ते आम्ही करत गेलो आणि शासनाची मदत पण आम्हाला मिळत गेली. म्हणून आम्ही म्हणतो की हे टीम वर्क आहे, सगळे म्हणून आपण काय करू शकतो असं म्हणून आम्ही गेली 34-35 वर्ष पूर्ण होतात. आम्ही जंगल जल जमीन जन आणि पशुधन असे 5 बिंदू त्याला जोडले. लक्षात आलं एक छोटे छोटे बांध बांधले पण पाण्याची पातळी वाढली. आमच्याकडे पावसाळ्यामध्ये सगळ्या विहिरी या ओरफुल होतात, आम्हाला पावसाळ्यामध्ये आता वेगळं रेन वॉटर करायची गरज नाही. पण आमचं गाव उंचावर असल्यामुळे ते पाणी सगळं वाहून जातं म्हणून आम्हाला ते बांध बांधायला लागले आणि त्याचा परिणाम आमच्या विहिरींना पाणी आलं. असं गावाची गरज भागून आम्ही 2-3 पाड्यांना पिण्याचं पाणी सप्लाय करतो. बारीपाडा हे पर्क्युलेशनने खाली 4-5 हेक्टरला पाणी मिळतं. म्हणजे आम्ही आमच्या गावाचा जो सर्वे केला 91-92 मध्ये 2-3 विहिरी होत्या, 2-3 एकर बागेत होत्या. आता 250 एकरपेक्षा जास्त क्षेत्र हे आमचं दुबार पिका खालचं आहे. म्हणजे पाणी आल्यामुळे लोकांचं मायग्रेशन थांबलं, पाणी आल्यामुळे लोक शेतीकडे वळालेत, पाणी आल्यामुळे नगदी पिकं यायला लागली, त्याच्यावर विस्थापन आपोआप थांबलं. मग आमची शाळा थोडी नियमित सुरू झाली, आरोग्यामध्ये काम करणं सोपं झालं. विस्थापन थांबल्यामुळे आम्ही शेतीमध्ये चांगलं काम करू शकतो. आम्ही राहुरी कृषी विद्यापीठ आणि दापोली कृषी विद्यापीठ या दोघांची आम्ही मदत घेऊन दापोलीच्या प्राध्यापकाने आम्हाला कंद लागवडीचं प्रशिक्षण दिलं. दापोलीच्या काही रिटायर्ड प्राध्यापकांनी जनसेवा फाउंडेशन म्हणून संस्था स्थापन केली आणि त्यांनी शेती आणि जल या विषयामध्ये खूप चांगले आम्हाला डॉक्टर दत्तरदार म्हणून त्यांनी चांगलं काम केलं. तर आम्ही असं म्हणतो की गाव संघटित झालं, लोक सहभाग वाढला म्हणून आम्ही 2-3 गावांना पाणी पुरवू शकलो. आम्ही गावाच्या पाण्याची गरज भागून शेतीला पण ते पाणी उपलब्ध झालं. तर आम्ही जंगल जल जमीन जन आणि पशु हे टार्गेट केलं. याच्यामध्ये सरकारकडनं कमीत कमी मदत घेणं आणि लोकांनी जास्तीत जास्त सहभाग घेणं यातनं आम्ही सगळं उभं केलंय. आम्ही असं म्हणतो की याचं एक गाव करून चालणार नाही, याचा विस्तार व्हायला पाहिजे म्हणून आम्ही आता एक संकुल केलाय 25 गावांचा आणि त्या 25 गावातल्या तरुणांना एकत्र करून त्रैमासिक बैठक घेतो आणि आपल्या वनक्षेत्रामध्ये आपल्या गावामध्ये पाणी अडवण्यासाठी, वनसंवर्धनसाठी, शेती विकसितसाठी, विस्थापन थांबवण्यासाठी आपण करू शकतो. असं आम्ही दर 3 महिन्यांनी एकत्र बसतो. पाण्यावर काम करायचं असेल तर आपल्याला वन पण सांभाळायला लागेल. कमी पाण्यावर येणारी पीक पद्धती आपण कुठली करू शकतो, म्हणजे मोदीजीने जे म्हटलं होतं की मिलेट्स एअर करा. मिलेट्स एअर मध्ये आपण जे ओरिजिनल मिलेट्स आहेत, नागली, सावा, वरी, बर्टी याची लागवड करून हे व्हॅल्यू ऍडिशनल मध्ये आणलं तर आपली परंपरागत शेती पण टिकेल आणि कमी पाण्यावर येणारी पीक पद्धती लोकांच्या गरजा पण भागतील. जंगल जल जमीन जन आणि पशु हे एकत्र करायला लागेल आपल्याला. शेवटी पाणी विषयात काम करायचं यांना लिंक करायला लागेल आणि आपण म्हणतो ना की पुढच्या पिढीसाठी आपल्याला करायला लागेल, आपण आत्ताचा विचार न करतो. म्हणून आम्ही म्हणतो की ह्या ज्या 5 बिंदू आहेत ना, याचं संरक्षण, संवर्धन आणि पुनर्निर्माण असं आपल्याला सरकारच्या योजना पण घ्यायला लागतील. पण गाव सक्षम पाहिजे, गावाचं संघटन पाहिजे.
1: पावसाच्या पाण्याची साठवणूक किंवा संवर्धन करण्यासाठी लोकसहभाग किती महत्वाचा आहे यावर त्यांनी आपलं मत मांडलं.
0: जंगल जल जमीन याच्यासाठी लोक सहभाग मिळू शकलो नाही तर लोकांना असं वाटतं गावाला की हे सगळं सरकारचं आहे, हे वन विभागाचं आहे आणि वन विभागाने करावं ही मानसिकता विकसित जाते. म्हणून आपण म्हणतो की लोकांना जर वाटलं

0: हे जंगल आमचं आहे, आमच्या गावा शेजारी पडणारे पाणी अडवायची जबाबदारी आमची आहे, आमच्या शेजारी शेती विकसित करायची जबाबदारी आमची आहे. सरकार तर त्याचं काम करणारच आहे, पण लोकांच्या मनामध्ये हा भाव निर्माण करणं किंबहुना आपण असं म्हणू शकतो की जंगल, जल, जमीन ही राष्ट्रीय संपत्ती. आपण आता कसं होतं की एखाद्याच्या विहिरीला पाणी मिळालं, त्या पाणी जो मिळतो तो जमिनीच्या आतून कुठून तरी येत असतो, त्या जमिनीच्या आतल्या पाण्यावर आपल्या सगळ्यांचा आपण म्हणतो ना अधिकार आहे. त्यामुळे एखाद्या विहिरीला पाणी जास्त असेल, तसं सोलर पंप लावून दोन तीन शेतकऱ्यांनी वापरला तर काय आहे. त्यामुळे आपण म्हणतो की हे सगळं करण्यासाठी सोच बदलो, बाकी सब बदल, आपल्याला विचार बदलायला लागतील. आम्ही बारीपाड्यामध्ये एक CSR घेतला 1 कोटीचा, मीनाक्षी मेहता वेल्फेअर फाउंडेशन मुंबईचा, आणि आम्ही 32 विहिरी निश्चित केल्या. आसपासची 4-5 गावं घेतली, एका विहिरीत पंप लावला आणि तो पाणी 3-4 शेतकरी मिळून वापरतो. हे विचार विकसित करणं, त्यासाठी लोकसहभाग, सातत्याने बैठका, एक पद्धत आपली, आपण म्हणतो ना की प्रवास केला तर संपर्क वाढतो, संपर्क वाढला तर संघटन, आणि संघटित झालं तर ही राष्ट्रीय संपत्ती आपण सांभाळू शकतो. त्यामुळे एखाद्या गावामध्ये छोटीशी ग्राम समिती स्थापन करणं, त्या ग्राम समितीला बरोबर घेऊन आपण काय करू शकतो, आपलं योगदान काय. कसं असतं की एखादा रेंज ऑफिस असतं, त्या रेंज ऑफिस मध्ये त्या रेंजमध्ये 30-40 कर्मचारी असतात आणि वनक्षेत्र खूप मोठं असतं. आपण वन विभागाच्या अधिकाऱ्यांची वाट बघायची की चोरी आपण थांबवायची. हे गावाला क्लिक झालं मला वाटतं की तर आपण ही खूप मोठी मजल मारू शकतो. त्यामुळे लोकसहभाग हा अत्यंत महत्वाचा आहे. लोकांना वाटलं पाहिजे की आपली संपत्ती आपल्याबरोबर राष्ट्राची संपत्ती, असं होण्याचं संवर्धन करणं. जंगल जर सुद्धा आपण कोणाचं नाही, ते जर आपण अडवलं तर वाहून जाणार, ते खाली समुद्राला जाऊन मिळणार, तर ते जेवढं अडवता येईल ते कोणाला त्याचा फायदा होता हा विषय न करता आपण तो अडवण्याचा प्रयत्न करू शकतो का. म्हणून आम्ही म्हणतो की लोकसहभाग अत्यंत महत्वाचा आहे आणि हे राष्ट्र आधीची जी भावना मनात आहे ती रुजवायचा आपण प्रयत्न केला पाहिजे की ही राष्ट्रीय संपत्ती, विचार बदला बाकी सगळं बदल. विचार बदलायची खूप गरज आहे असं मला व्यक्तिगत पण वाटतं. आमची जी संघटना, आमचा जो ग्रुप आहे, सगळ्यांना ते वाटतं की ही राष्ट्राची संपत्ती. आपण जंगलामधन जे ऑक्सिजन निर्माण होतं ते आपण काय बलून मध्ये भरून शकू शकतो, ते सगळ्यांनाच जातं ना. तर सगळ्यांसाठीच काम हे फक्त वनसंपदा, जलसंपदा, भूसंपदा हे आपलं बँक बॅलन्स आहे भविष्यासाठी. ज्या ज्या गावामध्ये सगळं उपलब्ध आहे हे लोकांनी नीट सांभाळलं पाहिजे, आणि केव्हा सांभाळतील तर लोकसहभाग असतील तर ते सांभाळतील, नाही ते सांभाळणार नाही.
1: पावसाळा सुरू झाला आहे आणि याच पावसाच्या पाण्याचं जतन करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते किती महत्वाचं आहे याविषयीची यशोगाथाच बारीपाडा पॅटर्नमुळे आपल्या समोर उलगडलीय. अशाच प्रकारे प्रत्येक गावानं लोकसहभागातून नियोजन केलं तर पावसाच्या पाण्याचा समान वापर होऊ शकेल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय शिवानी जोशी आणि निवेदन शैलेश मोहिते.
2: FM 101.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहोत आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. सायंकाळचे 7:30 वाजले आहेत. श्रोते आता प्रसारित करीत आहोत
3: कृषी कार्यक्रम घर शिवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.
4: नमस्कार मंडळी, आपण ऐकत आहात FM बँडच्या 101.3 MHz वरील आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्राचा कृषी कार्यक्रम घरशिवार. या घरशिवार कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय मी दौलत निपाणेकर. मंडळी, आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 22 आषाढ, शके 1948, अर्थात आज 13 जुलै 2026. मंडळी, आपल्या घरशिवार कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया पेरू लागवड तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन याविषयी. डॉक्टर शरदचंद्र पवार उद्यान विद्या महाविद्यालय बारामती येथील उद्यान विद्या या विभागातील फळविज्ञान या शाखेचे पदव्युत्तर विभागातील विद्यार्थी आणि भारतीय कृषी संशोधन परिषद राष्ट्रीय अजैविक तण व्यवस्थापन संस्था माळेगाव येथील संशोधक श्री तुषार बाराते यांची.

0: ही मुलाखत. मंडळी, शेती क्षेत्राचा जर एकंदर गेल्या काही काळातील आपण अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते की आता शेतकरी बांधव हे पारंपरिक शेतीला पूरक अशी फळबागेची शेती करत आहेत आणि फळबागांच्या लागवडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. आपल्या धाराशिव जिल्ह्याचाच विचार करायचा झाला तर या धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षामध्ये केशरांब्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली, सीताफळाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली, अगदी स्ट्रॉबेरी, त्याच्यानंतर ड्रॅगन फ्रूटचं सुद्धा उत्पादन घेतलं जात आहे. तद्वतच आणखीन एका फळाची लागवड करण्याकडे शेतकरी बांधवांचा मनोदय आहे, मानस आहे आणि काही शेतकऱ्यांनी ती केलीही आहे. ते फळ म्हणजे पेरू. आज आपण आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या कृषी कार्यक्रमात याच पेरू लागवडाच्या तंत्रज्ञानाविषयी आणि एकंदरच पेरू बागेच्या व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती करून देण्यासाठी आज आपण आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे तुषार बाराते यांना. श्रोत तुषार बाराते हे सध्या डॉक्टर शरदचंद्र पवार उद्यानविद्या महाविद्यालय बारामती इथं पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत उद्यानविद्या विभागातील फळ विज्ञान या शाखेत. यासोबतच सध्या ते भारतीय कृषी संशोधन परिषद, राष्ट्रीय अजैविक तण व्यवस्थापन संस्था माळेगाव बारामती इथं संशोधन कार्यात सुद्धा अग्रेसर आहेत. तेव्हा चला त्यांच्याकडून पेरू बागेविषयी आज आपण जाणून घेऊया. तुषार बाराते सर, आपलं आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या स्टुडिओमध्ये स्वागत आणि नमस्कार.
1: धन्यवाद सर.
0: तुषार सर, सर्वप्रथम आपल्या शेतकरी बंधू भगिनींना आपण हे सांगूया की पेरू लागवड करायची असेल तर त्यासाठी जी जमीन हवी आहे ती कशी असायला पाहिजे?
1: लागवड म्हणलं की जमीन आणि त्याचा सामो किंवा आर्द्रता आलीच. आता याच्यामध्ये आपल्याला आपल्या धाराशिवची जी जमीन आहे, आपल्या भागाविषयी जर बोलायचं झालं तर याच्यामध्ये धाराशिवची जी आपली जमीन आहे ती एकदम बरोबर आहे आपल्या पेरू लागवडीसाठी. याच्यामध्ये आपल्या पेरू लागवडीसाठी मध्यम व हलक्या स्वरूपाची जमीन लागते. त्याचा जो सामो असतो तो 6.5 ते 7.5 दरम्यान हवा असतो.
0: आता हे सांगत आहात तर हेही सांगा की पेरूची रोपं लावताना त्यातील अंतर किती असायला हवं?
1: नक्कीच सर. पेरूच्या बाबतीत जर बोलायचं झालं आपल्याला तर पेरूमध्ये आपल्याला मध्यम जर घनता असेल तर 4x4 मीटर ही मध्यम घनता मानली जाते. त्याचबरोबर 6x6 ही एकदम अतिशय चांगल्या प्रकारची घनता मानली जाते. त्याचबरोबर जर आपल्याला अतिशय जास्त उत्पादन हवे असेल किंवा आपल्या क्वालिटीमध्ये फरक हवा असेल तर आपण 3x2 मीटर हे पण अंतर आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. त्याच्यामध्ये जर आपण बघायला गेलं तर 4x4 मीटर ही एकदम लागवडीसाठी चांगली असलेली घनता आहे आपल्या पेरूमध्ये. याच्यामध्ये काय होतं, पिकांमध्ये खेळतं वातावरण राहतं, रोगप्रतिकार शक्ती चांगली राहते आणि झाडांमध्ये हवेचा समतोल चांगला राहतो. त्याच्यामुळे रोगांचं प्रमाण कमी राहण्यास मदत होते.
0: तुषार सर, साधारणतः कोणत्याही फळबागेची लागवड ही पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा पावसाळ्याच्या काळात केली जाते. पेरू बागेची लागवड करण्यासाठी कोणता हंगाम योग्य राहील?
1: हां नक्कीच, पेरू लागवडीसाठी उत्तम काळ हा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्येही म्हणजे हस्तबहार जो आहे त्याच्यामध्ये लागवतात, पण पाण्याची उपलब्धता असेल तर. पावसाळ्यात लावणे तर अतिशय उत्तम आहे, ज्याच्यामध्ये की आपल्याकडं ऑलरेडी पावसाची क्षमता चांगली आहे आपल्या भागामध्ये. त्यावेळेस जर लागवड केली तर तेव्हा लागवडीसाठी आणि वाढीसाठीही चांगलं राहतं पेरूच्या.
0: तुषार बाराते सर, पूर्वी जेव्हा आपण पेरू खायचो तेव्हा एखादं झाड बांधावर असायचं आणि त्या पेरूचा गर हा पांढरा असायचा, परंतु हल्ली बाजारात जेव्हा आपण पेरू पाहतो तर लाल गराचे पेरू आहेत, तर हा जो रंग बदल आहे त्याच्याबद्दल काय सांगाल?
1: बरोबर, तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारलाय. लाल गरामध्ये काय असतं, लाल गरामध्ये एक आपण नवीन जात डेव्हलप केलेली आहे. जुन्या ज्या आपल्या मूळ जाती आहेत त्याच्यामध्ये हायब्रिड जात आपण लाल ह्या तयार केलेल्या आहेत. आपल्या MPKV राहुरीची जात सांगायचं झालं तर फुले अमृत ही अतिशय चांगली जात आहे. त्याच्यामध्ये लाल आणि पिंक कलरचा एक कलर त्याच्यामध्ये असतो. याचा फायदा काय राहतो की मार्केटमध्ये याच्यामध्ये शाइनिनेस जास्त असतो पेरूमध्ये, याच्यामध्ये बाजारभाव चांगला भेटतो. त्याचबरोबर लाल आणि पिंक कलरचा कलर असल्यामुळे याच्यामध्ये गोडवा अतिशय चांगल्या प्रमाणात असतो आणि बियांची क्षमता जी असते कमी असते. आणि त्याचबरोबर जो गर जो असतो त्याचा बाहेरून तो स्मूद असतो त्याच्यामध्ये, जे की खाण्यासाठी एकदम चविष्ट आणि मऊ लागते.
0: तुषार बाराते सर, जेव्हा पेरूची लागवड केली जाते झाड जसं जसं मोठं होत जातं तसं तसं त्या झाडाचा फैलाव मोठा होत जातो. आता हे झाड पसरत जातं, हे पसरणं योग्य आहे की त्याला काटणी छाटणी करून आकार देणं गरजेचं आहे?
1: हां नक्कीच, पेरू आलं म्हणलं की आपल्याला त्याच्यामध्ये ट्रेनिंग सिस्टीम आल्यास आता

0: ट्रेनिंग सिस्टीम मध्ये आपल्या इथं कसं पूर्वी पारंपरिक पद्धतीमध्ये शेतकरी आपल्या याच्यामध्ये टेक्निक वापरायचे, ज्याच्यामध्ये की कटिंग वगैरे काही करत नव्हते, झाड आपल्याकडे पूर्णपणे बांधावरती वाढलेलं असायचं, त्याचं नुकसान काय व्हायचं की झाड कुठल्याही रूपामध्ये वाढायचं, ते अस्ताव्यस्त वाढायचं. त्याचं नुकसान शेतकऱ्यांना असं की झाडांचं जे फळांमध्ये गेलं पाहिजे त्याचं अन्नद्रव्य, ते फळांमध्ये न जाता वाढीमध्ये जायचं, ते आपण वेळोवेळी न कट केल्यामुळे फक्त झाड वाढत राहायचं आणि त्याला फळं कमी लागायची. तर आता नवीन तंत्रज्ञानानुसार किंवा याच्या बेसनुसार आपल्याला ट्रेनिंग सिस्टीम घेणं खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये नवनवीन तंत्रज्ञान आले, जसं की ई स्पेरियर ट्रेनिंग सिस्टीम आहे, व्हाईट रेलिस ट्रेनिंग सिस्टीम आहे, पुन्हा मॉडर्न ट्रेनिंग सिस्टीममध्ये पण आपण वेगळेवेगळे शेप त्याला देऊ शकतो, ज्याच्यामध्ये झाडाचा आपल्याला शेप आणि अधिकाधिक उत्पन्न घेण्यासाठी आपल्याला ते फायदेशीर ठरू शकतं.
1: साधारणतः पेरूच्या झाडाची उंची किती वाढू द्यायला हवी?
0: पेरूचं झाड सामान्यतः 5 ते 6 फुटापर्यंत वाढलं पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त जर आपल्याला फळधारणा त्याची घ्यायची असेल तर त्याच्यावरती पण आपण घेऊ शकतो, पण ट्रेनिंग सिस्टीम आपल्याला गरजेची आहे त्याच्यामध्ये.
1: तुषार बाराते सर, आपल्या धाराशिव जिल्ह्याची पर्जन्यमान सरासरी 700 ते 750 दरम्यान आहे, कधी कधी तेवढाही पाऊस पडत नाही आणि अशा वेळी मग पाणी टंचाई जाणवते, त्या पाणी टंचाईवर उपाय काय सांगाल?
0: नक्कीच सर, चांगला प्रश्न आहे हा. याच्यामध्ये सर आपला भाग म्हणजे दुष्काळी भाग पडतो, बऱ्यापैकी मराठवाडा म्हणजे आपला दुष्काळी भाग म्हणूनच ओळखला जातो. याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा कमीत कमी वापरामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेणं खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल जो प्ले करतो तो आपला मल्चिंग. मल्चिंग आपल्या शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे, ज्याच्यामध्ये बाष्पीभवन आपल्याला टाळता येतं पेरू लागवडीमध्ये किंवा इतर कुठल्याही लागवडीमध्ये. जर आपल्या शेतकऱ्यांना मल्चिंग पेपर किंवा हे इकॉनॉमिकली जर परवडत नसेल तर त्याच्याकडे आपल्याला एक घरगुती किंवा आपल्या शेती निगडीतच एक पर्याय आहे, जे की आपण शुगर केन ट्रॅश, म्हणजे आपल्या जे ऊसाचा शिल्लक पालापाचोळा राहिला असतो तो आपण झाडाच्या बुडाभोवती आपण ठेवून त्याला थंड परिस्थितीमध्ये ठेवू शकतो, म्हणजे कमीत कमी पाण्यामध्ये आपण त्याला वाढवू शकतो. विडमॅट मल्चिंग हा सध्या नवीन प्रकार आलेला आहे मार्केटमध्ये. याचा फायदा काय आहे की पॉलिथिन मल्च हा एक विशिष्ट किंवा एक उत्पन्न घेऊन देणारा आपल्यासाठी आहे, परंतु विडमॅट हा असा प्रकार आहे की त्याच्यावरती आपण कमीत कमी 3-4 उत्पन्न घेऊ शकतो, म्हणजे आपला जो तळवटाची साईज असते, आपण जो तळवट शेतामध्ये झाकण्यासाठी किंवा यूज करतो त्याच प्रकारामध्ये विडमॅट आहे. याच्यामध्ये काय होतं, बाष्पीभवन खूप कमी प्रमाणात होतं. पॉलिथिन जरी आलं तरी जास्तीत जास्त 100 मायक्रॉनपर्यंत येतं, त्याच्यापेक्षा जास्तवर पॉलिथिन येत नाही. मग त्याच्यानंतरचा हा पर्याय आपल्याला शेतकऱ्यांसाठी उभा केलेला आहे की विडमॅट. विडमॅटमधून साधं गवत किंवा काँग्रेस जरी असला तर त्यातून वर येणं मुश्किल आहे त्याच्यासाठी. विडमॅट हा एक चांगला प्रकार आहे. आता माझं जे संशोधन चालू आहे पेरू, ICRचं सेंटर आहे, राष्ट्रीय जैविक ताणतणाव संस्था माळेगाव बारामती येते. आता माझे पेरूमध्ये 4 प्रकारचे मी प्रयोग करतो आहे, त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक म्हणजे विदाऊट मल्च एक करतो आहे मी, त्याच्यामध्ये शुगर केन ट्रॅशचा एक करतो आहे, पॉलिथिन मल्च 100 मायक्रॉनचा, त्याचबरोबर विडमॅट. मग या दृष्टीने मला संशोधन काय करायचं आहे की ह्या 4ही प्रकारामध्ये आपल्याला कुठल्या बेडवरती जास्तीत जास्त उत्पन्न घेता येईल, हा माझा त्याच्यामागचा हेतू आहे.
1: पेरू बागेला सिंचनासाठी कोणती पद्धत योग्य वाटते?
0: पेरूसाठी सर बोलायचं झालं तर ड्रीप इरिगेशनच हे चांगली पद्धत आहे, कारण त्याच्यामुळे काय रोग हे जास्त प्रमाणात हे होत नाहीत, पसरत नाहीत, आणि फ्लोटिंग वॉटर म्हणजे आपण पाटाने जे पाणी देतो त्याच्यामुळे रोगाचं प्रमाण वाढू शकतं. आजूबाजूच्या जे आपले शेजारी वगैरे आहेत त्यांच्या जे रोग पसरले आहेत ते कंटिन्युअस ओलाव्यामुळे आपल्या शेतात वाहून येण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यात ड्रीप इरिगेशनमध्ये काय होतं, मल्चिंग आणि ड्रीप इरिगेशन जर आपण वापरलं तर पाण्याचं बाष्पीभवन पण होत नाही आणि त्याचबरोबर पाणी कमी लागतं, हा एक त्याच्यामध्ये फायदा आहे. रोग पण कमी राहतात आणि तण जे आहे ते पण कमी राहतं.
1: तुषार बाराते सर, आता बाग म्हटलं, झाडं म्हटलं की रोगराई आली, मग या पेरू बागेच्या रोगाबद्दल काय सांगाल, कोणता रोग पडतो या बागेवर?
0: आता सामान्यतः आपल्या सारख्या भागामध्ये आर्द्रतेचं प्रमाण जास्त असतं, उन्हाळा असो किंवा हिवाळ्याच्या आपल्या एकदम शेवटी असो. तर ह्याच्यामध्ये काय होतं की आपल्याकडले शेतकरी प्रॉपर मल्चिंग प्रॅक्टिसेस असतील किंवा इतर कुठलेही नासके फळ असतील बागेमधले किंवा काय हे काढत नसल्यामुळे आपल्याकडे फ्रूट फ्लाय म्हणजे फळ फिक सडणे हा एक मुख्य प्रकार आपल्याकडे निदर्शनास आलेला आहे कुठल्याही फळांमध्ये. आपल्याकडे भागामध्ये पेरू असो किंवा त्याबरोबर आंबा असो चिकू असो याच्यामध्ये काय प्रॉपर आपल्याकडे जे फळ नासलं आहे किंवा फांदी नासली तुटली ते बागेच्या बाहेर टाकून देणं खूप महत्त्वाचं आहे आणि वेळोवेळी फवारणी पण घेणं महत्त्वाचं आहे.
1: सर, जेव्हा आपण बागेची जोपासना करू, या जोपासना करण्यामध्ये आपल्याला अनेक घटकांचा आधार घ्यावा लागणार आहे, त्याच्यामध्ये रासायनिक खतं आहेत, रासायनिक औषधं आहेत, याच्यामध्ये सेंद्रिय पद्धतीला किती वाव आहे?
0: हो सर, नक्कीच सेंद्रिय पद्धतीने आपल्याला फायदा होतो, फक्त त्याच्यामध्ये फरक काय राहतो की आपल्याला उत्पन्न

0: आताच्या शेतकऱ्यांना कसं आहे, पटापट उत्पन्न पाहिजे, कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न पाहिजे. आपण सेंद्रिय पद्धतीने चाललो तर आपल्याला उत्पन्नही भेटते, क्वालिटीही भेटते, फक्त थोडासा उशीर लागतो. दशपर्णी अर्क असेल, जीवामृत असेल, ह्या गोष्टी करण्यास थोडासा कालावधी लागतो, त्याला 3 ते 4 दिवस स्टोअर करावं लागतं. त्याचे रिझल्ट पण खूप छान येतात, पण तसे त्याचे साईड बॅक पण, म्हणजे साईड इफेक्ट पण काय आहे, ज्याच्यामध्ये आता मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे आपल्या फळपिकामध्ये ते फ्रूट फ्लाय होतं, हा प्रकार ह्या जीवामृत किंवा दशपर्णी अर्कमुळे होण्याची भीती जास्त असते. कारण सध्या जे आपलं आजूबाजूचं वातावरण आहे, सगळं कृत्रिमदृष्ट्या फवारणी खतं वगैरे चालू आहे, बरोबर. त्याचबरोबर आपण जर नैसर्गिकदृष्ट्या करायला गेलं तर बरोबर आहे की आपल्या फळपिकांवरती जास्त अटॅक होणार बाकीच्या बियांचा, म्हणजे इतरांची जी टॉलरन्स क्षमता जास्त आहे त्याप्रमाणे आपलं जे पीक आहे ते कमकुवत पडणार त्याच्यामध्ये.
1: तुषार भारते सर, कोणताही व्यक्ती जेव्हा एखादा व्यवसाय करतो तो त्याच्या अर्थार्जनासाठी करतो, त्याच्या कुटुंबासाठी करतो. आता शेतकरी बांधव जेव्हा पेरूची लागवड करतील, साहजिकच त्याच्यातून त्यांना अधिक उत्पादन मिळण्याची अपेक्षा असते. मुद्दा आहे की पेरूची बाग लावल्यानंतर त्याच्यापासून जे उत्पादन मिळणार आहे सध्या बाजारात, त्या फळाबद्दल आर्थिक शाश्वती काय सांगता येईल, परवडणार आहे?
0: हो नक्कीच. आता पेरूच्या बाबतीत तुम्ही विचारला हा चांगला प्रश्न. आता आंब्यापासून कसं आपण ज्यूससाठी वगैरे आंबे आपले जातात, तसंच पेरूमध्ये पण आपल्याला चांगला स्कोप आहे. पेरूमध्ये स्क्वॅच असेल किंवा जेली जॅम याच्यासाठीही आपला पेरू वापरला जातो, ज्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठ पण उपलब्ध आहे. आणि आपल्या लोकल बाजारपेठेमध्ये पेरूला पण रेड गोवा जे आपली जात आहे किंवा रेड गुजरात असेल, ह्या जातीला खूप चांगलं महत्त्व आलं. आणि त्याचबरोबर आपली फुले अमृत असेल, कारण त्याच्यामधला गोडवा TSS म्हणजे साखर क्षमता जी जास्त आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे ह्या जातीला जास्त महत्त्व असल्यामुळे बाजारपेठेत जास्त भाव भेटतो. आज जर आपण जवळपास बघितलं तर आपल्या जवळपास पण कधीही मार्केटमध्ये गेलं तरी 70 ते 100 दरामध्येच पेरू पर किलो भेटतात, जे की पहिला भाव एवढा नव्हता पेरूला. आता पेरूबद्दल सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण जास्त आहे. कुठलाही आजारी व्यक्ती असेल तर पेरूमध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे त्याच्यामध्ये आजारामध्ये चांगली क्षमता आहे पेरूमध्ये, की बाबा लवकरात लवकर तंदुरुस्त होण्यासाठी किंवा काय. त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडेंटचं प्रमाण जास्त आहे, त्याच्यामुळे पेरू हे म्हणजे एक इकॉनॉमिकली चांगलं फळ आहे जे की शेतकऱ्यांना आर्थिक चालना मिळवून देणार आहे. पेरूबद्दल दुसरी गोष्ट जर सांगायची झाली तर खाणाऱ्याला परवडणार आहे आणि चवीसाठी अतिशय उत्कृष्ट आहे, जे की कुठल्याही आपल्या लोकल मार्केटमध्ये असेल किंवा शहरी भागामध्ये असेल इझिली अवेलेबल होतं ते आपल्याला.
1: बाजारात जेव्हा पेरू विकायला येतो तेव्हा त्याच्यावर एक पांढरी जाळी असते, आणि ही जाळी बसवणं मला वाटतं जिकरीचं काम आहे, कष्टाचं काम आहे.
0: आता पेरूमध्ये फोम लावणं एक चांगली गोष्ट आहे, ज्याच्यामुळे काय होतं की जे अटॅक वगैरे आहेत, फ्रूटचे अटॅक असतील, इन्सेक्टचे अटॅक असतील, ते आपण कमी करू शकतो त्याच्याद्वारे. पण आपण जर फील्ड सुपरविजन ठेवलं आणि योग्य वेळी फवारणी घेतली तर आपल्याला फोमची अशी काही आवश्यकता भासत नाही, जर एक दुसऱ्या दृष्टीने जर आपल्याला विचार करायचा बोलला तर. म्हणजे फोम लावणं हे कष्ट काम आहे, त्याचबरोबर डेली सुपरविजन जर फील्डवरती ठेवलं, आपल्या फील्डवरती कुठला इन्सेक्ट अटॅक करतोय, कुठल्या नवीन रोग यायला ट्राय करतोय, हे जर आपण वेळोवेळी करलं आणि त्याच त्यावेळी जर आपण त्याच्यावर फवारणी किंवा ड्रिप थ्रू काही खतं सोडणे असतील हे जर केलं तर आपल्याला त्याला अशी काही गरज पडत नाही फोम लावाच किंवा काय.
1: तुषार भारते सर, जेव्हा आपण पेरूच्या रोपाची लागवड करू, ती लागवड केल्यानंतर फळधारणा किती दिवसांनी व्हायला हवी, घ्यायला हवी?
0: प्रश्न तुमचा बरोबर आहे आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनेही खूप अत्यंत उपयुक्त प्रश्न आहे, की बाबा लागवडीसाठी जर पेरू आपण घ्यायचा म्हणलं तर उत्पन्न आपल्याला किती दिवसात मिळणार. तर पेरूचं आपण सायंटिफिकली जर वे बाय वे जर म्हणजे कमी खर्चामध्ये घ्यायचं असेल तर कमीत कमी 3 वर्ष लागतात पहिलं फळ घेण्यासाठी. पण आपण खतांचा वापर करून, जसं की 19-19 असेल वाढीसाठी, युरिया असेल, ह्याचा जर वापर केला तर आपण कमीत कमी 1 वर्षाच्या आत पण त्याला फळे घेऊ शकतो.
1: याच्यामध्ये आम्ही जे नेहमी नाव ऐकतो तैवान पेरू, तो तैवान पेरू किंवा तुम्ही सांगता ती व्हरायटी, याच्यात काही फरक आहे की सेम आहे, त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या.
0: तैवान पेरूमध्ये सर काय होतं, मोठी साईज असते आणि त्याच्यामध्ये पिंक आणि रेड कलर असतो बऱ्यापैकी. पिंक तैवान झालं, सरदार झालं, L49 ही एक व्हरायटी, गुजरात रेड, ह्या तिन्ही व्हरायटी एकाच जातीमधल्या आहेत. फरक याच्यामध्ये काय आहे की गुजरात रेड व्हरायटी जी जात आहे ह्याचं जे वजन आहे एका पेरूचं ते 700 ते 800 ग्रामपर्यंत आहे, आणि पिंक तैवान जे तुम्ही म्हणताय त्याचं वजन 250 ते 300 ग्रामपर्यंत बसतं. म्हणजे गुजरात रेड ही जी व्हरायटी आहे ती इकॉनॉमिकली खूप स्ट्रॉंग आहे, ती लोकल व्हरायटी आहे, शेतकऱ्यांनी डेव्हलप केलेली व्हरायटी गुजरातच्या.
1: तुषार भारते सर, जेव्हा कोणत्याही झाडाला वनस्पतीला फळं लागतात तेव्हा फळगळ ही निश्चित समजली जाते, आणि तुम्ही तर आत्ता पेरूच्या वजनाबद्दल बोलत आहात, ते वजन खूप जास्त आहे. मग फळगळ होण्याचा जो धोका जाणवतो

0: किंवा असू शकतो का धोका तसा, त्याबद्दल काय सांगाल?
1: आता आपण सुरुवातीला बोलण्याप्रमाणे प्रत्येक झाडामध्ये आपण ट्रेनिंग करतो, बरोबर? ट्रेनिंग करते वेळीच आपल्याला प्रत्येक झाड हे सुतोळीच्या सहाय्याने आपल्याला बांधणं तितकंच महत्त्वाचं आहे, आणि त्याची जी रेझिस्टन्स कॅपॅसिटी, त्याच्यासाठी आपलं खत, अन्नद्रव्ये प्रॉपर प्रमाणात देणं तितकंच महत्त्वाचं आहे त्याच्यासोबतच. आणि प्रत्येक झाड आता एवढा मोठा पेरू असल्यामुळे प्रत्येक झाडालाही बांधणी येतेच, मोठं झाड असल्यामुळे.
0: साधारणतः फळबागांची लागवड केल्यानंतर त्याच्यामध्ये अंतर खूप जास्त असतं दोन रोपांच्या मधील, दोन झाडांच्या मधील, आणि अनेक फळबागांच्या मध्ये आंतरपीक घेतलं जातं. तसं आंतरपीक पेरूच्या बागेत घेता येऊ शकतं?
1: याच्यामध्ये आंतरपीक आपल्याला म्हणजे तसं कंटिन्युअसली घेता येऊ शकतं, कारण की आपण जर कटिंग प्रॉपर प्रमाणात करतो तर आपल्याला तेवढा त्याचा गर आपण वाढू देणार नाही, त्याच्यामुळे मध्ये चांगली जागा राहते. त्याच्यामुळे प्रॉपर शेपमध्ये आपण जे झाड आहे ते मेंटेन करतो, त्याच्यामुळे आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण त्याच्यामध्ये आंतरपीक घेऊ शकतो. आणि मुळ्यांचं पण प्रमाण ड्रीप इरिगेशन असल्यामुळे लांब लांबपर्यंत जास्त काही मुळ्या जात नाही, तिथंच मुळ्या असतात, त्याच्यामुळे मुळ्यांची पण काही अडचण आपल्याला येत नाही त्याच्यामध्ये मुख्यतः. पण शक्यतो आंतरपीक पेरूमध्ये घेणं टाळावं, कारण की रोगाचं प्रमाण वाढतं इतर पिकांमुळे पेरूमध्ये. आणि मुख्यतः आपल्या धाराशिवसारख्या भागामध्ये ह्युमिडिटी जास्त असल्यामुळे इतर पिकांचा त्याच्यामध्ये समावेश करणं चुकीचं आहे पेरूमध्ये. जर दुसऱ्या पेरूच्या झाडाला जर आर्द्रता वाढली इतर पिकांची आंतरपीक घेताना, तर पेरूला डॅमेज होऊ शकते, इतर रोगाचा धोका निर्माण होऊ शकतो.
0: तुषार भारते सर, फळं हे नश्वर असतात, साधारणतः तोडणीनंतर काही दिवसांनी ते खराब व्हायला सुरू होतात. पेरू हा किती दिवस टिकू शकतो तोडणी केल्यानंतर?
1: बरोबर, चांगला प्रश्न आहे सर. तोडणीनंतर पेरू कमीत कमी आपण 10 ते 15 दिवसापर्यंत टिकवू शकतो. म्हणजे जर एकदम असा नॉर्मल पेरू असेल, पिवळा पडला नसेल, जरा हिरोडपणा असेल, तर 10 ते 15 दिवसापर्यंत आपण टिकवू शकतो. आपल्या लगतच्या भागामध्ये किंवा धाराशिव जिल्ह्यामध्ये कूल प्रिझर्वेटिव्ज आहेत आपल्या, त्याच्यामध्ये कोल्ड स्टोरेजमध्ये आपण पेरू ठेवून एक्सपोर्ट इम्पोर्टसाठी असेल किंवा इतर बाजारपेठेसाठी आपण तो वापरू शकतो. आणि ज्या पेरूमध्ये TSA जास्त असतो तो जरा कमी कालावधीसाठी टिकतो पेरू, म्हणजे गोडवा जो असतो तो पेरूमध्ये तो कमी कालावधीसाठी टिकतो. आणि ज्या पेरूमध्ये गोडवा थोडासा कमी आहे तो जास्त टिकतो, आणि जास्त गोडवा आहे तो कमी टिकतो. हा असा पेरूंमधील थोडासा फरक.
0: सर, कोणत्याही बागेमध्ये छाटणीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, या छाटणीबद्दल काय सांगाल?
1: आता पेरूची लागवड केल्यापासून, आता समजा आपण मृग बहार घेतला, म्हणजे आपण जून जुलैला समजा लागवड केली पेरूची, तर कमीत कमी 1-3 महिन्यामध्ये आपल्याला पेरूची छाटणी करणे गरजेचे आहे. कारण की आपण ज्यावेळेस सुरुवातीला पेरूचं झाड लावतो ते सिंगल स्टेममध्ये असतं, एका शेपमध्ये वाढत असतं, त्याच्यामुळे त्याचा शेंडा सुरुवातीपासून आपल्याला छाटायला चालू करायला लागतो. युरियाचे डोसेज असतील, त्याच्यानंतर 19-19 असेल, हे दिल्यानंतर तो जो आपण छाटलेला भाग आहे याच्यानंतर तो फुटायला चालू होतो भाग. आणि वेळोवेळी छाटणी खूप गरजेची आहे पेरूमध्ये, जर आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न जर घ्यायचं असेल तर. जेवढी जास्त छाटणी करताल तेवढ्या जास्त फांद्या येतील, जेवढ्या जास्त फांद्या असतील ॲक्च्युली तेवढं उत्पन्न आपलं जास्त वाढणारच आहे.
0: आणि फळांच्या तोडणीबद्दल काय सांगाल?
1: तोडणी करताना काळजी काय घ्यायची, संध्याकाळच्या टायमिंगला मुख्यतः तोडणी करावी. दिवसभर उन्हामध्ये फळ असतं, त्याच्यामुळे त्याला डॅमेज होण्याच्या शक्यता खूप जास्त असतात. एकतर सकाळी किंवा संध्याकाळी तोडणी घ्यावी. आणि तोडणी करताना कधीही आपण जे आपले हँडग्लोव्ज असतात त्याचा वापर करावा, कारण ह्युमन टचमध्ये काही गोष्टी आल्यामुळे त्या गोष्टी नाशवंत होऊ शकतात. आणि शक्यतो नाईफ किंवा कात्रीचा आपण वापर करावा त्याच्यामध्ये तोडताना, म्हणजे कसं फळाला काही डॅमेज वगैरे होणार नाही त्याच्यामध्ये.
0: जर एखाद्या शेतकरी बांधवाला सुरुवातीपासूनच हा ध्यास असेल की आपल्या पेरूबागेत उत्पादित झालेला पेरू हा आपल्याला बाहेर देशात निर्यात करायचा आहे, एक्सपोर्ट करायचा आहे, तर काय सांगाल?
1: हो नक्कीच, त्याच्यामध्ये TSA प्रमाण असेल किंवा त्यातलं आपला जो बाहेरील मऊपणा आहे आपल्या पेरूचा याचे थोडेसे निकष त्यांनी एक्सपोर्ट इम्पोर्टवाल्यांनी ठेवले आहेत, कारण त्यांना स्टोरेजमध्ये पेरू हा जास्त काळासाठी लागतो, त्याच्यामुळे त्यांनी जास्त वेळासाठी जो म्हणजे ज्याच्यामध्ये कमी गोडवा असेल तो पेरू त्यांना लागतो. कालांतराने जास्त वेळ राहिल्यामुळे त्याच्यामध्ये फरक पडतोच, पेरूमध्ये टिकतो जास्त वेळ.
0: बारा सर, आता मुलाखतीच्या शेवटी आपल्या शेतकरी बंधू भगिनींना आपण हे सांगूया की पेरू बाग लागवड केल्यानंतर त्यांच्या आयुष्यात सकारात्मक काय बदल होऊ शकतात, थोडक्यात किती परवडू शकते?
1: जर आपण द्राक्षे असतील किंवा ड्रॅगन फ्रूट असेल किंवा इतर कुठलेही फळपिकं असतील त्या प्रमाणात आपल्याला पेरू कधीही परवडणार आहे आर्थिकदृष्ट्या, कारण की आपल्याकडे द्राक्षाला वगैरे कसा सपोर्ट वगैरे असतो प्रत्येक गोष्टीचा, तसा पेरूला आपल्याला जास्त सपोर्टची गरज नाही. जर

0: मधलं स्टेम जे असतं आपलं झाडाचा बुंधा, तो जर पूर्णपणे चांगला वाढला आणि तो जर मजबूत झाला तर झाडाला एवढं काही इकॉनॉमिकली बांधण्याची वगैरे गरज पडत नाही. पण आता जसं की माझ्या संशोधनामध्ये ईस्ट पेलियर ट्रेनिंग सिस्टीम असेल, व्हाईट रिलीज ट्रेनिंग सिस्टीम असतील, त्याच्यामध्ये पेरूला बांधण्याची गरज पडते. कारण की व्हाईट रिलीज ट्रेनिंग सिस्टीममध्ये आपण भिंतीच्या सहाय्याला आपण पेरू कसा वाढवतो त्याप्रमाणे आपण पेरू त्याच्यामध्ये वाढवत आहेत. आणि व्हाईट रिलीजमध्येही सेम आपण द्राक्षे कसे वाढवतो त्या पद्धतीमध्ये आपण वाढवत आहोत.
1: धन्यवाद तुषार बाराते सर, आज आपण आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या कृषी कार्यक्रमात सहभागी झालात आणि पेरू लागवड तंत्रज्ञान तसंच व्यवस्थापन याविषयी माहिती दिलीत. दिलेल्या माहितीबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं, आकाशवाणीच्या वतीनं आणि आपल्या शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं मी आपला आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद सर.
1: मंडळी, घरेश्वर या कार्यक्रमात आत्ता तुम्ही ऐकलीत पेरू लागवड तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन याविषयी डॉक्टर शरदचंद्र पवार उद्यानविद्या महाविद्यालय बारामती येथील उद्यानविद्या विभागातील फळविज्ञान या शाखेचे पदव्युत्तर विभागातील विद्यार्थी तुषार बाराते यांची दौलत निपाणेकर यांनी घेतलेली मुलाखत.
2: घरशिवार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात FM बँडच्या 101.3 MHz वरील आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: आणि मंडळी, आता आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम तुम्ही जगभरात कोठेही लाईव्ह ऐकू शकता. त्यासाठी डाउनलोड करा प्रसार भारतीचं अधिकृत मोबाईल रेडिओ ॲप न्यूज ऑन AIR. या न्यूज ऑन AIR ॲपच्या माध्यमातून तुम्ही केवळ आकाशवाणी धाराशिव केंद्राचेच नव्हे तर भारत सरकारच्या प्रसार भारती अंतर्गत येणाऱ्या देशभरातील विविध भाषांमधील आकाशवाणी केंद्रांचे लाईव्ह कार्यक्रम ऐकू शकता अगदी जगभरात कोठेही. तेव्हा डाउनलोड करा प्रसार भारतीचं अधिकृत मोबाईल रेडिओ ॲप न्यूज ऑन AIR. मंडळी, आता घरेश्वर कार्यक्रमात यानंतर आहे आरोग्य सल्ला हे सदर. यामध्ये आज आपण ऐकूया रक्ताची कमतरता आणि त्याचे दुष्परिणाम याविषयी धाराशिव येथील स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर रेखा टिके यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग चौथा. मॅडम, आपलं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार.
3: नमस्कार.
1: मॅडम, पालकांकडून पुढच्या पिढीकडे, पहिल्या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अॅनिमिया जातो का? अनुवंशिकता याच्यात आहे का?
3: हो, आहे. याच्यामध्ये रक्तशयाचे आपल्याकडे काही प्रकार आहेत, जसे की सिकल सेल अॅनिमिया आहे, थॅलेसेमिया आहे, कंजनायटल परनिशियस अॅनिमिया म्हणतो आपण, थ्रोम्बोटिक थ्रोम्बोसायटोपेनिक परप्युरा म्हणतो. हे काही अॅनिमियाचे प्रकार आहेत जे की अनुवंशिकता म्हणजे आई वडिलांकडनं मुलाकडे ते जातात.
1: यातल्या थॅलेसेमिया आजाराबद्दल आपण खूप काही ऐकलेलं आहे आणि त्याचे रुग्ण जास्तीचे आहेत, तर या थॅलेसेमिया आजाराबद्दल थोडंसं सविस्तर काय सांगता येईल तुम्हाला? कशी काळजी घ्यावी लोकांनी?
3: थॅलेसेमिया म्हणजे काय असतं की जे आपल्या रक्तामधले घटक आहेत, रक्तद्रव्य ज्याला की आपण हिमोग्लोबिन म्हणतो, त्याच्यामध्ये दोन चैन असतात, एक अल्फा आणि बीटा चैन असतात. त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर हा थॅलेसेमिया नावाचा रक्तक्षय होतो आपल्याला. तर याच्यामध्ये काय असतं की आपण जेव्हा बऱ्याच वेळा बघतो की लग्न करताना लोक लग्न पत्रिका जुळवतात, है ना, तर बघतात की बाबा किती गुण जुळले किंवा किती नाही. तर मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा त्यांनी ह्या रक्ताच्या काही तपासण्या करून घेणं ते खूप गरजेचं आहे. कारण आता थॅलेसिमियामध्ये प्रकार आहेत, थॅलेसिमिया मेजर, थॅलेसिमिया मायनर. थॅलेसिमिया मेजरचे जे पेशंट्स असतात त्यांना तर ब्लड ट्रान्सफ्युजनच द्यावं लागतं, ते खूप रिस्कवर असतात, ते रिस्की पेशंट असतात. पण जे थॅलेसिमिया मायनरवाले पेशंट्स असतात तर त्याच्यामध्ये काय की समजा एखाद्या जर आपण लग्न करताना नवरा आणि नवरी दोघांमध्ये जर थॅलेसेमिया मायनर असेल, या नवरी पण थॅलेसेमिया मायनर आणि नवरा पण थॅलेसेमिया मायनर असेल, तर त्यांचं जे होणारं बेबी आहे ते थॅलेसेमिया मेजर असू शकतं. त्याच्यामुळे जर आपण ह्या टेस्ट करून घेतल्या तर आपण पुढचे धोके बऱ्याच प्रमाणात टाळू शकतो.
1: मॅडम, आता हा थॅलेसेमिया आजार जसं सांगितलात, हा एक खूप पसरलेला जुना आजार आहे. व्यक्तीला काही जुनाट आजार पण असतात जे अनेक वर्षापासून त्याच्या शरीरामध्ये ठाण मांडून बसलेले आहेत. रक्तदाब, ब्लड प्रेशर आहे किंवा मधुमेह सारखे आजार जे चिकटले की चिकटले, तर अशा काही जुनाट आजारामुळे अॅनिमिया बळावू शकतो का?
3: हो, नक्कीच. इंडियन फिमेल्समध्ये, भारतीय स्त्रियांमध्ये सांधेदुखीचा, संधिवाताचा खूप त्रास असतो,
1: गुडघेदुखी.
3: हा, आणि तो त्या एवढं सिरियसली घेत नाहीत. तर त्याच्यामध्ये त्याला आपण म्हणतो रुमॅटॉइड अर्थरायटिस. हा जर आजार तुमच्या शरीरामध्ये खूप दिवस जर असेल तर त्याच्यामुळे सुद्धा रक्तक्षय होतो. नंतर क्रोन्स डिसीज म्हणून एक असतो जो की आतड्यांचा आजार असतो. त्याच्यामध्ये पण आतड्यांचा आजार जर कायम खूप दिवस जर अंगावर, पोट दुखणं, उलटी होणं, अन्नपचन न होणं, या गोष्टी, हा अपचन, ह्या गोष्टींमुळे पण

0: रक्तक्षय होऊ शकतो. तसेच एच आय व्हीचं इन्फेक्शन आहे, हिपॅटायटिस बी, काविळ आहे, ट्युबरक्युलॉसिस, टीबी आहे. ही जर जुनाट आजार बऱ्याच दिवसापासून जर आपल्या शरीरात राहिली तर त्याच्यामुळे सुद्धा अनिमिया होतो.
1: मंडळी घरेश्वर कार्यक्रमातील आरोग्य सल्ला या सत्रात आत्ता तुम्ही ऐकत होता. रक्ताची कमतरता आणि त्याचे दुष्परिणाम याविषयी धाराशिव येथील स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ

0: आणि प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर रेखा टिके यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग चौथा। आता घरश्वार कार्यक्रमात आपण जाणून घेऊया धाराशिव जिल्ह्याचा उद्या मंगळवार दिनांक 14 जुलै रोजीचा हवामान अंदाज। हा हवामान अंदाज आपल्याला प्राप्त झाला आहे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून। त्यांनी पाठविलेल्या हवामान अंदाजानुसार उद्या धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अत्यंत तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे। सोबतच ते असं कळवतात की उद्या धाराशिव जिल्ह्याचं कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस राहू शकतं। याशिवाय त्यांनी असाही अंदाज व्यक्त केला आहे की उद्या आकाशाची स्थिती ढगाळ राहून सकाळची सापेक्ष आर्द्रता 78% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 63% असू शकते आणि उद्या वारा पश्चिम दिशेने ताशी 22 किलोमीटर वेगाने वाहू शकतो असा देखील अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे। तर मंडळी, हा आहे धाराशिव जिल्ह्यासाठी प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांनी पाठवलेला धाराशिव जिल्ह्याचा उद्या मंगळवार दिनांक 14 जुलै 2026 हवामान अंदाज। बरे तर मंडळी, याबरोबरच आजचा घरशिवार हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत। पुन्हा भेटूया पुढच्या घरशिवार कार्यक्रमात। तोपर्यंत मी दौलत निपाणीकर आता आपली रजा घेतोय। नमस्कार
1: श्रोते हो, घरशिवार हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार। हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून। श्रोतेहो, आमच्या उद्याच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन। उद्या मंगळवार दिनांक 14 जुलै 2026 रोजी सायंकाळी 7:30 किसानवाणी या प्रायोजित कृषी कार्यक्रमात आपण ऐकू शकाल महाराष्ट्र शासनाच्या जिजामाता कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित धाराशिव येथील प्रयोगशील महिला शेतकरी प्रतिभा रामराव काळे यांची आंबा फळबाग लागवड आणि यशस्वी व्यवस्थापन याविषयी पल्लवी निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत। या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार। ऐकायला विसरू नका उद्या सायंकाळी 7:30 प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी या कार्यक्रमात। आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत। रात्रीचे 8 वाजले आहेत।

0: चांदला बॅटरी सेंटरचा आशा ढमसेल.
1: तसे सोलापुरात साड्यांचा सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चांदला बॅटरी सेंटरचा एकच आशा ढमसेल. 1 जुलै पासून चांदला बॅटरी सेंटर सोलापूर.
2: धारासूर मर्दिनी नागरी सहकारी पतसंस्था समर्थनगर धाराशिव.
3: आपल्या स्वप्नांना परिपूर्णतेकडे नेणारी धाराशिव शहरातील सर्वात जुनी पतसंस्था.
2: पतसंस्था क्षेत्रातलं विश्वासार्ह नाव म्हणजे धारासूर मर्दिनी नागरी पतसंस्था.
3: दाम दुप्पट ठेव, मुदत ठेवीवर आकर्षक व्याज देणारी विश्वसनीय पतसंस्था.
2: तात्काळ सोने तारण कर्ज फक्त 9% व्याज दरानं, नियम व अटी लागू.
3: तसंच वाहन तारण कर्ज वार्षिक 12% व्याज दरानं. चला तर मग आजच आपल्या धारासूर मर्दिनी नागरी पतसंस्थेला भेट देऊया. संपर्क 024 72 40 39.
4: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमा साठी प्रवेश सुरू.
5: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल.
4: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त. व्हीव्हीपी पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर.
5: संपर्क 83 798 64 555.
6: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या 1000 व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड. त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय. आजच या श्री दूध सारीज साठी गल्ली सोलापूर.

आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. रात्रीचे 8:05 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

सरकारला, तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा, होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, गेल्या तिमाहीत भारताची 232 अब्ज अमेरिकी डॉलर्सची निर्यात आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला, तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं. दरम्यान या प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींची न्यायालयीन कोठडी 14 दिवस वाढवायचा निर्णय अयोध्येतल्या एका न्यायालयानं आज दिला. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु विद्यार्थी नसल्यामुळे बंद असलेल्या महाराष्ट्रातल्या 6 वसतिगृहांना गेली 4 वर्ष 1.5 कोटी रुपयांहून अधिक सरकारी अनुदान मिळाल्याचं कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांच्या अहवालात म्हटलं आहे. यातली 4 वसतिगृह जालना जिल्ह्यात असून 1 लातूर आणि 1 बुलढाणा जिल्ह्यातलं आहे. इतर वसतिगृहांची परिस्थितीही वाईट असून विद्यार्थ्यांना प्राथमिक सोयी सुविधाही मिळत नसल्याची माहिती अहवालात दिली आहे. स्पर्धा परीक्षांमधल्या कथित गैरव्यवहारांविरोधात दिल्लीत JNU आणि जंतर मंतर परिसरात कॉकरोच जनता पार्टी

आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर पाठिंबा दिला. कोणत्याही राजकीय झेंड्याविना राजकीय मतभेद दूर सारून सर्वच राजकीय पक्षांनी तसंच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं. येत्या 20 जुलै रोजी आंदोलकांच्या संसद मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आपला पक्ष महाराष्ट्रातही आंदोलन करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकनं धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4 वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून पंढरीच्या वारीमध्ये संपूर्ण सुरक्षितता आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणांना दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीवर नियंत्रण मिळवल्याचा दावा करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कडक इशारा इराणला दिला आहे. इराणनं शस्त्रसंधींचं उल्लंघन केल्याचा आरोप ट्रम्प यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. अमेरिकेनं काल इराणवर हल्ले केले त्यात इराणचं मोठं नुकसान झाल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एप्रिल ते जून या तिमाहीत भारतानं 232 अब्ज अमेरिकी डॉलर्सची निर्यात केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या निर्यातीच्या तुलनेत यावेळची निर्यात 11.37% वाढली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. यावर्षीच्या जून महिन्यातली वस्तू आणि सेवांची एकत्रित निर्यात 88.76 अब्ज इतकी असून ती गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या जून महिन्यात 26% जास्त वाढली आहे. जून महिन्यातल्या निर्यातीत मोठा वाटा रत्न आणि आभूषणं, अभियांत्रिकी वस्तू, सेंद्रिय आणि कृत्रिम रसायनं, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि तांदूळ यांचा होता. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय मिळवला. विजयासाठी भारतानं दिलेल्या 457 धावांच्या आव्हानापुढे यजमान इंग्लंडचा दुसरा डाव आज चौथ्या दिवशीच 186 धावात आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 बळी घेतले तर सायली सातघरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारतानं पहिल्या डावात 285 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडचा पहिला डाव 170 धावात गुंडाळला होता. त्यात गोलंदाज क्रांती गौडन 5 बळी घेतले. काल 7 बाद 341 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केल्यामुळे भारताची सामन्यातली एकूण आघाडी 456 झाली होती. यात यष्टीरक्षक फलंदाज यस्तिका भाटियाच्या 113 धावांचा मोलाचा वाटा होता. यस्तिका ही लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला ठरली. सुप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट अभिनेते सॅम नील यांचं आज ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. ज्युरासिक पार्क, द पियानो अशा चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी ते ओळखले जात होते. 2023 मध्ये त्यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर ते कर्करोगमुक्त झाले होते. मात्र अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्यांचं निधन झालं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम इन्क्युबेशन फाउंडेशनमधले बिलियन कार्बन या स्टार्टअपच्या संस्थापक अंकिता विजयवर्गीय

0: ये यांना जागतिक स्तरावरचा प्रतिष्ठेचा बेअर फाउंडेशनचा यंदाचा महिला उद्योजक पुरस्कार जाहीर झाला आहे. बिलियन कार्बन हे हवामान बदल, सेंद्रिय कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणारे अग्रगण्य भारतीय क्लायमेट टेक स्टार्टअप आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेल्या आठवड्याच्या शेवटी अमेरिका आणि इराणनं एकमेकांवर पुन्हा हल्ले सुरू केले. या पार्श्वभूमीवर ऊर्जा पुरवठ्याबाबतची चिंता वाढल्यानं आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा दर 3.4% वाढून प्रतिबॅरल 78.59 अमेरिकन डॉलरवर पोहोचला होता. तर वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट कच्च्या तेलाचे दर 3.5% वाढीसह प्रतिबॅरल 73.89 अमेरिकन डॉलर्सवर पोहोचला आहे. किरकोळ चलन फुगवट्याच्या दरानं जून महिन्यात रिझर्व्ह बँकेचं उद्दिष्ट ओलांडलं असून तो 4.38% पोहोचला आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीत ही माहिती दिली आहे. मे महिन्यातल्या 3.93% तुलनेत जूनमध्ये महागाईत वाढ झाली आहे. ग्रामीण भागात महागाईचा दर 4.74%, तर शहरी भागात महागाईचा दर 3.92% इतका आहे. टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणात भिवंडी न्यायालयानं आज आणखी 2 आरोपींना 24 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणातले सर्व 12 आरोपी आता न्यायालयीन कोठडीत असून टीईटी पेपर फुटीत सामील असलेले इतर संभाव्य आरोपी संपूर्ण जाड आणि कटाचा पोलीस तपास करत आहेत. उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहर प्रकरण उघडकीस आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून इथून चौकशीसाठी ताब्यात घेतलं. बद्रीनाथ मंदिरात 2 जुलै रोजी दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अयोध्या मंदिर दान अपहर प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. गेल्या तिमाहीत भारताची 232 अब्ज अमेरिकी डॉलर्सची निर्यात. आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसारभारती न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. तत्पूर्वी ऐकूया काही जाहिरात संदेश.
2: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
3: चांदला बॅटरी सेंटरचा आशा ढमसेल.
4: तसेच सोलापुरात साड्यांचे सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चांदला बॅटरी सेंटरचा एकच आशा ढमसेल 1 जुलै पासून. चांदला बॅटरी सेंटर सोलापूर.
5: दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
6: अरे ऐकलं का, भारताच्या नंबर 1 SUV ने 1,00,000 हॅपी कस्टमर्सचा टप्पा पूर्ण केलाय.
7: वाह क्या बात है, 1,00,000 नेक्सॉन्स, जबरदस्त.
6: आणि या आनंदामुळे टाटा मोटर्स करत आहे धमाकेदार सेलिब्रेशन. टाटा नेक्सॉन खरेदी करा, तुमचे लकी स्क्रॅच कार्ड स्क्रॅच करा आणि

0: का एक ब्रँड न्यू टाटा नेक्सॉन किंवा एक हार्ली डेव्हिडसन बाइक
1: अटी लागू.
2: बुकिंगसाठी विजिट पद्मजा मोटर्स नांदेड रोड कोळपा लातूर आणि सोलापूर धुळे हायवे MIDC धाराशिव.
3: माननीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांच्या प्रेरणेतून आणि माननीय ऋतुराज सावंत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली JSPM पुणे संचलित BIT बार्शी इथे
2: BTech आणि पॉलिटेक्निकच्या CSC सिव्हिल मेकॅनिकल ENTC तसेच BCA साठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
3: अद्ययावत लॅब, स्वतंत्र हॉस्टेल, बस सुविधा, संपूर्ण ग्रीन कॅम्पस 25-26 मध्ये रेकॉर्ड ब्रेक प्लेसमेंट.
2: संपर्क 16 वर्षांपासून बेटर एज्युकेशन बेस्ट प्लेसमेंट देणारे JSPM चे भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ताड संगाणे रोड बार्शी. मोबाईल 90 490 76 781.
4: श्रोते हो, लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकूया रुक्मिणीबाई साहेबराव शिंदे यांनी गायलेल्या जात्यावरच्या ओव्या. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.
5: श्रोते हो, प्रसारित करत आहोत रुक्मिणीबाई साहेबराव शिंदे यांनी गायलेल्या जात्यावरच्या ओव्या. निवेदन आहे आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.
6: सुंदर ते ध्यान मोठे मोठे कान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान. हळद नको कुंकू नको गुलालाचा मान, हळद नको कुंकू नको गुलालाचा मान. सुंदर ते ध्यान मोठे मोठे कान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान. फुलं

मान सुंदर ते ध्यान मोठे मोठे कान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान सुंदर ते ध्यान मोठे मोठे कान पार्वतीचा गणपती

टेकान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान, सुंदर ते ध्यान मोठे मोठे कान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान. गाडी नको घोडी नको उंदराचा मान, गाडी नको घोडी नको उंदराचा मान, गाडी नको घोडी नको उंदराचा मान, गाडी नको घोडी नको उंदराचा मान. सुंदर ते ध्यान मोठे मोठे कान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान, सुंदर ते ध्यान मोठे मोठे कान पार्वतीचा ग

والا ہم سفر ہم راز ہوں تا قیامت

0: FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसाराभारती न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहोत आकाशवाणी धाराशिव केंद्राची प्रसारण सेवा. श्रोते हो, रात्रीचे 10 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम. श्रोते हो, फोनद्वारे श्रोत्यांशी संवाद साधला आहे सुवर्णमाला कांबळे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. नमस्कार श्रोते हो, हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मी सुवर्णमाला कांबळे. कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य केलं आहे प्रमोद साळुंके आणि जीवन क्षीरसागर यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. हॅलो आपकी पसंद.
1: गोपाळ नाथकर बोलत आहे.
0: कुठून बोलताय आपण?
1: साडेगाव तालुका जिल्हा परभणी.
0: गावाचं नावच साडेगाव आहे का?
1: हा साडेगाव नाव आहे.
0: अच्छा, कसं काय पडलं बरं गावाचं नाव हे?
1: काय माहित आहे, पहिल्यापासून नावच आहे साडेगाव.
0: बर,
1: पहिल्यांदा फोन लागला कार्यक्रमात.
0: पहिल्यांदाच फोन लागलाय हे आपल्या शब्दातून दिसते आम्हाला. बोला ना, काय करत असता आपण?
1: शेती करतो.
0: बर, झाली पेरणी वगैरे?
1: हो हो, पेरणी झाली, हळद कापूस लावलेला आहे.
0: किती एकर पेरलात मग?
1: 5 एकर आहे, 2 एकर हळद आहे आणि 3 एकर कापूस आहे.
0: ठीक आहे. आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कुठले कार्यक्रम आपल्याला आवडतात जास्त?
1: किसान वाणी आणि भक्ती गीत सकाळचे ऐकतो बातम्या.
0: बर, कधीपासून ऐकताय रेडिओ आपण?
1: रेडिओ 2005 पासून.
0: अच्छा,
1: रेडिओवर अँटिना वरी केला तर कधी कधी ऐकू येत होता, आता मोबाईल ऍप वर चांगलं प्रसारण ऐकते.
0: बरोबर आहे.
1: हा, पहिले नाही ऐकू येत कुठं कुठं ते चालायचं चॅनल.
0: म्हणजे आता जवळपास 21 वर्ष झालं रेडिओ ऐकताय आपण.
1: हो हो.
0: मग कार्यक्रमात कुठला बदल तुम्हाला जाणवला किंवा आणखीन कार्यक्रमाविषयी काय सांगाल मग आपण?
1: कार्यक्रम आता छान आहेत, पहिल्यापेक्षा आता चांगले कार्यक्रम आहेत. फक्त वेळ जास्त पाहिजे, जास्त विविध कार्यक्रम येतात ना, त्याच्यानंतर आपले कार्यक्रम वाढवायला पाहिजे थोडे.
0: ठीक. आणखीन आजच्या हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात कुठलं गीत आज आपण निवडून आणलेलं आहे ऐकण्यासाठी?
1: इम्तिहान मधलं.
0: गाण्याचे बोल
1: इस तरह आशे की का असर छोड़ जाऊंगा.
0: ऐकूयात आपल्या पसंतीचं इम्तिहान या चित्रपटातील हे गीत. फोन केला, धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.

0: हेलो, आपकी पसंद।
1: नमस्ते मैडम, आप स्वतः गणेश लक्ष्मण उकरंडे।
0: नमस्कार, बोला।
1: हाँ, मैं धाराशिव न बोलतो, मैं आंधा है।
0: ठीक है,
1: आपलं नाव सुवर्णमाला का है मॅडम का?
0: कसं काय ओळखलं?
1: हो, मी तुम्हाला आवाजावर ओळखलं बघा मॅडम, तुमचं माझं बोलणं नाही झालं पण मी ओळखलं तुम्हाला।
0: बरोबर आहे, याच्यावरूनच लक्षात येते की आपण नियमित श्रोता आहात आमचे।
1: हो, नेहमी श्रोता हो मी।
0: बर,
1: मी नेहमी आपला कार्यक्रम ऐकतो, पत्र गीत आलो आपके पसंद, गीत बात, गीत रंजन, एक फिल्म से।
0: बर,
1: हो,
0: सगळे कार्यक्रम ऐकता।
1: मी सकाळी 5 वाजता पासन आपलं केंद्र सुरू झाल्यावर 5:56 पासन मी केंद्र लावलं तर मी कार्यक्रम ऐकतो।
0: बर,
1: आवडीचा कार्यक्रम मला खूप आवडतो बघा मॅडम।
0: अच्छा, म्हणजे तुम्हाला गाणी जास्त आवडतात ऐकायला?
1: मला गाणे मोहम्मद आजी साहेबांचे।
0: बर, आणि तुमच्या विषयी सांगा ना, कधीपासून अंध आहात आपण?
1: हा मॅडम, मला वयाच्या 10व्यावरती अंधस आलाय 2014 मध्ये।
0: बर, मग आता काय करत असता आपण?
1: आता का नाही मॅडम, कॉलेजला आता सध्या 11वीचा ऍडमिशन घेतलंय कॉलेजला आहे मी।
0: अंध कॉलेजमध्येच ऍडमिशन घेतलंय आपण?
1: हो, अंध म्हणतानाच नॉर्मल कॉलेज राहते पण त्यामध्ये आमची बी सोय राहते, आम्हाला रायटर वगैरे राहते ना।
0: बर बर बर,
1: सध्या 11वीचा आहे मी, यावर 10वीला होतो, पास झालो बघा 48%।
0: खरंच ही खूप चांगली गोष्ट आहे बरं का, म्हणजे अंध असून पण तुम्ही शिक्षण पुढे कंटिन्यू करताय आणि शिक्षणाच्या बाबतीत तुम्हाला रस आहे, हे ऐकून छान वाटलं।
1: आणि मॅडम, मी ऑर्गन वादक जे आहे मला ऑर्गन वाजवायला येतो।
0: बर,
1: हो
0: ठीक आहे, मग आता कुठलं गीत ऐकायला आवडेल आपल्याला?
1: आज मला कार्यक्रमातलं ही गाणं ऐकत आहे, पंकज उजा सरने गायलेलं आनंद बक्षीचं गाणं आहे, चिट्ठी आई आई चिट्ठी आई
0: नाम या चित्रपटातील।
1: आणि आमचे श्रोते घ्या गणेश पंचगुरुवे आणि पौर्णिमा, अनिल कदम आणि साधना, निखिल गायकवाड।
0: बर, या सगळ्यांसोबत तुम्हाला हे गीत ऐकायला आवडेल।
1: हो
0: ठीक आहे, आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद। ऐकूयात आपल्या पसंतीचं नाम या चित्रपटातील हे गीत।
1: थँक्यू मॅडम।

0: हॅलो, आपकी पसंत
1: मी हरिश्चंद्र तोयफुडे पाटील बोलतोय, सुरडे.
0: बोला,
1: हॅलो.
0: कार्यक्रमात स्वागत आहे.
1: माझ्या आवडीचं गाणं लावायचं होतं.
0: गाणं ऐकूयात तुमच्या आवडीचं. कुठलं गाणं ऐकायला आवडेल?
1: मला ऐकत होत पड रे पाण्यात कर पाणी पाणी, शेत माझं ले तानेल चात कावानी.
0: बर, ठीक आहे,
1: गाणं ऐकत होत.
0: अच्छा, आता तुमच्या गाडीवरून
1: पाऊस पडा नाही काय वर्षां प्रवर्षण स्थिती आहे.
0: बरोबर आहे. तुमच्या गाण्याच्या फरमाईश वरूनच माझ्या लक्षात आले की तुम्ही शेतकरी आहात आणि सध्या पावसाचं वातावरण नाही आपल्याकडे, म्हणून तुम्हाला हे गीत ऐकायचं. बरोबर,
1: ज्येष्ठ नागरिक आहे मी.
0: बर,
1: माझं आता म्हणजे अमृत महोत्सव वर्ष चालू आहे माझं.
0: आणखीन ही शेती करताय? आपण
1: शेती करतोय की नाही? राणा जातोय, दारा धरतोय, रिटायर झाल्यावर केलंय काम. नाही.
0: बर, किती एकर शेती आहे आपल्याला? मग
1: मला 1 हेक्टर आहे, बाग आहेत.
0: बाग आहे. म्हणजे काय नेमकं शेतामध्ये?
1: बाग आहेत म्हणजे आता या वर्षी पाऊस कमी आहे त्यामुळे नाही, सोयाबीन घेतो तो, पुन्हा झालं ऊस घेतो तो, सोयाबीन घेतो तो, पुन्हा झालं रब्बीला गहू घेतो तो.
0: पेरणी झाली का?
1: पेरणी नाही झाली ना.
0: मग आता पावसाची खूपच गरज आहे म्हणायचं.
1: पावसाची अतिशय गरज आहे, चाता कावानी.
0: बरोबर आहे. कार्यक्रमांविषयी काय सांगाल बरं? आकाशवाणीचा कुठला कार्यक्रम तुम्हाला आवडतो?
1: सगळे कार्यक्रम ऐकतो मी, घर शिवार, पुन्हा संध्याकाळी किसान वाणी, हे सगळे कार्यक्रम ऐकतो. आणि पुन्हा सोमवारी असतो ना ज्येष्ठ नागरिकांसाठी ते कार्यक्रम आहे, संध्याकाळी ऐकतो.
0: अच्छा,
1: आपली आवड ही

0: वेळा वाव आवडतो.
1: बरं, आणखीन काय पेरायचंय मग आता पाऊस पडल्यानंतर?
0: आता हवामान खाता तर म्हणतंय दुसरं काय पेरू नका, मूग पेरू नका, उडीद पेरू नका, मग आता काय सोयाबीनच किंवा पर्याय राहिला ना. आता पाऊसच नाही, पाऊस पेरल्यानंतर पाणी एक 60 ते 70 इंच ओल व्हायला पाहिजे ना.
1: बरोबर,
0: म्हणजे कमीत कमी बर पाऊस व्हायला पाहिजे, बरं जमीन भिजली पाहिजे, त्यावेळेस मग पेरू शकतो शेतकरी.
1: बरोबर आहे, म्हणजे मुबलक असा ओलावा जमिनीला मिळायला पाहिजे तरच पेरता
0: येतं.
1: बरोबर आहे, आणि आपण अशीच आशा करूयात की लवकरात लवकर पाऊस येऊ आणि आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात पाऊसाचं प्रमाण नक्कीच पडेल ही आशा आपण करूयात. फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूयात आपल्या पसंतीचं हे गीत.
0: धन्यवाद मॅडम.

0: बोला.
1: बरेच दिवस झाले, 3.5 महिने झाला असेल मी कॉल करून आपल्या आकाशवाणीला.
0: बर, कार्यक्रमांविषयी काय सांगाल, कुठले कार्यक्रम आवडतात आपल्याला?
1: अरे बापरे, कार्यक्रमाविषयी काय विचारता मॅडम, एकापेक्षा एक. खूप चांगले आहेत सगळे, मनोरंजन, शेती विषय, सगळेच म्हणजे क्षेत्रातले तुम्ही ज्या त्या वेळेला जे ते सादर करता, चांगलं आहे सादरीकरण. आवाज बी खूप चांगले आहेत सगळ्यांनी.
0: तुमच्या आवडीचा कुठला कार्यक्रम आहे जास्त?
1: मला तसं तर बघा, शेतकऱ्याचा कार्यक्रम आहे रोजच्या रोज, हवामानाचा अंदाज जे सांगतात ते सगळ्यात अतिउत्तम. बाकीचं काय, गाण्याचे कार्यक्रम हे ते सगळं, पुन्हा भजन कीर्तन वेदिक म्हणा किंवा ती बंजारा गीत म्हणा, सगळे लावतो धनगरी वळ्या, ती तर खूप चांगलेच आहेत.
0: लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम?
1: हा, ते सगळे चांगले कार्यक्रम आहेत तुमच्याकडे.
0: बर,
1: छोटा मोबाईल आहे माझ्याकडे, वायर जोडलं की ते ऐकायला येतं तुमचं केंद्र.
0: अच्छा, मग
1: कार्यक्रम चांगले आहेत, बेस्ट आहेत कार्यक्रम तुमचे.
0: धन्यवाद. अशाच आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम ऐकत राहा. कार्यक्रमात मग कोणतं गाणं ऐकायला आवडेल आपल्याला?
1: कहो ना प्यार मधलं कुठलं बी लावलं तर चालेल.
0: कहो ना प्यार हे या चित्रपटातील हे गीत ऐकूयात. फोन केला, धन्यवाद.
1: थँक्यू थँक्यू.

0: हॅलो, आपकी पसंद.
1: नमस्कार मॅडम, मी दत्त कदम बोलतो, बांदेवाडी हून तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर.
0: बर, आजच्या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल आपल्याला?
1: आज मला बरसात के दिन आहे मुलाकात के दिन आहे हे गाणं ऐकायचं.
0: बरसात या चित्रपटातील एक
1: बॉबी देवलवरती हे गाणं चित्रित झालेलं हे गाणं आहे.
0: हो, बॉबी देवल आणि प्रियंका चोप्रा.
1: हा हा हो मॅडम. पाऊस तर मॅडम सध्या येत नाहीये, कारण दुष्काळ स्थिती निर्माण होते का असं वाटते. आता मी सध्या शेतात आहे, पाणी देतोय, मका पेरले आहे मॅडम.
0: बर,
1: हो, कारण गायी आहेत ना, जर दुधी व्यवसाय बी आहे आणि शेती बी आहे.
0: म्हणजे गायीला घास म्हणून आपण मका पेरलेला आहे?
1: हो, मका पेरले आहे, कडवळा आहे, आणि आता सध्या कांदा पण पेरले. पण मॅडम कसा कांदा मला वाढत नाही शिकल, कारण पाऊस चांगला लागतो कांद्याला जरा.
0: बरोबर आहे. पेरणी झाली तुमच्या इकडची?
1: हो हो झाले मॅडम.
0: आणि तुम्ही सांगितलं की तुमच्याकडे गायी पण आहेत, कुठल्या प्रकारच्या गायी आहेत मग?
1: जर्सी गायी आहेत, सा गायी आहेत मॅडम. दूध घालतो असं नेहमी डेअरी.
0: बर, मग सगळं गायींचं पण तुम्ही स्वतः करता घरी सगळं?
1: हो, मी स्वतः करतो आणि कामाला पण जातो, दीड एकर शेती आणि शेतात पण बघतो सगळं डेअरी काम करतो मॅडम.
0: बर, खरं तर हे खूप कष्टाचं काम आहे, म्हणजे बाहेर पण कामाला जाणं, घरी आल्यानंतर शेती करणं, परत गायींचं सगळं उठ ठेवा करणं, तर कसं मॅनेज करता सगळं तुम्ही?
1: मॅनेज मॅडम कसं आहे, आता सध्या कामात शेतातलं काम झालं, आता पाणी देऊन झालं, मग दोन तीन दिवस असं कामाला जायचं. घरची पण एक शेळी आहे, तो घरची मंडळी पण ते शेळी राखतात आणि घरचे गायीच पण ते थोडं वैरण पाणी संध्याकाळी करतात सकाळी. मग मुलगा आहे आयटीआय पंढरपूरला, शिक्षण चालू इलेक्ट्रिशियन आयटीआय. मग आपण शेती बघणं हा एक व्यवसाय आणि दुसरी गोष्ट, मला एक तर कुठला व्यसन नाही मॅडम, मी अतिशय निर्व्यसनी माणूस, म्हणजे काम करणे आपलं
0: चांगली गोष्ट आहे. खरं तर ही खूप कमी लोक असे सापडतील की जे व्यसन करत नाहीत,
1: कारण आपला आयुष्य हे चांगलं घालवत आहे मॅडम. आयुष्य चांगलं गेलं तरच आपलं पुढे वाटचाल चांगली.
0: खरंच प्रत्येक व्यसन करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की स्वतःचं आणि आपलं कुटुंबियांचं पण आयुष्य याच्यामुळे खराब होतं.
1: हो, 100% 100%, कारण खराब तर होतच आणि दुसरी गोष्ट पैसा जातो, आर्थिक टेन्शन असते. त्यापेक्षा जर आपण त्या पैशा जर घरी काय तर खाल्लं, मुला बाळांना खाल्लं, घरच्या दिलं, तर मग ते किती आपलं आरोग्य चांगलं राहील.
0: खरंच तुमच्याशी बोलून खरंच छान वाटलं. आणखीन आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या कार्यक्रमांविषयी काय सांगाल आपण?
1: हो, मी 7:30 तो ऐकतो गाणी सकाळची ऐकतो, कारण नुसतं आम्हाला गावाकडे आमच्या म्हणजे रेडिओ FM वर ऐकतो. रेडिओ आहे माझ्याकडे, लहान रेडिओ आहे, मोबाईल पण आहे.
0: बर,
1: हो
0: अच्छा.
1: हो, नेहमी ऐकवतो, कारण मी आकाशवाणी तुमच्या धाराशिव केंद्रावर पण येऊन आपलं रक्तदान करून गेलोय मी.
0: अरे
1: वाटीच्या वर्धापन दिनामध्ये आलतो पण मी.
0: बर बर बर,
1: कारण मला छंद आहे आकाशवाणी जाणं आणि मित्र जोडणे हे मला छंद आहे.
0: बरोबर, किती वर्ष झाले मग?
1: भरपूर चांगलं, जसं मला नवी शाळा सुटली तेव्हापासून मी ऐकतो मॅडम आपलं धाराशिव सोलापूर केंद्र आमचं, हे नेहमीच दोन ऐकतो मी.
0: बर, असेच कार्यक्रम ऐकत राहा. आजच्या कार्यक्रमात बरसात या चित्रपटातील गीत आपल्याला ऐकायचं आहे.
1: हो मॅडम,
0: ठीक आहे, फोन केला त्याबद्दल धन्यवाद. आणि ऐकूयात आपल्या पसंतीचं हे गीत.
1: हो, धन्यवाद मॅडम.

0: हेलो, आपकी पसंद।
1: हाँ नमस्कार, आकाशवाणी धाराशिव।
0: नमस्कार, बोला।
1: माझं नाव अश्विनी आहे, मी मुंबईवरून बोलते आहे।
0: आपले आडनाव काय?
1: अश्विनी भातखंडे। आता
0: अच्छा,
1: कशी आहे गर्मी धाराशिव मध्ये, कसं वातावरण आहे?
0: धाराशिव मध्ये आणखीन पावसाची प्रतीक्षा आहे, मुंबईकर काय म्हणताय मग तुम्ही?
1: मुंबई मध्ये पाऊस आला आला आला म्हणेपर्यंत गेला। मुंबईचा
0: बर।
1: पाऊसही तसा, थंडीही तशीच, गर्मीही तशी, न्यूज येईपर्यंत गेली।
0: मग सध्याचं
1: आणि
0: वातावरण कसं आहे तिकडं?
1: सध्या आहे तरी गर्मी आहे। आणि परत आता आम्ही कांदे आणायला गेलो बाजारात, आणि कांदा भजी करून खाणार म्हणायचं, पाऊस गेला त्यामुळे आम्ही पण प्रतीक्षेत आहोत।
0: हा आपला चेष्टेचा विषय झाला, पण पावसाची खरंच खूपच गरज आहे आपल्या शेतकरी वर्गांना।
1: मी असं ऐकलं होतं की मराठवाड्यामध्ये वगैरे पाऊसच नाहीये,
0: हो
1: खूपच
0: बरोबर आहे,
1: तिकडे गडबड आहे
0: बरोबर आहे,
1: त्या
0: कारण
1: बाबतीत
0: बऱ्याच
1: सगळं।
0: शेतकऱ्यांची पेरण्या पण खोळंबल्यात पावसामुळं, आणि
1: हो, ज्याचे
0: बळीराजांची।
1: हाल त्यालाच माहित,
0: हो
1: फक्त आपण इथे चर्चा करतो पण त्याचं काय होत असेल त्याचं त्यालाच माहित।
0: खरंच पेरणी व्यवस्थित आहे त्या प्रमाणामध्ये झाली तर आपलं थोडस म्हणजे महागाई कमी होईल, किंवा आपल्याला
1: हो
0: भाजीपाला मुबलक प्रमाणात भेटेल, सगळं आपल्या शेतीवर अवलंबून आहे।
1: हो सगळंच, आपण मुळातच शेतीप्रधान असल्यामुळे, आणि नेमका तोच सेक्टर दुर्लक्षित होतोय, त्यात परत निसर्गाचं असं हे सगळं असल्यामुळे आणि संतुलन सगळं बिघडल्यामुळे आता सगळ्यांनीच विचार करून वेळ आलेली आहे। तर
0: खरंच।
1: त्याच संदर्भात मला एक सुचतंय तर मी सांगू का तुम्हाला, म्हणजे
0: हो
1: आपल्या सगळ्या ऑडियन्सना पण ते कळू शकेल।
0: हो निश्चितच।
1: म्हणजे हे थोडस प्रदूषणासंदर्भात आहे, हे थोडस पण पर्यावरणाचा विषयच आलेला आहे। तर आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये काही कोणीतरी भेट देतात, शर्ट पीसेस वगैरे असे पडलेले असतात, काही असे ड्रेसेस मटेरियल आपण नाही वापरत वगैरे, त्या सगळ्याची उत्कृष्ट जर कापडी पिशवी केली आणि जर आपण आपल्या घरी कोणी आलं किंवा दुकानदार असतात त्यांना सुद्धा दिलं, तर ते वाटतात, तेवढं प्लास्टिक कमी होतं, तेवढं पर्यावरणाचं एक ओझं कमी होतं आपल्या दृष्टीने। आणि प्रत्येकाने जर केलं, प्रत्येकाने 10-10 पिशव्या जरी केल्या तरी काही अंशी पर्यावरणाचा कचरा आपण कमी करू शकतो। म्हणजे आता हा विषय आला म्हणून मी सांगितलं, आणि हे मी आम्ही स्वतः केलेलं आहे घरी, ही योजना आम्ही स्वतः राबवलेली आहे। आज सुद्धा मी बाजारात जाऊन मी एक 10-20 पिशव्या शिवलेल्या आहेत, त्या दुकानदारांना मी देणार आहे, आणि ते त्यांच्याकडे जे ग्राहक येतात ज्यांच्याकडे नसते कापडी पिशवी त्यांना ते देतात,
0: आणि तेही विनामूल्य देणार आपण।
1: आम्ही विनामूल्य देतो, कारण की हे आमच्याकडे भेट म्हणून आलेल्या ह्या गोष्टी आहेत, पॅन्ट पीस शर्ट पीस जे काही असेल ते, आणि आजकाल सगळ्यांकडे असतं सगळं, आणि ह्याचा काहीतरी चांगला वापर करता येऊ शकतो असं मला वाटतं।
0: अरे वा,
1: आणि ही सगळ्यांना योजना राबवता येण्याजोगी आहे, कारण खूप गृहिणी आणि शिलाई मशीन प्रत्येक जण इतका हौशी असतो। आणि माझं असं म्हणणं आहे की शिलाई वगैरे शिकवा घरातल्या मुलांना, कारण की त्याचा कधी उपयोग होईल, आणि आपण रिसायकलिंग म्हणतो आपण, प्रत्येक गुड त्याचं ते रिसायकल कसं करून वापरता येईल, यूज अँड थ्रो किंवा खूप चंगळवाद न करता आपण त्या दृष्टीने

0: जाऊ. तर त्या दृष्टीने रिसायकलिंग साठी मला वाटतं शिलाई मशीन घरी असेल तर एक त्याच्यासारखं मस्त आणि स्वस्त उपाय नाही, आणि विना इलेक्ट्रिक असेल तर ते आपल्याला अवलंबून पण राहावं लागत.
1: निश्चितच. आणि हा जो काही तुम्ही सांगितलेला पर्याय आहे की कापडी पिशवी आपण तयार करणं आणि ते दुकानदारांना विनामूल्य देणं, हा खरंच खूप चांगला उपक्रम म्हणता येईल. या दृष्टीने देखील आपण पर्यावरण संतुलन राखण्याचा प्रयत्न करू शकतो.
0: हो, आणि त्याचं दुसरं भर एक घालायचं सांगता येईल तर म्हणजे तुमच्याकडे जे रद्दीचे कागद असतात त्याचं पण म्हणजे पेपर वर्तमानपत्र ज्याची आपण रद्दी म्हणून देतो ते तो फिकट जाण्यापेक्षा त्याचं पण जर तुम्ही हे करून दिलं तर वन टाइम यूज जिथे आहे तिथे कागदी पिशवी आपण वापरता येतात तोही एक आहे. आम्ही त्या पण दिलेल्या जवळजवळ 150 त्यातला आम्ही करून हल्लीच दिल्या.
1: खूप चांगला उपक्रम आहे ते आपला आणि आपल्याशी बोलून खरंच खूप छान वाटते. आज हॅलो ॲप की पसंत या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल आपल्याला?
0: ते माझ्या बाबांच्या आवडीचं एक गाणं आहे, सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं फरियाद या चित्रपटातलं, नेहल भाटकरांनी संगीतबद्ध केलेलं हाले दिल उनको सुनाना था सुनाना ना गया असं ते काहीतरी आहे गाणं. त्यांनी मला ती रिक्वेस्ट दिली होती. आणि सुमन कल्याणपुरांचं पण 31 मेला निधन झालं. आम्ही त्यांचा सुमन सुगंध हा त्यांचा कार्यक्रम आम्ही 3 वेळा बघितलेला आहे, म्हणजे मुंबईत बोरिवलीमध्येच झाला होता, 3 आम्ही तो अटेंड केला आणि त्यांना स्टेजवर आणलं गेलं, त्यामुळे आमच्या पिढीने बघितलंय सुमन कल्याणपुरांना, त्यामुळे आम्हालाही ते गाणं ऐकायचंय.
1: निश्चितच. आणि खरंच सुमन कल्याणपूर यांचा आवाज म्हणजे असा सुमधुर आवाज होता, प्रसिद्धीपासून त्या थोड्याशा लांब होत्या पण त्यांच्या आवाजामुळेच त्या ओळखल्या जायच्या.
0: हो, जणू काही एखाद्या जंगलात एखादं सुंदर फुल उमलावं आणि ते कोणाच्याही दृष्टीत पडू नये, पण ते भगवंताची ती एक अत्यंत उत्तम निर्मिती होती.
1: त्यांच्या त्या माहोल मध्ये त्या होत्या, त्यांच्या बाहेर त्या कधी आल्या नाहीत असं म्हणायला हरकत नाही. तर पर्यावरणाच्या संतुलनासाठी आपण आपला छोटासा खारीचा वाटा उचलता हे ऐकून पण खूप छान वाटलं. असाच आपण आपला प्रयत्न चालू ठेवा.
0: एकच मला वाटतं की रेडिओ हा मनोरंजनाचा जरी कार्यक्रम असला, बाहेर माध्यम तसं असलं तरी सुद्धा सामान्य माणसं कनेक्ट होतात एकमेकांशी, काय कदाचित हे ऐकून कोणाला तरी प्रेरणा होईल, कोणीतरी करेल,
1: हीच अपेक्षा आपण ठेवूया. फोन केलात आणि खूप छान बातचीत केली त्याबद्दल धन्यवाद. ऐकूयात आपल्या पसंतीचा फिर्याद या चित्रपटातील हे गीत.
0: थँक्यू. थँक्यू मॅडम.

0: हेलो, आपकी पसंद।
1: नमस्कार सर।
0: नमस्कार, बोला
1: मी शेरकर विजय कुमार राहणार धाराशिव राजीव गांधी नगर।
0: बोला काय करत असता।
1: काही नाही ताई, मी घरीच असतो सध्या।
0: बर
1: 2006 साली मी निवृत्त झालो, बँक अधिकारी होतो।
0: अच्छा,
1: 2006 साली निवृत्त झालो, आता सध्या घरीच असतो बसून।
0: आता 20 वर्ष झाले मग आपण रिटायर होऊन।
1: हो, 20 वर्ष होऊन गेले।
0: बर, आता वय काय मग साधारण आपलं।
1: माझं वय आता 81 चालू आहे।
0: बर बर, मग आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम ऐकत असता आपण।
1: आकाशवाणी धाराशिव केंद्राचे सर्व कार्यक्रम आवडतात।
0: बर,
1: सकाळी 5:53 सुरू होत होत, पण आता 5:50 सुरू झालंय।
0: बरोबर,
1: गीत आपलं 2 वेळेच होत, ते 4 वेळेच झालं त्याला, त्याच्यामुळे आता 43:45 पासून आकाशवाणी द्यायला सुरू झाले।
0: बरोबर,
1: भक्ती गीत, लखलख चंदेरी, शासनाचा कार्यक्रम
0: दिलखुलास,
1: दिलखुलास, त्याच्यानंतर
0: भारताचे
1: संत संघातील, ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम, असे सगळेच कार्यक्रम आहे होतात ते।
0: बर, आणखीन हॅलो की पसंद या कार्यक्रमात मग कुठलं गाणं ऐकायला आवडेल आपल्याला।
1: मला शोले चित्रपटातील ए दोस्त हम नहीं छोडेंगे,
0: ए दोस्ती हम नहीं छोडेंगे,
1: दम मगर हम साथ नहीं छोडेंगे।
0: ठीक
1: आहे, खूप चांगलं बोलतात त्याच्या अगोदर, खूप मला चांगलं बोलला तुम्ही 2-3 वेळेला।
0: धन्यवाद,
1: आणि संवाद सुद्धा चांगला साधत त्याच्यासाठी।
0: अच्छा, आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद, आणि ऐकूयात शोले या चित्रपटातील हे गीत।
1: धन्यवाद, धन्यवाद।

0: हेलो, आपकी पसंद।
1: हाँ नमस्कार, मधुसूदन बोलते हैं। मी कुंडली शिंदे।
0: अच्छा,
1: भारत जो जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान, यह है गीता का ज्ञान। हे गाणं पाहिजे आपल्याला।
0: चित्रपट कुठला
1: चित्रपट काय मला लक्षात येईना झालं मॅडम।
0: कार्यक्रमांविषयी सांगा ना, कुठला कार्यक्रम ऐकत असता आपण।
1: मला सर्वच कार्यक्रम आवडतात। मी दोन्ही डोळ्यांना अंध आहे मॅडम, माझे पोस्ट मास्टर आहे।
0: हो का,
1: हा
0: मग
1: पण रिटायर सेवानिवृत्त झाल्यानंतर माझी दृष्टी गेली।
0: बर बर बर
1: हा हे माझ्या नातीला मी नंबर तुमचा ऐकून माझ्या नातीला सांगितलं, तिनं नंबर लावून दिला। हे
0: बर बर बर
1: त्याचे नाव सांगू का?
0: हो सांगा ना।
1: केशरबाई कुंडलिक शिंदे, दत्तात्रय शिंदे, संगीता शिंदे, शिवताई, वसंत गायकवाड वागदरी, गणपा गायकवाड होळी आणि भारतभाई तुंगे यांना या सुरतेला गाणं ऐकायचे बघा।
0: ठीक आहे, आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद। ऐकूयात आपल्या पसंतीचे। ही
1: धन्यवाद।

0: second innings before lunch on day four. And that is the end of this news bulletin.
1: आणि धाराशिव केंद्र रात्रीची 11:10 झाली आहेत. श्रोते हो, याबरोबरच आमची आजची प्रसारण सभा आम्ही इथे समाप्त करीत आहोत. तेव्हा प्रसारण कक्षेमधून मी स्वाती कुलकर्णी आणि नियंत्रण कक्षेमधून दत्तात्रय कुंभार आम्ही आपला निरोप घेत आहोत. पुन्हा भेटूयात आमच्या उद्याच्या प्रसारण सभेमध्ये सकाळी 5:50 शुभरात्री. जय हिंद.